कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होतात सुधीर फडके यांनी गायलेलं अण्णा जोशी यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं निळकंठ अभ्यंकर यांनी. यानंतर ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया उपेंद्र भट यांनी गायलेलं, समर्थ रामदास यांचं गीत, संगीतकार सुधीर मोगे.

उपेंद्र भट यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948 अर्थात 1 ऑगस्ट 2026। पहाटेचे 5:55 आणि 33 सेकंद होत आहेत। अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे। या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। या प्रातःकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे।

सुधा जोशी आणि सहकार यांच्या स्वरात आपण ऐकत होतात संत सेनानावी यांचा अभंग. यानंतर ऐकूया वी जी भाटकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची रचना.

0: शरद जांभेकरांसह कलाकारांच्या आवाजात सुरेश भट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकत होतात. मंगलप्रभात कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. 6:30 वाजले आहेत. कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आपल्या आनंदी जगण्याला कधी कधी गालबोट लागतं जेव्हा निसर्ग रौद्ररूप धारण करतो. आसाममध्ये ओरिसामध्ये बऱ्याच ठिकाणी पूर आलेले आहेत आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आपल्याकडे सुद्धा बघा, आपण पाऊस जर मुसळधार बरसायला लागला तर काय पावसाने नुसता उच्छाद मांडलाय असं वैतागून बोलून जातो. आणि हाच पाऊस जेव्हा गायब होतो तेव्हा येरे येरे पावसा म्हणत त्याची आपण आर्ततेने आळवणीसुद्धा करायला लागतो. जे आहे त्यामध्ये आपल्याला समाधान वाटत नाही हेच खरं. आपल्या हातामध्ये जे आहे त्याबद्दल समाधान न बाळगता जे आपल्या हातात नाही त्याची ओढ वाटून त्याच्या मागे धावणं हा मनुष्य स्वभाव आहे. हाव संपत नाही, लोभ सरत नाही आणि कुठे थांबावं हे कळत नाही हेच माणसाच्या अस्वस्थतेचं मूळ असावं का? वास्तविक हा निसर्ग आपल्याला बरंच काही कळत नकळत शिकवत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतुलन. निसर्गामध्ये असंतुलन नाही. जेव्हा उष्म्याने जीव हैराण होतो

त्यानंतर पाऊस देखील दमदार होतो. कुठेतरी आपण डोंगर पाहतो तेव्हा त्या डोंगराच्या पलीकडे खोल दरीसुद्धा तयार झालेली असते. कमलपुष्पाला निर्मळतेचं प्रतीक असं आपण म्हणतो, पण त्याच्या तळाशी चिखलराडा असतोच. सुंदर अशा गुलाबाभोवती काटेरी संरक्षण असतं, म्हणजे निसर्गातल्या विरोधाभासामध्ये सुद्धा एक विशिष्ट लय असते. ती लय पाहण्याची, ओळखण्याची दृष्टी आपल्याला कमवावी लागते, आणि ती येते विचार, विवेक आणि चिंतनातून. अर्थात आपण सामान्य माणसं संतांप्रमाणे निरीच्छ किंवा अलिप्त राहू शकत नाही हे खरं, पण प्रतिकूलतेला तोंड देत असताना आहे त्या परिस्थितीमध्ये यथावकाश बदल होईल यावर विश्वास ठेवण्याइतपत सकारात्मकता, संयम किंवा धीर आपल्याला बाळगता आला ना, तरी देखील आपल्यासमोरचे अनेक अडथळे दूर होतील असं मी म्हणत नाही, पण निदान त्यांची झळ जी बसते, त्याची तीव्रता जी असते, ती आपल्याला कमी भासेल. खरं आहे ना?

सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती। जगूया आनंदी कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता, गीता रहस्य, सकाळी 8:40 निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची। स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत, गीत गदी माडगूळकर यांचं, संगीत आशुतोष कुलकर्णी, गायिका अनुराधा मराठे, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज, सकाळी 11:40 निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची। संस्कृत वाणी या संस्कृत सभेच्या कार्यक्रमात संध्याकाळी 6:30 स्मरणम लोकमान्यम, लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर अमृता नातू यांचं संस्कृतमधून भाषण आणि नर्मदा परिक्रमा ही डॉक्टर भाग्यलता पाटसकर यांची कथा। कृषीवाणीचा आजचा विषय आहे ऑगस्ट महिन्यात करायची शेतीची कामं, सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00। आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05। पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यायची काळजी भाग पहिला, तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा ढवळीकर। परिसरमध्ये सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांची मुलाखत। ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7:00

0: पुस्तक यात्रा या मालेत रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास. दुपारी 1:55 हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन सकाळी 9:00. वाचकस्वर नितीन वाघ आणि उमा दीक्षित. नाट्यसंगीताचा आस्वाद घेता येईल नाट्यपराग मध्ये सकाळी 9:45. वनिता मंडळ दुपारी 12:00. थॅलेसेमिया आणि रक्तदाब याविषयी डॉक्टर सई नेमाडे यांच्याशी साधलेला संवाद आणि लोकमान्य टिळक यांचं स्त्रियांविषयीचं धोरण आणि भूमिका हे रूपक लेखन संगीता नेवे. अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40. संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये युवा प्रतिभा या मालिकेत नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सई देसले या युवा मैत्रिणीशी मारलेल्या गप्पा. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसानवाणी यामध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि पावसाळ्यातील रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश मांजरेकर यांची मुलाखत. लोकसंगीत रात्री 8:15 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील पोवाडा सादरगतील शाहीर अप्पा कांबळे आणि पठ्ठे बापूराव यांची लावणी सादरगतील सुलोचना चव्हाण. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिकेचा कार्यक्रम साहित्य भारती, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यात चिन्मया सिस्टर्स यांचं कर्नाटक युगल गायन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत. विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन राग देसी आणि गोपिका वसंत सकाळी 10:30. भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं गायन राग मध्यमावती दुपारी 2:30. जानकी कृष्णमूर्ती यांचं वीणावादन राग वसंता कांबोजी आणि हिंडोला संध्याकाळी 5:02. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 29, सांताक्रूज इथे 29 अंश सेल्सिअस, किमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 27 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे नोंद नाही झाली, सांताक्रूज या ठिकाणी 85% इतकी नोंद झाली. पावसाची नोंद सांताक्रूज इथे 4.7 मिलीमीटर. येत्या 24 तासांमध्ये आकाश ढगाळलेलं असेल. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. कमाल तापमान 29 आणि किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र खवळलेला असेल तशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा वेग 70 किलोमीटर प्रति तास वाढण्याची शक्यता आहे. समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 48 तासांमध्ये या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. 6:41 झालेली आहेत. कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भात पिकातील तणाची बेंडणी करावी. निमगरव्या भात जातीस लावणीपासून 30 ते 40 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता 40 किलो हेक्टरी द्यावा. नत्र खत देण्यापूर्वी पाण्याचा निचरा करावा आणि खत दिल्यानंतर पाणी खाचरातून जाणार नाही याची काळजी घ्यावी. जपानी किंवा कर्जत कोळप्यानं कोळपणी करावी. खत देण्यापूर्वी तणांचं नियंत्रण करावं. भात खाचरात पाणी पुरवठा आणि निचरा या बाबींकडे लक्ष द्यावं. खोडकिडा या किडीचा उपद्रव दिसून आला तर 10% दाणेदार फोरेट प्रति हेक्टरी 10 किलो किंवा 5% क्विनॉल्फॉस प्रति हेक्टरी 15 किलो किंवा 3% कार्बोफुरान प्रति

0: हेक्टरी 16.5 किलो या प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर करावा. दाणेदार कीटकनाशकांचा वापर करताना जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे. पाण्याचा योग्य तऱ्हेनं निचरा न होणाऱ्या खाचरामध्ये तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी खोडावर तुडतुडे बसून रस शोषण करतात, त्यामुळे पानं पिवळी पडतात. या किडीच्या बंदोबस्तासाठी नत्रखताची दुसरी मात्रा विभागणी करून द्यावी. एका चुडामध्ये 3 ते 4 तुडतुडे आढळले तर कीटकनाशकांचा वापर करावा. यासाठी 500 लिटर पाण्यातून कार्बारील 50% 2000 ग्रॅम किंवा डायक्लोरवॉस 76% 470 मिली किंवा फ्रिपोनिल 5% 1000 मिलीलिटर याप्रमाणे फवारणी करावी. फवारणी खोडावर बसेल याची काळजी घ्यावी. नागली पिकातील तणांची बेडणी राहिली असेल तर करावी. नत्राचा दुसरा हप्ता दर हेक्टरी 40 किलो या प्रमाणात द्यावा. वरीसाठी बेडणी करून घ्यावी. नत्राचा दुसरा हप्ता दर हेक्टरी 40 किलो या प्रमाणामध्ये द्यावा. कुळीथ पिकासाठी अधिक पाणी असेल तर पिकाचं नुकसान होतं, म्हणून पावसाचं प्रमाण अधिक असेल तर शेतातील पाण्याचा निचरा करून घ्यावा. उडीद आणि मूग यांची बेडणी करावी. तेलबियांमध्ये कारळा पिकातील तण काढावं. नत्राचा दुसरा हप्ता द्यायचा राहिला असेल तर दर हेक्टरी 12.5 किलो या प्रमाणामध्ये द्यावा. भुईमुगामध्ये तणांचा बंदोबस्त करावा. पिकामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला तर इमिडाक्लोप्रिड 17.8% 125 मिलीलिटर 500 लिटर पाण्यातून फवारावं किंवा मिथिल पॅरेथिऑन 2% भुकटी 25 किलो प्रति हेक्टरी धुरळावी. काजू कलमांना आधार द्यावा. कलमांच्या जोडाखालची फूट वेळीच काढून टाकावी. मसाल्याच्या पिकांसाठी नवीन मिरी लावण्यासाठी लावलेल्या पांगऱ्याची छाटणी करावी. पूर्वी लावलेल्या मिरीवेलावर 1% बोर्ड मिश्रणाची फवारणी करावी. बागेमध्ये पाणी साचू देऊ नये. पडवळ, कारली, दुधी, काकडी या वेलभाज्यांना पावसाची उघडीप पाहून नत्राचा दुसरा हप्ता एका गुंठ्यास 200 ते 300 ग्रॅम या प्रमाणात द्यावा. वेलभाज्यांना आधारासाठी मांडवाची व्यवस्था करावी. फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा प्राधान्यानं वापर करावा. वांगी, मिरची या पिकांमध्ये बेडणी करावी. पाण्याचा निचरा करावा. नत्रखताचा दुसरा हप्ता द्यावा. कीड रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या.
1: ऑगस्ट महिन्यात करायची शेतीची कामं याविषयीची माहिती आता आपण ऐकलीत. वाचक स्वर सुवर्ण कुलकर्णी यांचा होता. सादर करते रोशन जाधव. आज दुपारी 2 वाजता ही माहिती आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:45 झालेली आहेत. कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
3: श्रोते हो नमस्कार. आज आपण पावसाळ्यात मुलांमध्ये आढळणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती घेणार आहोत. पावसाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी या काळात वातावरणात असलेली आर्द्रता, साचलेले पाणी, दूषित अन्न पाणी यामुळे बऱ्याच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यात विशेषतः लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना आजार होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये आढळून येणारे सर्वाधिक आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, जुलाब, उलट्या, टायफॉइड, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया किंवा लेप्टोस्पायरॉसिस देखील होऊ शकतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे उपाय आहेत. ते म्हणजे मुलांना नेहमी उकळून थंड स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. मुलांना ताजे गरम स्वच्छ अन्न द्यावे. उघड्यावर मिळणारे किंवा शिळे अन्न देऊ नये. मुलांना जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यावर साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लवकरात लवकर कपडे बदलवावेत. हवामानात आर्द्रता जास्त असल्याकारणाने घरात देखील कपडे नीट वाळत नाहीत. अशा वेळेस मुलांना तसे कपडे न घाल

0: करता स्वच्छ वाळलेले कपडे घालावेत. घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी. पाणी साचू देऊ नये, कारण त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. मुलांना पूर्ण पायांचे कपडे घालावेत किंवा आवश्यक असल्यास डास प्रतिबंधक क्रीम लावावी. मच्छरदाणीचा वापर करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. मुलांना 3 दिवसापेक्षा जास्त ताप येत असल्यास किंवा वारंवार उलट्या होत असल्यास, जुलाब होत असेल, मूल दूध किंवा पाणी पीत नसेल, लघवी कमी करत असेल, खूप सुस्त असेल किंवा खूप किरकिर करत असेल, यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे अथवा अँटीबायोटिक्स देऊ नयेत. अतिसार झाल्यास ORS आणि पुरेसे द्रव्य पदार्थ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ORS नसल्यास उकळून थंड केलेल्या पाण्यात साखर व चिमूटभर मीठ घालून देऊ शकता. शेवटी प्रतिबंध हाच उपचारापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो. त्यामुळे आपण स्वच्छता, सकस आहार, उकळलेले पाणी, डासांपासून संरक्षण आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या बाळांचे पावसाळ्यात बहुतांश आजारांपासून संरक्षण करू शकतो व आपल्या बालकांचे आरोग्य जपू शकतो. चला तर आपण सर्वजण मिळून या पावसाळ्यात आपल्या बालकांचे आरोग्य जपूया. श्रोते हो, तर उद्याच्या भागात आपण पावसाळ्यात होणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर.
4: श्रोते हो नमस्कार. सकाळच्या या निवांत वेळी मी तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे शब्द मौन होतात आणि निसर्ग बोलायला लागतो. आपण कधी शांत चित्ताने जंगलाचा श्वास ऐकलाय का? वाळलेल्या पानांवरून सरपटणाऱ्या सापाचा आवाज तुम्हाला कधी ऐकायला आलाय का? दूर कुठेतरी वानराने दिलेल्या वॉर्निंग सिग्नलची साद कधी तुम्ही ऐकली का? आणि या सगळ्यात जास्त श्रवणीय असणारं पावसाच्या थेंबांनी पानावर वाजवलेलं संगीत कधी तुम्ही ऐकलंय का? आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आलेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
5: धन्यवाद, खूप खूप आभार.
4: आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा ना.
5: असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का?
4: नक्कीच.
5: आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व आहे तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वन जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथे बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाही आहेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल, पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार नाही. तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं. आणि हे ऐकतो कोणाला? आपण जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो. तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात. आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये एकदम थंडी होती तिथे आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो आधी जंगल अगदी शांत होतं आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं की जंगलाला ऐकूयात. आणि ऐकताना लक्षात आलं एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून. आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होते

0: शॉट असतो आणि वानरांना त्याच्यापासून धोका असतो. आणि त्यामुळे जी इंटेन्सिटी होती आवाजाची, याच्यावरून मला कळलं होतं की इथे लेपड आहे. आम्ही तिथे थांबलो, अर्धा तास झाला, काहीच हालचाल नाही, फक्त तो आवाज येतोय पण लेपड काही आम्हाला दिसेना. तो हार्डली आमच्यापासून एक 20-25 किंवा 30 मीटरवर असेल पण आम्हाला तो काय दिसेना. मग आम्ही तिथे थांबलेलो आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अजून एक आवाज आला. यावेळेस आवाज होता हरणाचा, म्हणजे स्पॉटेड डिअरचा. स्पॉटेड डिअरचा आवाज आला, आम्ही पुन्हा ऐकलं. 5 मिनिट आम्ही पुन्हा थांबलो. तो कुठल्या डिरेक्शनला आवाज चाललाय, कारण की जशी जशी प्रेडेटरची मूवमेंट होते तसं तसं जे प्रेज असतात, म्हणजे हरणं असतील, माकडं असतील, वानर असतील, हे जसं त्यांना बघतात तसा तो आवाज पण मूव्ह होत जातो जंगलातून. आम्ही हे ऑब्झर्व केलं 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं इथे जो लेपड असू शकतो त्याची दिसण्याची शक्यता कमी आता, पण जो दुसरा प्रेडेटर दुसरीकडे आहे त्याला बघूयात आपण. मग आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची जीप नेली आणि एक 5 मिनिटात आमच्या समोर रस्त्यावर 100 मीटरवर एक वाघीण समोरून आली चालत, आमची एकटी गाडी, आणि ती अगदी समोरून आमच्या चालत येते, डोळ्यात डोळे टाकून बघते. आमच्या गाडीच्या जवळ आली. जशी गाडीच्या जवळ आली आम्ही गाडी मागे केली, तिने तिथे त्याची टेरिटरी मार्किंग केली आणि पुन्हा जंगलात निघून गेली. अशा पद्धतीने आपण जंगल ऐकतो आणि त्याच्यानंतर त्या प्राण्यांना बघतो.
1: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. अथ वार्ता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अद्य एकदिवसीय आंध्र प्रदेश कर्नाटक यात्रायां भविष्यति. आन्ध्रप्रदेशे प्रधानमन्त्री भोगापुरम् इत्यत्र अल्लूरि सीतारामराजु अन्ताराष्ट्रियविमानस्थानकस्य उद्घाटनं करिष्यति. सार्वजनिकनिजसहभागिताप्रारूपस्यान्तर्गतं 675,000,000,000,000 रूप्यकाधिकेन व्ययेन निर्मितं तदन्ताराष्ट्रियविमानस्थानकं प्रतिवर्षं 60,00,000 यात्रिणां सेवा प्रदातुं विनिर्मितमस्ति. प्रधानमन्त्री 80,000,000,000,000 रूप्यकाधिकव्यययुताय व्ययुताः राष्ट्रियराजमार्गपरियोजनाः राष्ट्राय समर्पयिष्यति. तासां शिलान्यासम् अपि करिष्यति. आन्ध्रप्रदेशयात्रानन्तरं प्रधानमन्त्री कर्णाटकस्य मैसूरनगरं गमिष्यति, यत्र स्वामिविवेकानन्दसांस्कृतिकयुवकेन्द्रस्य विवेकस्मारकस्य उद्घाटनं करिष्यति. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी उक्तवान् यत् अपशब्दप्रयोगः द्वेषभावना च कस्यापि समस्यायाः समाधानं न भवतः. असौ मार्गभ्रष्टेभ्यः युवभ्यः करुणाभावम् आवहन् अवदत् यत् ते दण्डनीयाः न, अपि तु राष्ट्रनिर्माणस्य राष्ट्रहितस्य च भावनया सम्यक् मार्गे प्रेरणीयाः. सामाजिकसञ्चारपटलेषु प्रसारिते एकस्मिन् दृश्यश्रव्यसन्देशे प्रधानमन्त्री राष्ट्रियराजधान्याः जन्तर्मन्तरस्थले सद्यः एव जातायाः तस्याः घटनायाः उल्लेखमकरोत्, यस्मिन् तस्मै तस्य दिवङ्गतमात्रे च अपशब्दाः प्रयुक्ताः आसन्. सः अवदत् यत् एषा घटना देशविदेशेषु बहुभिः जनैः दृष्टा. एतादृशस्य आचरणस्य विषये समाजे विद्यमानः आक्रोशः, निराशा च स्वाभाविकौ स्तः. प्रधानमन्त्री अवदत् यत् एतादृशान् युवकान् न्यायालयीय प्रक्रियासु न निवेशयेत्, सामाजिकतिरस्कारस्य भाजनं वा न कुर्यात्, अपि तु समाजेन तान् सस्नेहं स्वीकृत्य सम्यक् मार्गः प्रदर्शनीयः.
4: बचपन में गलतियां होती है और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है. एक गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे. मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े. देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है, और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास.
1: डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या प्रोत्साहनामुळं रमेश पिंजरकर यांनी बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र लिहिलं असं सुरुवातीलाच त्यांनी नमूद केलं आहे. सामान्य माणूस आत्मचरित्र का लिहितो याचं उत्तर यात मिळतं. त्याला अलौकिक किंवा अद्वितीय असं काही सांगायचं नसतं. तो सांगतो आपल्याच वर्तुळातील गोष्टी, पण त्या आपल्याला सतत पुन्हा प्रत्ययाचा आनंद देऊन जातात आणि हा आनंद सर्वसामान्य माणसाला बळ देऊन जातो. अशा शब्दात डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. काज गुंड्या करत बसल्या बसल्या मटका कसा खेळतात याची मलाही माहिती झालेली असं लेखकानं सुरुवातीलाच म्हटलंय. याचं कारण लेखकाचे वडील शिंप्याचं काम करीत, परंतु आपलं दारिद्र्य मिटवण्यासाठी त्यांना मटका खेळण्याचा नाद लागला होता. अशा सर्व परिस्थितीत वाढलेला लेखक कौटुंबिक अडचणीवर मात करीत कसा शिक्षण घेतो, कोणतं शिक्षण घेतो, आणि लहान वयातच शासकीय नोकरी मिळाल्यावर वडिलांचा संसार कसा जबाबदारीनं सांभाळतो, म्हणजेच भावंडांचं शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्न आदी संस्कारसुद्धा आपल्या सुविज्ञ पत्नीसह जबाबदारीने पार पाडतो, हे या सोशिक प्रवृत्तीच्या पिंजरकरांच्या आत्मचरित्रातून वाचताना खूपच शिकण्यासारखं आहे. आपल्या घराचं त्यातील प्रत्येक वस्तूंसहित वर्णन, त्यांचा आहार, शाळेचं वर्णन, शिक्षक, आईची झालेली बाळंतपणं, स्वतःची नोकरी, अभावग्रस्त परिस्थितीतही नोकरीत टिकवून ठेवलेली नैतिकता, नोकरीत होणाऱ्या बदल्या, इतर जबाबदाऱ्या, त्यानिमित्तानं केलेला प्रवास, या सगळ्याची बारीक सारीक माहितीही दिली आहे. काजळी लावणं ही विद्या आहे की गौड बंगाल, अंधश्रद्धा थोतांड की शास्त्र, हा प्रश्न लेखकानं वाचकांवर सोडला आहे. काजळी लावणं म्हणजे

0: काय याची विस्तृत माहिती दिली आहे. यातून लेखक कोणत्या कोणत्या परिस्थितीतून गेला असावा याची जाणीव होते. नोकरी लागल्यानंतर पहिल्या दिवाळीसाठी आल्यानंतर लेखकाला जी काही कामं करावी लागली, उदाहरणार्थ चुना लावणं पासून काही अक्षरं गेरुणं गिरवण्यापर्यंतची वर्णनं, वाचताना परिस्थितीवर मात करत त्या काळात खेड्यातील माणसांचं हलाकीचं जगणं काय असतं ते कळून येतं. लेखकाला आईची बाळंतपणं करायला लागणं, बहिणीच्या लग्नासाठी लग्नपत्रिका दाखवून 25 किलो साखरेचं परमिट मिळवणं, लेखक लग्नासाठी सिद्ध झाल्यावर त्याला काळ्या दोऱ्यात बारीक काळेमणी ओवायला सांगणं, हे अशासाठी की तो भोकणा चकणा वगैरे नाही, हे त्या काळात सिद्ध केलं जायचं. लग्नानंतरचा पाऊस आणि पुरामुळं झालेले हाल, विशेष लेखापरीक्षण करून मोठा घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल मिळालेलं भारी बक्षीस, अधूनमधून होणारा साक्षात्कार, दृष्टांत याची प्रचिती, विजयला मिळालेला पुनर्जन्म, पैसे कमवण्याच्या उद्देशानं बोधचिन्ह करण्याचा प्रयत्न, विविध मासिकं आणि आकाशवाणीसाठी कथालेखन, वहिवाट व यात्रिक या दोन पुस्तकांचं प्रकाशन, हे सगळे प्रसंग आपल्या डोळ्यापुढं साक्षात उभं करण्यात लेखकाला यश आलं आहे. एकंदरीतच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडणीचा हा लेखाजोखा आहे. म्हणूनच रमेश पिंजरकर नावाच्या सामान्य माणसाचा जीवनपट समजून घेण्यासाठी बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र एकदा वाचायला घेतल्यावर सलग पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावंसं वाटत नाही, याचा अनुभव वाचकांनाही येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो वनिता मंडळ, या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: 7:07 होत आहे. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

श्रोतो हो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्य

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. अपशब्द आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून जारी केलेल्या ध्वनीचित्र संदेशात व्यक्त केलं. नुकत्याच झालेल्या आंदोलनातील तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. केंद्रीय मंत्रिमंडळाने काल 5,070 कोटी रुपयांच्या ऊर्जा साठवणूक प्रणालीसह असलेल्या तरंगत्या सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प विस्तारासाठी प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली. या योजनेअंतर्गत 5,000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. समुद्र किनाऱ्यालगतच्या सागरी क्षेत्रातील शोध मोहीम समुद्र मंथन योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2030-31 पर्यंत पुढे सुरू ठेवण्याकरताही मंजुरी दिली असून विस्तारित खेलो इंडिया योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीलाही मंजुरी दिली आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. यानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे

0: साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिराग नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय, स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अभियान राज्यभर वेगानं सुरू असून 16,96,201 लाभार्थींपैकी जुलै महिना अखेर 8,33,223 शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास 50% आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचं वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईतील घाटकोपर इथल्या SPRJ कन्याशाळेत आयोजित सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात बोलत होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या 31 जुलैच्या अहवालानुसार राज्यातील 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. राज्यातील प्रमुख धरणांपैकी पुणे विभागातील खडकवासला धरण 100% भरलं असून भामा आसखेड, उजनी, वीर, राधानगरी, मोडकसागर आणि तानसा ही धरणंही जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणात सुमारे 81% तर पानशेतमध्ये 98%हून अधिक पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील भाम ओझरखेड, वाघाड आणि तिसगाव ही धरणं 100% भरली आहेत. यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसानं थोडी उशिरा हजेरी लावली असली तरीही आता पुरेसा पाऊस झाल्यानं राज्यावरचं पाणी टंचाईचं संकट दूर झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया आमच्या संभाजीनगरच्या प्रतिनिधीकडून.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून आणि जुलै या पहिल्या 2 महिन्यात सरासरी 262 मिलीमीटर पाऊस होतो. यंदा जून महिन्यात सरासरीच्या 86% तर जुलै महिन्यात सरासरीच्या सुमारे 154% पाऊस झाला. पावसानं या 2 महिन्यात सरासरी पार केल्याचं दिसत असलं तरीही पावसाचे दिवस मात्र कमी झालेले आहेत. दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगरसाठीच नव्हे तर मराठवाड्यात सिंचन आणि पेयजलासाठी महत्वाच्या असलेल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 75% वर पोहोचला आहे. जिल्ह्यात खरीपाचं पेरणी क्षेत्र सुमारे 6,81,904 हेक्टर असून यापैकी 88.87% म्हणजेच 6,06,021 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 2,70,000 हेक्टरवर कपाशी, 2,00,000 हेक्टरवर मका, 43,000 हेक्टरवर सोयाबीन, 70,000 हेक्टरवर कडधान्य तर प्रत्येकी सुमारे 8,000 हेक्टर क्षेत्रावर तेलबिया आणि भरड धान्याची पेरणी झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रात तंत्रज्ञान विभागात कार्यरत असणारे विजय सोनवणे यांनी काल स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. गेली 34 वर्ष त्यांनी आकाशवाणीच्या तंत्रज्ञान विभागात काम केलं. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे परवा रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. NDRF, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 42 अतिधोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तसंच या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीज जोडणी तोडण्यासाठी पालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कालही शानदार कामगिरी केली. जुडोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावलं. भालाफेक प्रकारात नीरज चोप्रानं रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदक अशी एकंदर 23 पदकं सध्या भारताच्या खात्यात आहेत. राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. धुळे जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात मोठी दरड कोसळली. तर गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं राज्यातल्या अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. दरम्यान आजही धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा तर ठाणे पालघर रायगड नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झालेली आहेत. भारतीय असंतोषाचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं, ब्रिटिश सत्तेविरुद्ध ज्यांनी भारतीयांच्या मनामध्ये जनजागृती करून वेगवेगळ्या सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून, विशेषतः शिवजयंती आणि गणेशोत्सव, ज्या दैवतांविषयी भारतीयांच्या मनात अपरंपार असा आदर आहे, त्यांच्या नावांचे उत्सव सुरू करून जनजागृतीचं काम केलं.

आणि एक आत्मविश्वास सामान्य माणसाला मिळवून दिला. आपणही जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढू शकतो असा दुर्दम्य आत्मविश्वास मिळवून देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन.

जगण्याचा संघर्ष टिपणाऱ्या अशा अनेक कथा आपल्याला देणारे आणि अनेक लोकगीतांमधून जनजागृती करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज सकाळी 11:40 संबंधित कार्यक्रम प्रसारित होईल. शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची, अवशेका अस्मिता वाहिनीवर आणि महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून एकाच वेळी, अर्थात सकाळी 11:40. आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम सकाळी 8:40 लोकमान्यांना उमगलेली गीता, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण SIR मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याचविषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय. यामध्ये मृत जे मतदार आहेत, तर बऱ्याचदा आपण पाहतो की मृत व्यक्तींची सुद्धा नावं यादीमध्ये असतात, मग त्यामुळे सुद्धा गोंधळ खूप होतात. तर मग मृत मतदारांची नावं वगळण्यासाठी कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते?
1: आयोगांचा मूळ उद्देश असतो चुकून सुद्धा कोणाचं नाव वगळू नये, म्हणून मृत्यूच्या ताकला मिळाल्याशिवाय आम्ही नाव वगळत नाही. साधारण कालामध्ये म्हणजे दरवर्ष आम्ही समर रिव्हिजन म्हणून करतो, साधारण रिव्हिजन करतो, त्यांच्यामध्ये आम्हाला पुरावा लागते. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासतो. कुठल्याही कारणामध्ये राहत नसेल तर, म्हणजे स्थलांतर झाले, तिथे राहत नाही, किंवा मृत्यू झाले, किंवा दुबार आहे, कुठलंही कारण असेल तर आम्ही तिथे विचारून लिहू शकतो. उदाहरण म्हणून घेतलं, सखोल पुनरीक्षणामध्ये मृत्यूच्या ताकला चालते, किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तींनी सही केले, यांचा मृत्यू झाला, एवढं पुरेसं आहे. समजा

0: यासुद्धा मिळत नाही, आम्ही पंचनामा करून करू शकतो. सखोल पुनरीक्षणाच्या महत्त्वाच्या आहेत की गणनापत्र सही करायला त्या व्यक्ती किंवा पुरोड व्यक्ती सही करत नसेल आम्ही वगळू शकतो, फक्त आम्ही कारण लिहिणार आहेत. म्हणजे मृत्यूच्या सर्व नाव या मोहिमामध्ये वगळण्यात येतील, जेणेकरून आपल्या यादी बिनचूक राहतील.
1: SIR मोहिमेमध्ये डिजिटल सुविधांचा सुद्धा वापर केला जातोय. मग यामध्ये वोटर हेल्पलाईन नंबर आहे किंवा मग तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे NVSP पोर्टल आहे, तर त्याचा वापर कसा केला जातोय?
0: आपल्याला पूर्ण बोलायचं असेल तर आमच्या हेल्पलाईन आहेत 1822 1950 1800-22-1950 या नंबरवर आपण संपर्क साधू शकतात. तिथे आमच्या टीम आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या व्यतिरिक्त देखील ECA नेट ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतात. तिथे आपल्याला काही अडीअडचण असेल तर ग्रीव्हन्स पोर्टलमध्ये आपण नोंद करू शकतात. आपल्याला डिजिटल माध्यमाबाबत फार ओळख नाही आहे. प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा ग्रामीण भागामध्ये प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयामध्ये आम्ही मदत केंद्र उघडलेलं आहे. तिथे जाऊन आपण विचार करू शकतात. आपल्या या BLO त्यांना सुद्धा आपण संपर्क साधू शकतात. डिजिटल आणि फिजिकल दोन्ही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1: यामध्ये मतदार आपले जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात का?
0: गणनापत्र सुद्धा आपण ऑनलाईन भरू शकतात, परंतु तुमचं गणनापत्र दुसरा कोणी भरू नये म्हणून त्याला ESIGN सुविधा आहे. ESIGN झाल्याशिवाय ते पत्र स्वीकारण्यात येत नाही. ESIGN साठी काय लागते? आपले आधार नंबर लागते. परंतु आपले आधार कार्डवर असलेले नाव आणि मतदार यादीमध्ये नावामध्ये फरक असेल तर आपण ESIGN करू शकत नाही. परंतु सारखे असेल आपण ऑनलाईन गणनापत्र भरावे आणि त्यांच्यामुळे BLO सोपं होतील का? आपले पत्र भरले सही आहेत, फक्त आपण तिथे राहत आहे का एवढं तपासण्यासाठी येतील, 30 सेकंदमध्ये काम होतील, आपण हे वापरावे. दुसरा विषय आहे फॉर्म नंबर 6 आपण भरलेला आहे, फॉर्म नंबर 8 भरलेला आहे, त्यांची ऑनलाईन प्रक्रिया आपण आपल्या फॉर्म नंबर टाकलं तर पाहू शकतात. BLO तपासणी केलेल्या आहेत, मतदार नोंदणी अधिकारी ते तपासलेले आहेत, अप्रूव्ह केलेले आहेत, नवीन कार्ड तुम्हाला मिळणार आहे, ते सर्व आपल्याला ऑनलाईन आहेत. फॉर्मच्या सर्व माहिती ट्रॅकिंग तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त आपल्याला मोबाईल नंबर दिला असेल, म्हणजे तुमच्या यादीमध्ये नाव अप्रूव्ह केले, मतदान ओळखपत्र यायला थोडा वेळ लागते, प्रिंट करणे, डिस्पॅच करणे, परंतु आपला मोबाईल नंबर असेल, त्या दिवशी मतदार नोंदणी अधिकारी तुमचं नाव मंजूर केले, त्या दिवस इलेक्ट्रॉनिक एपिक कार्ड डाउनलोड करू शकतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान ओळखपत्र आपण डाउनलोड करू शकतो.
1: मस्त. मतदार यादीची जी अचूकता आहे ही सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा उपाययोजना केल्या आहेत, कारण यामध्ये जर चुकीची माहिती किंवा बनावट माहिती भरली गेली तर सुद्धा कारवाई केली जाते.
0: आपल्या देशामध्ये कुठल्याही सार्वजनिक कार्यालयामध्ये किंवा शासकीय अधिकारीकडे चुकीचं स्टेटमेंट दिलं तर आमच्या RP Act प्रमाणे कारवाई होऊ शकतात. नागरिकांनी हे काळजी घेणे गरजेचे आहे की मतदार यादीमध्ये एक ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम ठेवतात, दुसऱ्या ठिकाणी मिडिल नेम ठेवतात, त्यांच्यामुळे त्यांना त्रास होतात. आपल्याला विनंती आहे शासनाच्या प्रत्येक डेटाबेसमध्ये तुम्ही काही माहिती देताना नाव सारखे ठेवावे, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. चुकीच्या माहिती दिलं तर आपल्यावर कारवाई होणार आहे.
1: SIR मोहिमेमध्ये राजकीय पक्ष यांची सुद्धा किंवा स्थानिक लेवलचे प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका असते, नागरिकांची महत्वाची भूमिका आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: मतदार यादी किंवा निवडणूक या प्रक्रियामध्ये निवडणूक आयोगांच्या सोबत सर्व पक्ष, पॉलिटिकल पार्टी, मीडिया आणि आपले मतदार हे महत्वाचे घटक आहेत. आमच्या सोबत प्रत्येक बूथला काम करण्यासाठी पक्षांनी बूथ लेवल असिस्टंट नियमणे अपेक्षित आहे. मला सांगायला खूप आनंद होते की आपल्या राज्याच्या प्रत्येक पक्षांनी बहुतेक ठिकाणी बूथ निहाय BLA असिस्टंट नियमलेले आहेत. म्हणजे आमच्या 1,00,000 BLO सोबत काम करण्यासाठी 3,00,000 BLA नियमणूक झालेल्या आहेत. त्यांच्या मोठा भाग आहे, त्यांच्यामुळे 2 फायदा होतात. एक आहे की बहुतेक ठिकाणी BLO त्या ठिकाणी रविवासी नाहीये, म्हणून त्यांना प्रत्येकांना ओळखत नाही, परंतु BLA आहे पक्षाने नियमतात ते ओळखीचे असतात, म्हणून BLO त्यांना विचारू शकतात, या 4 व्यक्ती मला सापडत नाहीये, कुठे राहत आहे सांगा, कुठे शिफ्ट झालंय का, स्थलांतर झालंय का सांगा, असं विचारू शकतात. म्हणजे त्यांना मदत होतात. या मोहिमामध्ये मी आपल्याला सांगितलं होते की प्रारूप यादीमध्ये आता 18 जूनच्या यादीमध्ये असलेले कुणाच्या कुणाच्या नाव कमी झालेले आहेत, ते 4 कारणामुळे कमी होऊ शकतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे

0: ठिकाणी राहत नाही, स्थलांतरण झालेलं आहे, मृत्यू झालेला आहे किंवा दुबार नाव आहे या किंवा इतर कारणामुळे वगळलं असेल तर ये यादी BLA ला देण्यात येईल. ते चुकीचं असेल तर त्यांनी Form No. 6 करायला इतरांना सुचवू शकतात. नगरी भागामध्ये मेनली BC असू शकतात, परंतु BLO सुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. आपल्याला विनंती आहेत पुनरीक्षणमध्ये BLO ला मदत करावी. आपण या देशाच्या नागरिक आहेत, कॉन्स्टिट्यूशनमध्ये मतदानांचा अधिकार कायद्याप्रमाणे दिलेला आहे, तो अधिकार आपण वापरण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे अपेक्षित आहे. आपले काही मतदारांना वाटते की माझ्याकडे मतदान ओळखपत्र आहे म्हणून मतदान करू शकतो, ते चुकीचं आहे. मतदान ओळखपत्र या पर्टिक्युलर पत्त्यामध्ये तुम्ही राहत होते त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी दिले, परंतु तुम्ही स्थलांतर झालं असेल तर तिथून यादीमधून वगळले असू शकतात. तुम्ही नवीन ठिकाणी नोंद करणे, नवीन मतदान ओळखपत्र घेणे गरजेचे आहे, तेव्हाच आपल्याला मतदानाचे हक्क चालू राहील. कायद्याप्रमाणे मिळाले हे हक्क आपण वापरण्यासाठी पुनरीक्षणमध्ये भाग घ्यावे.
1: यामध्ये सर आपण म्हणूया ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मग दिव्यांग बांधव असतील किंवा मग अतिदुर्गम भागात राहणारी सुद्धा लोक भरपूर आहे जिथे सहज पोहोचणं शक्य नाही, तर या सगळ्यांसाठी कशा पद्धतीनं SIR तर्फे काम केलं जातं?
0: आमच्या BLO प्रत्येक घराला गृहभेट देणार. ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आहेत, त्यांच्या घरी इतरांसारखे आम्ही पोहोचणार आहे आणि घरी जाऊन सर्व माहिती भरायला, समजा त्यांना भरता येणार नाही, आम्ही आमचं BLO आणि इतर लोक मदत करणारच आहेत. काही घटक आहे त्यांच्याकडे कागदपत्र व्यवस्थित उपस्थित नसणार आहेत. आधी दुर्गम भागामध्ये आदिवासी, थर्ड जेंडर आहे, CSW आहेत, अशा घटकामध्ये काही ठिकाणी त्यांच्याकडे कागदपत्र नसू शकतात. त्याबाबत मतदान नोंदणी अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रावर तपासून मतदार यादीमधून त्यांचे नाव वगळणार नाही एवढं काळजी घेणार आहे. त्यांचे नाव राहतील त्यांच्याबाबत आम्ही विशेष काळजी घेणार आहोत.
1: यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते?
0: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेलं आहे म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर आता नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे, परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
1: यामध्ये नवीन मतदार जो आहे म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
0: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत, आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही त्यांच्यामुळे त्यांची संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाचा घटक आहात, प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपल्या शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत, म्हणून आपल्या नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं योग्य माहिती, आवश्यक कागदपत्र ही वेळेत सादर केल्यास मतदार यादी ही अधिक अचूक म्हणूया किंवा विश्वासार्ह बनते, तसंच अद्ययावत होण्यासाठी सुद्धा मदत होते. याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये ही माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. Chokkalingam सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:40 होत आहेत. कार्यक्रम भावधारा.

मोनिका भोयर यांनी गायलेलं हृदय चक्रधर यांचं गीत आपण ऐकत होता. भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

निलेश सावरकर यांनी गायलेलं, सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आकांक्षा नगरकर यांनी गायलेलं, मुकुंद पल्लीवार यांचं गीत.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुंबई एक गायक वृंदांनी गायलेलं, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूह गीत.

मुंबई गायकवृंदांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र समाचार प्रभात आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातल्या भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीनमधला व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी. आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूरी दिली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की शिवीगाळ आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत. भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर त्यांना आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून जारी केलेल्या ध्वनीचित्र संदेशात व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं अलीकडेच घडलेल्या घटनेचा उल्लेख करत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत मातेविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आलेल्या वर्तनाबद्दल समाजात निर्माण झालेला राग आणि निराशा आपण समजू शकतो, मात्र या तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्याशी संवाद साधून त्यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण आणि जनसंपर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यावर आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत सहमती दर्शवली असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक संदेश सेवा मर्यादित केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं मेटा कंपनीला याबाबत विचारणा केली आहे. पुढील आठवड्यात मेटा कंपनीच्या सदस्यांची संसदीय समितीसमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात आंध्र प्रदेशमधल्या विजयनगरम जिल्ह्यातील भोगपुरम इथं 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसंच कर्नाटकातल्या म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. काल रात्री ते पुण्यात दाखल झाले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल

हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला या आठवड्याच्या शेवटी इराणवर नव्यानं हल्ला करण्याची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कारवाईचा उद्देश इराणवर शरणागती पत्करण्यासाठी दबाव आणणं हा असून इराणच्या ऊर्जा सुविधा वीज केंद्र आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ल्या होण्याची शक्यता आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या तथाकथित निवडणुका म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचा झालेला अपमानजनक अस्वीकार आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानी यंत्रणा पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांविरुद्ध निर्दयीपणानं बळाचा वापर करत असून यामध्ये 40 अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हिंसक कारवाईची आंतरराष्ट्रीय समुदायानं चौकशी करण्याचं आवाहन भारतानं केलं आहे असंही जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आणि चीनमधला सीमावर्ती व्यापार आज सिक्कीममधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू होत आहे. यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचं पुनरुज्जीवन होणार आहे. या व्यापारामुळे कोविड-19 संकट काळात 2020 पासून लागू झालेली 6 स्थगिती संपुष्टात आली आहे. या व्यापारामुळे वाणिज्यिक व्यवहारांना चालना मिळणार असून व्यापारी वाहतूकदार आणि संबंधित व्यवसायांना लाभ होणार आहे. 4 अधिक काळ बंद राहिल्यानंतर नथुला मार्गावरील व्यापार यापूर्वी 2006 पुन्हा सुरू करण्यात आला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. व्यावसायिक जहाजं आणि खलाशांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये याविषयी भारताच्या ठाम भूमिकेवर त्यांनी भर दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणार आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल घाटकोपर इथल्या चिरागनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्ली सरकारनं आपल्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळवण्यासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य करण्याच्या मुदतीत 16 वाढ केली आहे. सुधारित निर्णयानुसार वाहक 15 अशी गुलाबी तिकीटं देणं सुरू ठेवतील. स्मार्ट कार्ड आधारित प्रणालीकडे सुरळीतपणे संक्रमण करण्यासाठी आणि या बदलाच्या काळात कोणत्याही पात्र प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे परिवहन मंत्री डॉ पंकजकुमार सिंग यांनी सांगितलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्यपदक पटकावलं. तसंच बालाफेक स्पर्धेत धीरज चोप्रानं रौप्यपदक आणि यशवीर सिंगनं कांस्यपदक पटकावलं. आतापर्यंत 5 12 रौप्य आणि 6 कमाई करत भारत 23 पदकांसह पदक तालिकेत 10 स्थानावर आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डॅकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खेळाडू तेजस्विन शंकर याचं अभिनंदन केलं आहे. त्याची कामगिरी म्हणजे भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक ऐतिहासिक पहिली घटना आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तो यशाची नवनवीन शिखरं सर करत राहील आणि देशाला अधिक गौरव मिळवून देईल असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला आहे. ओडिशामधली पूरस्थिती गंभीर असून राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेकडो गावं अजूनही पाण्यानं वेढलेली आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी करणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बचाव मदत आणि पूर्ववर्त करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेतील. हिराकूड जलाशयातील पाणी पातळी 625.47 फुटांपर्यंत पोहोचली असून पाण्याची आवक नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 22 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरम्यान उद्या सकाळपर्यंत ओडिशातल्या 20 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान मध्य महाराष्ट्र कर्नाटक किनारपट्टी गोवा
आणि केरळमध्ये

0: मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील काही राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान गेल्या 4-5 दिवसातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसानं अनेक भागात नुकसान झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राष्ट्रपतींची मंजुरी. देशातील भरकटलेल्या तरुणाईला राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. भारत आणि चीन मधला व्यापार आज सिक्कीम मधल्या नथुला खिंडीतून पुन्हा सुरू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये भारतीय खेळाडूंची सुवर्णपदकांची ऐतिहासिक कामगिरी आणि देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:40 झालेली आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकमान्यांना उमगलेली गीता, अर्थात गीता रहस्य. लेखन प्राध्यापक दीप

0: गीता रहस्य हा अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. लोकमान्यांच्या व्यक्तिमत्वाची सगळी वैशिष्ट्य या ग्रंथात दिसून येतात. गीतेसारख्या ग्रंथावर भाष्य करावं असं टिळकांना वाटलं. त्याचं कारण त्या ग्रंथात आपल्या देशासमोरील प्रश्नांची उत्तरं मिळतील असं टिळकांना वाटलं असावं.
1: लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्याचा सूर्य पाहता आला नाही, पण त्याचा सुगावा त्यांना अगोदरच लागला होता. गीता रहस्य या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारताला कर्मयोगाचं महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न केला.
0: टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले युगपुरुष होते. गणितज्ञ, ज्योतिषी, राजकारणी, अभ्यासू ग्रंथकार, विद्वान असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. भारतीय असंतोषाचे जनक, तिला तांबोळ्यांचे पुढारी, निर्भय राजकारणी, केसरी मराठा या वृत्तपत्रांचे संपादक, पंचांगकर्ते अशी अनेक बिरुदं त्यांना चिकटलेली होती.
1: गीता रहस्यकार टिळक म्हणून ते ओळखले जातात. मंडालेच्या तुरुंगात प्रतिकूल परिस्थितीत या महान ग्रंथाचा जन्म झाला. कर्मयोगाचं स्वरूप कसं असतं ते या ग्रंथाद्वारे त्यांनी जगाला दाखवून दिलं. कर्म करताना कष्ट होतात, निराशा येण्याचा संभव असतो, पण निष्काम कर्मयोग करून, म्हणजेच फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याची प्रेरणा देण्याचं महान कार्य टिळकांनी या ग्रंथाद्वारे केलं आहे.
0: या ग्रंथात लोकमान्यांनी गीता उलगडून सांगताना कर्माला अधिक महत्त्व दिलेलं आहे असं दिसून येतं. मोक्ष अथवा संन्यास याही पेक्षा माणसानं सतत चांगलं कर्म करत राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चांगलं कर्म करीत राहिल्यानं मोक्षासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही असंही प्रतिपादन या ग्रंथात त्यांनी केलेलं आहे. माणसानं आयुष्यभर निष्काम कर्म करीत राहावं. कर्म केल्यानं कोणतं अपेक्षित फळ मिळेल याची आकांक्षा न करता सत्कर्म करीत राहावं असा टिळकांचा दृष्टिकोन आहे.
1: या ग्रंथाला दिलेलं गीता रहस्य हे नाव सूचक आहे. गीतेत सांगितलेलं रहस्य किंवा गूढ विचार उलगडून सांगणं असा याचा अर्थ होतो. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला झाला, त्यात त्यांना मंडालेच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यात मंडालेचं हवामान अतिशय उष्ण, खराब आणि प्रतिकूल होतं. त्यात पुन्हा टिळकांना मधुमेहाचा त्रास होता. असं असतानाही त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. आजही या ग्रंथाची प्रत पुण्यामधल्या केसरीच्या कार्यालयात पाहायला मिळते.

0: इथं संदर्भग्रंथ मिळणं अवघड होतं, पण टिळकांनी महत्प्रयासानं ते ग्रंथ भारतातून आणि परदेशातून मिळवले. 350 ते 400 संदर्भग्रंथ अभ्यासून त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ संपन्न केला आहे. भारतीय तत्वज्ञानाचे, तत्वज्ञान विचाराचे ग्रंथ तसंच विदेशातील कांट, हेगेल, मिल, स्पेन्सर या पाश्चात्य विचारवंतांच्या ग्रंथांचा त्यांनी संदर्भ घेतला आहे.
1: महाभारत, रामायण, वेद, उपनिषद, पुराण अशाही ग्रंथांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे. आपलं तत्वज्ञान आणि पाश्चात्य तत्वज्ञान या दोन्हींचे विचार मांडून त्यांची तुलना केली आहे. तसंच महाराष्ट्रातील ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, समर्थ रामदास यांचे ग्रंथ याचेही दाखले त्यांनी वेळोवेळी दिलेले आहेत.
0: श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे. आपल्या मराठी सारस्वताचं भाग्य म्हणून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतली ही गीता मराठी भाषेत आणली. त्यांनी गीतेवर भाष्य करून एक अलौकिक ग्रंथ मराठी भाषेत आणून खूप महान कार्य केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. त्यानंतर 20व्या शतकात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आणि गीतेमध्ये जे अनेक विषय आलेले आहेत त्याची चर्चा घडवून आणली. ज्ञान, कर्म, भक्ती, अध्यात्म, सुखदुःख, व्यवहार, नीती, धर्म असे अनेक विषय त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानं आपल्या समोर ठेवले.
1: गीतारहस्य लिहून पारतंत्र्यात खितपत पडलेल्या भारतीयांना कर्माचा उपदेश टिळकांनी केला आणि या ग्रंथाची निर्मिती केली. लोकमान्य टिळकांचं हे द्रष्टेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारागृहात लिहिला. 8 जून 1914 रोजी लोकमान्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. ब्रिटिशांनी टिळकांनी लिहिलेल्या हस्तलिखिताच्या वह्या जप्त केलेल्या होत्या, परंतु त्या वह्या सरकारकडून परत मिळण्याचं चिन्ह काही दिसेना. वह्या परत करण्याचा सरकारचा इरादा नाही असं कुणीतरी म्हणलं. यावर टिळक म्हणाले,
2: सरकारनं वह्या जप्त केल्या आहेत, माझं डोकं नाही, भिण्याचं काही एक कारण नाही. वह्या सरकारच्या ताब्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्या वेळी सिंहगडावर बसून ग्रंथ जसाच्या तसा मी लिहून काढीन.
1: पण सुदैवानं पुढं लवकरच सरकारकडून सर्व वह्या सुरक्षित मिळाल्या. या ग्रंथाची एकूण 15 प्रकरणं आहेत. त्यात विषय प्रवेश, कर्मजिज्ञासा, कर्मयोगशास्त्र, आधिभौतिक सुखवाद, सुखदुःख विवेक, अध्यात्म, संन्यास आणि कर्मयोग, भक्तिमार्ग आणि उपसंहार यांचा समावेश आहे.
0: या ग्रंथाला लोकमान्य टिळकांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती खूप सुंदर आहे. त्यात ते म्हणतात, मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे. किंबहुना गीतेत योग हा एकेरी शब्द कर्मयोग या अर्थी योजिलेला आहे. प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील काही ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. त्या अशा, संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या पामरे जाणावे हे. टिळकांची विनम्र वृत्ती इथं दिसून येते.
1: तसंच या ग्रंथात काही दोष असल्यास वाचकांनी सांगावेत असं देखील ते म्हणतात. वाचकांनी जाग व्हावं, उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरांनी बोधत आणि गीता तत्व समजून घ्यावं असं ते सांगतात. टिळक म्हणतात, केल्याविण काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊन करते व्हा म्हणजे झालं. संसार सोडण्याची गरज नसून संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे हे सांगणारी ही गीता आहे. या प्रस्तावनेत टिळकांची कृतज्ञता बुद्धी, विद्वत्ता यांचा परिचय होतो.
0: विषय प्रवेश या प्रकरणाच्या सुरुवातीलाच एक संवाद दिलेला आहे. अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो,
3: युद्धारंभी तुम्ही केलेला उपदेश मी विसरलो, मला तो कृपा करून फिरून सांगा.
0: तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,
3: सदरुपदेश त्याप्रसंगी अत्यंत योगयुक्त चित्तानं केला असल्यामुळं तो पुन्हा तसाच सांगणं मलाही अशक्य.

0: शक्य आहे. यावर टिळक म्हणतात, वास्तविक पाहिलं तर भगवंताला अशक्य असं काहीच नाही, पण त्यांनी सुद्धा गीता पुन्हा सांगणं अशक्य म्हणावं. यावरून या गीतेची थोरवी केवढी आहे हे मात्र चांगलं व्यक्त होतं.
1: कर्मजिज्ञासा या प्रकरणात त्यांनी महाभारताचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. महाभारतात जे आहे ते इतर ठिकाणीही आहे आणि यात जे नाही ते इतर कुठंही नाही, असा हा अनन्य साधारण ग्रंथ आहे.
0: कर्मयोगशास्त्र या प्रकरणात महाभारतातील एका प्रसंगाचा टिळकांनी उल्लेख केलेला आहे. कर्णाच्या रथाचं चाक पृथ्वीनं गिळलं तेव्हा अर्जुन कर्णाला मारण्यासाठी धनुष्यबाण सरसावतो तेव्हा कर्ण म्हणतो,
2: शत्रू निशस्त्र असता त्याला मारणं हा युद्धधर्म नव्हे.
0: तेव्हा श्रीकृष्णानं द्रौपदीचं वस्त्रहरण किंवा सर्वांनी मिळून एकट्या अभिमन्यूचा केलेला वध या गोष्टींची आठवण करून दिली. तसंच मोरोपंतांच्या कवितेतील ओळी, तेव्हा गेला होता कुठे राधासुता तुझा धर्म, अशा ओळी टिळक लिहून जातात. अधर्म करणाऱ्यास जशास तसं या न्यायाने शासन करणंच योग्य असं टिळक सांगतात.
1: आधिभौतिक सुखवाद या प्रकरणात टिळकांनी चार्वाक या लेखकाची चर्चा केली आहे. चार्वाक म्हणतात, ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. परंतु टिळकांना अशा प्रकारचा चंगळवाद मान्य नाही हेही त्यांनी इथं नमूद केलं आहे. याच प्रकरणात टिळकांनी तुकारामांच्या एका अभंगाचा उल्लेख केला आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. संत जगाच्या कल्याणासाठी कष्ट सहन करतात. गीतेत सुद्धा सर्व भूतहिते रताहा म्हणजेच सर्व प्राणीमात्रांचं कल्याण हाच विचार मांडला आहे.
0: याच संदर्भात ते म्हणतात, परोपकाराय पुण्याय पापाया परपीडनम. परोपकार करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप आहे. तसंच प्रेय म्हणजे इंद्रियाला प्रिय वाटणारं आणि श्रेय म्हणजे आत्म्याचं कल्याण, या दोन्हीतून निवड करण्याची झाल्यास श्रेयाची निवड करावी असंही टिळक पुढे म्हणतात. सुखदुःख या प्रकरणात टिळक म्हणतात, आपलं खरं सुख कशात आहे हे मनुष्य मात्राला समजत नसल्यामुळं आज नाही तर उद्या सुख मिळेल या आशेवर मनुष्य आयुष्याचे दिवस कंठत असतो. सुखदुःखाचं स्वरूप सांगताना अनुकूल ते सुख आणि प्रतिकूल ते दुःख असं दिसून येतं. सुखदुःखाचे तीन प्रकार आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक असे हे तीन प्रकार.
1: या जगात सुख आणि दुःख यांचं मिश्रण दिसून येतं, म्हणून समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधूनी पाहे. याचाच एक वेगळा अर्थ असा होतो, विचार करणाऱ्या माणसालाच सुखदुःखाचं नेमकं स्वरूप कळतं. टिळकांनी यावर चर्चा केलेली दिसून येते. तसंच सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम, म्हणजे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख, असंच जगातलं सुखदुःखाचं स्वरूप आहे. एकच अवस्था सतत नसते, कोणालाही नेहमीच सुख किंवा नेहमीच दुःख अशी स्थिती येत नसून सुखदुःखाची दशा चाकाच्या धावेप्रमाणे एकसारखी खालीवर होत असते.
0: टिळक म्हणतात, आज एक इच्छा सफल झाली तर उद्या त्या जागी नवी इच्छा उत्पन्न होऊन ती इच्छा सफल करून घ्यावी असं वाटू लागतं. कितीही सुख मिळालं तरीही मनुष्य पुन्हा असंतुष्टच असतो. विषयवासना सतत वाढत जाते. दररोज नवीन सुख मिळाली तरी पूर्वीची सुख पुन्हा पुन्हा भोगावी असं वाटून मनाची हाव काही केल्या आवरत नाही. इथं टिळकांनी ययाती राजाचं उदाहरण दिलेलं आहे. ययाती वृद्ध झाल्यावर त्यांना शुक्राचार्याकडून वर मिळतो आणि ते तरुण होतात. ययातीचा मुलगा पुरु याचं तारुण्य घेऊन ते एकसारखे उपभोग घेतात तरीही त्यांची विषयवासना पूर्ण होत नाही.
1: न जातू कामहा कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. सुखाचा उपभोग घेतल्यानं विषयवासनेची तृप्ती न होता हवनद्रव्यानं जसा अग्नी प्रज्वलित होतो तसं

0: अध्यात्म या प्रकरणात मीपणाचा म्हणजे अहंकाराचा नाश झाला तर मनुष्य ब्रह्मपदाला पोहोचतो. त्याकरिता टिळकांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचा एक दाखला दिलेला आहे, तो असा: आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. भक्त अशा स्थितीला येऊन पोहोचतो तेव्हा त्याला अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती येते. मोक्ष या संकल्पनेबद्दल टिळक म्हणतात, मोक्ष म्हणजे अमुक एका ठिकाणी ठेवलेली वस्तू नसून आपल्यातील अज्ञानाचा नाश होणं किंवा आत्मज्ञान होणं ही अवस्था म्हणजे मोक्ष होय.
1: संन्यास आणि कर्मयोग या प्रकरणात टिळकांनी ईशावास्योपनिषदातील ईशावास्यम इदं सर्वम या सूत्राचा उल्लेख केला आहे. या जगातील सर्व गोष्टी या ईश्वरनिर्मित अथवा ईश्वराच्याच आहेत. माणसानं कर्म करत 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केली तर त्याचा लेप अथवा बंधन लागत नाही, हाच जगण्याचा खरा मार्ग सांगितलेला आहे.
0: माणसानं ज्ञान, कर्म अथवा भक्ती यापैकी कोणत्याही मार्गानं गेल्यास मोक्ष मिळतो असं गीता सांगते. श्रीकृष्ण सांगतात की त्यांना स्वतःला काहीही मिळवायचं नव्हतं. ज्ञानप्राप्तीनंतर काही एक कर्तव्य उरलं नसतानाही ते कर्तव्य करत राहिले. कोणतीही वस्तू मिळवायची नव्हती तरीही ते कर्म करत राहिले. आदर्श जीवन जगण्याची हीच रीत आहे. परमेश्वराचं ज्ञान प्राप्त झाल्यावर पुढे केवळ लोकसंग्रहार्थ निष्काम कर्म करीत राहणं हाच आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे असा गीतेचा सिद्धांत आहे.
1: पुढे भक्ती मार्ग या प्रकरणामध्ये सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण उव्रज असं गीतेत म्हणलं आहे. याचा अर्थ इतर सर्व मार्ग सोडून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन असं परमेश्वर आपल्या भक्तांना सांगत आहेत. आपण जे कर्म करतो ते सर्व परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे असं गीता सांगते. टिळकांनी संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा इथं उल्लेख केलेला आहे. दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, म्हणजेच आपलं वर्तन हे आपल्या अपत्याप्रती आणि घरातील नोकर चाकर या सर्वांची एकसारखं समान असलं पाहिजे.
0: लोकमान्य टिळकांनी समर्थ रामदास यांच्या दासबोधाचा उल्लेख केलेला आहे. शहाणे करून सोडावे बहुत जन किंवा शहाणे करून सोडावे सकल जन, केल्याविण काही होत नाही असं सांगून समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या कामाला किंवा आपल्या कार्याला परमेश्वराचं सहाय्य असलं पाहिजे असा गीतेचा अभिप्राय आहे. संसार दुःखप्रधान असला तरीही शहाण्या पुरुषानं संसार न सोडता लोकांचं होईल तेवढं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं गीता सांगते.
1: या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी गीतेत मांडलेल्या सर्व संकल्पनांचा उहापोह केलेला आहे. योग कर्मसु कौशलम असं गीता सांगते. कामातली कुशलता यालाच योग म्हणावं. ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यापैकी कुठल्याही मार्गानं गेलं तरी जीवन सुंदर होईल यात शंकाच नाही, पण ज्याला या तिन्हींचा समन्वय साधून पुढं जाता येईल त्याचं जीवन सार्थक होईल हाच लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन या ग्रंथातून प्रतीत होतो.
0: लोकमान्य टिळकांनी गीतेचा कर्मयोग पर अर्थ लावून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना प्रवृत्त तर केलंच, पण स्वतः सुद्धा तसं आचरण करून एक आदर्श वस्तुपाठ लोकांच्या समोर ठेवला. कर्म करताना अनासक्त होऊन ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करायला हवं. पाण्यात असलेल्या कमलपत्राप्रमाणे अलिप्त होऊन कर्म करावं. श्रीमद भगवद्गीता आणि लोकमान्य टिळक यांनी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाच्या मार्गानं जीवन जगणं हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
2: कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्थ.
3: आत्ताच आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ऐकलात. लोकमान्यांना उमगलेली गीता अर्थात गीता रहस्य, लेखन प्राध्यापक दीपक जोशी, निवेदन सहभाग आणि निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर, निवेदन सहभाग

0: आणि सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आज सकाळी 11:40 आपण ऐकू शकाल अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त संबंधित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: कॉर्नवॉलिसची जी 7 स्मारकं संपूर्ण ब्रिटिश भारतात उभारण्याचं ठरवलं होतं, त्यातला एक पुतळा मुंबईत उभारण्याचं निश्चित झालं. कॉर्नवॉलिसचा पुतळा घडवून घेण्यासाठी सर जेम्स मॅकिंटॉश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. पुतळा इंग्लंडमध्ये घडवला जाणार होता, परंतु तो कोणत्या शिल्पकाराकडून घडवून घ्यायचा यावर समितीच्या सदस्यांमध्ये मतभेद होते. समितीचे सदस्य सर जेम्स मॅकिंटॉश यांनी शिल्पकार फ्लेक्समन यांचं नाव सुचवलं होतं. त्यांनी या संदर्भात विनंती करणारं पत्रही फ्लेक्समन यांना पाठवलं होतं. पुढे काय कळ फिरली कोणास ठाऊक, पण शेवटी हे काम शिल्पकार जॉन बेकॉन ज्युनियर यांच्याकडे दिलं गेलं. ब्रिटिश साम्राज्य आणि त्यांच्या आर्थिक लष्करी सत्तेचं प्रतिबिंब त्या पुतळ्यात पुरेपूर उतरावं ह्यासाठी पुतळा तयार होताना जॉन बेकॉन यांनी तयार केलेल्या प्राथमिक प्रतिकृतीमध्ये अनेकदा बदल सुचवण्यात आले.
2: कॉर्नवॉलिसचा पुतळा त्यावेळी नव्यानं बांधण्यात येत असलेल्या टाउन हॉलमध्ये, म्हणजे आताची एशियाटिक लायब्ररी, इथं बसवण्यात यावा अशी मूळ कल्पना होती. पण ऑक्टोबर 1816 हा पुतळा मुंबईच्या बंदरात येऊन दाखल झाला. तोपर्यंत टाउन हॉलचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं, पैशाअभावी ते खोळंबलं होतं. हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावं म्हणून पुतळा उभा करण्यासाठी नेमलेल्या कमिटीनं पुतळ्यासाठी जमवलेल्या वर्गणीमधली काही रक्कम टाउन हॉलच्या बांधकामासाठी देण्याची तयारी दर्शवली होती. एवढ्या प्रतिष्ठेचा पुतळा उभा करण्यासाठी टाउन हॉल व्यतिरिक्त दुसरी योग्य जागा सापडत नव्हती. म्हणून 1816 मुंबईत येऊन थडकलेला कॉर्नवॉलिसचा पुतळा एका काळोख्या गोदामात थोडी थोडकी नव्हे तर पुढची चक्क 8 पडून राहिला होता.
1: 1824 पार पडू लागलं तरी टाउन हॉलचं बांधकाम पूर्ण होत नव्हतं. पुतळा आणखी किती वर्ष गोदामात ठेवायचा असं म्हणून नाईलाजानं तो बॉम्बे ग्रीनच्या मधोमध उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या बॉम्बे ग्रीनचं नामकरण पुढे एल्फिन्स्टन सर्कल गार्डन्स झालं आणि सध्या त्याला हॉर्निमन सर्कल असं म्हणतात.
2: बॉम्बे ग्रीन ही त्यावेळच्या फोर्टमधली मध्यवर्ती जागा होती. ठरल्याप्रमाणे दिनांक 14 ऑक्टोबर 1824 रोजी कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याची बॉम्बे ग्रीनमध्ये उभारलेल्या रोमन पद्धतीच्या देवळीत प्रतिष्ठापना करण्यात आली. पुतळा मुंबईत येऊन पोहोचल्यापासून 8 कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला अखेर जागा मिळाली होती.
1: मुंबई शहरात उभारला गेलेला चार्ल्स कॉर्नवॉलिसचा हा पुतळा देशातला तिसरा तर मुंबई शहरातला सगळ्यात पहिला पुतळा. पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडवलेला हा पुतळा होता मात्र मोठा नमुनेदार. एका उंच चबुतऱ्यावर सेनापतीच्या संपूर्ण लष्करी गणवेशातला कॉर्नवॉलिस उभा होता आणि चबुतऱ्याच्या पायथ्याशी 2 स्त्रिया बसलेल्या दाखवल्या होत्या.
2: उंच चबुतऱ्यावरचा शुभ्र संगमरवरातला उंच सुघड आणि लष्करी गणवेश परिधान केलेला हा पुतळा त्या काळातल्या मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला नसता तरच नवल. त्यापूर्वी लहान आकारातल्या तसबिरीत मूर्तीत देव बघणाऱ्या किंवा शेंदूर फासलेल्या ओबडधोबड धोंड्याला देव मानणाऱ्या मुंबईकरांनी एवढी मोठी सुबक मूर्ती पाहिली नसण्याची शक्यता जास्त. त्यात हा पुतळा देवळीत बसवलेला, मग काय विचारता, वेगळ्या आकाराच्या कोणत्याही दगडात, झाडाच्या बुंध्यात किंवा नारळाच्या कोंबात देव पाहणाऱ्या तेव्हाच्या मुंबईकरांना महिरपदार देवळीत बसवलेला, पायाशी 2 परदेशी बायाही बसलेल्या असा तो मायबाप इंग्रज सरकारच्या साहेबाचा भव्य पुतळा साक्षात देव भासला असल्यास नवल नाही. स्थानिक हिंदू लोक हळूहळू या पुतळ्याला देव मानून भजू लागले होते. त्याची पूजा अर्चा करून त्याला नवसही बोलू लागले होते. पुतळ्याच्या सभोवती हार फुलांचा सडा पडू लागला होता. पुढे पुढे हे वेड एवढं वाढलं की लोकांना आवरताना सरकारच्या नाकी नऊ येऊ लागले. शेवटी तत्कालीन सरकारला हा पुतळा कुणाचा आहे आणि तो का बसवण्यात आला आहे याची स्थानिक भाषेत माहिती देणारा फलक त्या ठिकाणी लावावा लागला. परंतु एकदा का देवाने मनाचा ताबा घेतला की विचारशक्ती स्तब्ध होते हे पुन्हा दिसून आलं. फलक लावल्यामुळे थोडा फरक पडला असला तरी हा प्रकार पूर्णपणे थांबायला मात्र तयार नव्हता.
1: कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला देव मानून त्याची पूजा करणाऱ्या या देवभोळ्या मुंबईकर जनतेकडे पाहून मुंबईचे वर्णन या 1862 साली लिहिलेल्या आपल्या पुस्तकात गोविंद नारायण माडगावकर लिहितात, या पुतळ्याला कित्येक हमाल दुसरे गरीब गुरीब लोक भजत व नवस घेत व त्यासमोर नारळ विडा दक्षिणा ठेवून माननूक करीत, परंतु अलीकडे सरकारने हे खुळ बंद करून टाकले आहे. आमचे लोक काय विचारता, सर्व गोष्टीत भोळे. दगडात जरा काही आकृती दृष्टीस पडली की नारळ घेऊन त्यापुढे हात जोडावायस धावले. विचार करायचे भरीच पडायचे नाहीत.
2: एकूण प्रकरण हाताबाहेर जात आहे हे बघून ब्रिटिश सरकारने कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यासमोरच्या भक्तांना हटवायला पोलीसही ठेवले होते. काहीसं असंच वर्णन अनेक तत्कालीन लेखकांनी आणि वर्तमानपत्रांनी देखील केलेलं आहे. द बॉम्बे गॅझेट या वर्तमानपत्राच्या दिनांक 23 ऑगस्ट 1900 रोजीच्या अंकात तशी एक बातमी छापून आलेलीही वाचायला मिळते.
1: हे झालं त्या काळातल्या अशिक्षित मुंबईकरांचं. पण तुलनेनं सुशिक्षित आणि सरकारी नोकरीत असलेल्या पोलिसांचं वागणंही काही वेगळं नव्हतं. शेवटी तेही त्याच हिंदी समाजाचे घटक होते. त्या काळी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एखाद्या शिपायाला शिक्षा होणार असेल तर अशा वेळी ह्या पुतळ्याची पूजा केल्यास त्याची शिक्षा सौम्य होते असा पोलिसातल्या हिंदू शिपायांचा दृढ समज होता. त्यामुळे शिक्षा झालेले असे शिपाई ह्या पुतळ्याची पूजा करूनच आपल्या शिक्षेच्या सुनावणीसाठी जात असत.
2: पुतळा राणीच्या बागेच्या आवारात हलवण्यात आल्यानंतरच्या काळात हा पुतळा वली साहेब म्हणून प्रसिद्धीस पावला होता. असा हा कधी काळचा मुंबईकरांचा देव आज भाऊदाजी लाड म्युझियमच्या बाहेर विकलांग अवस्थेत दिनवाणा उभा आहे.

अज्ञात मुंबई, आताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा तिसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर.

ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 82 आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 9:10 झालेली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया, गीतबहार.

लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होता शंकर महादेवन आणि सहकलाकारांच्या आवाजात. गीत गुरु ठाकूर यांचं होतं, संगीत अजित समीर यांचं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत.

0: भानुमती साबळे यांचं गीत होतं, रामानंद उगले आणि सहकलाकारांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

आणि अशातच पुण्यात प्लेगने थैमान घातले. तर दुसरीकडे रँड सारखा राक्षस जनतेला छळून मारतोय. या सूड भावनेतूनच

आणि दिवस ठरला 22 जून 1897 इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस उगवलाय. अनायसे संधी चालूनच आली आहे. तेव्हा घाव घालायचाच असे

0: लोकमान्य एक योगपुरुष या चित्रपटातील पोवाडा आपण ऐकत होतात, नंदेश उमप आणि सहकलाकारांच्या आवाजात. चित्रपट संगीत आपण ऐकत आहात गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: अग कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात आशा भोसले आणि सहकलाकारांच्या आवाजात. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार या गीताबरोबरच समाप्त होत आहे. आज सकाळी 10 ते 10:30 या दरम्यान चित्रपट संगीत आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 9:30 वाजत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग. दि. माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजी तवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदाने शहारून उमळण्यास सज्ज झालीय. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदी सकाळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिक हो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिक हो, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे, पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: हो आत्ताच पण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग दि माडगुळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित करण्यात येतो. 9:40 झालेली आहेत. आता आनंद घेऊया नाट्यसंगीताचा, नाट्यपराग या कार्यक्रमात.

रामराज्य वियोग या नाटकातलं हे पद होतं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं. कुसुम शेंडे यांनी गायलेलं मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आता ऐकूया.

0: अगं कधी आरशात उलटं वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

प्रकाश गांगरेकर यांनी गायलेलं, अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या सौभद्र नाटकातलं पद आपण ऐकलं. धनंजय जोशी यांनी गायलेलं मानपमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आता ऐकूयात.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: तोटा तोटा तोटा कचेरीवांची आणि माझी ही अशी कशी चुकामुख झाली. आता इतक्या इथे उभे होते आणि आताच कसे दिसण्याचे झाले. प्रेकराच्या मुखकमलाकडे एक सारखं पाहत राहायचं सोडून देऊन मी फुलांच्या कडे अधिक लक्ष दिलं म्हणून कचेरी रुसून दुखून गेले असते. पण छे तसं नव्हे, रुसून दूर निघून गेले नाही. मी त्यांना म्हटलं होतं की मधुकर ज्या फुलावरती गुंजाराव करीत नाही तवले तसरच तेवढं फुल तुम्ही माझ्या करता तोडा. आणि इथं पाहते तो प्रत्येक फुलावरती मधुकर बसलेला आहे म्हणून ते रुसून दूर निघून गेले असते. अगं बाई, पण हा काय चमत्कार! हे मधुकर फुलांना विरहात टाकून एकाकी का बरं निघून चालले? मधुकर

विद्याहरण या नाटकातलं हे पद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं. गायलं होतं बालगंधर्वांनी. आणि या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग समाप्त होत आहे. सकाळचे 10 वाजून गेले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

कशी मी नाचू।

उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे आणि चारुल शीला बेलसरे यांनी गायलेलं, जगदीश खेबुळकर यांचं गीत आपण ऐकलं, चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत.

चित्रपट होता मंगलाष्टक वन्स मोर. गुरु ठाकूर यांचं गीत आणि संगीत निलेश मोहरीर यांचं होतं. बालगंधर्व या चित्रपटासाठी ऐकूया आनंद भाटे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत.

चित्रपट संगीत आपण ऐकत होता गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन, राग देसी आणि गोपिका बसंत, तबला साथ पंडित विभव नागेशकर यांनी केली आहे. विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन, राग देसी आणि गोपिका बसंत.

0: विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग देसी आणि गोपिका बसंत. त्यांना तबला साथ केली होती विभाव नागेशकर यांनी. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11 वाजते थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. गीत पहार कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर, वैशाली माडे आणि नयना आपटे, पी गणेश आणि अनुपम शर्मा यांच्या स्वरात मध्यम वर्ग या चित्रपटातील गीत. सविता गवळी यांची रचना आहे आणि गुणवंत सेन यांचं संगीत.

0: कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं शंकर महादेवन यांच्या स्वरात. मंदार चोळकर यांची रचना होती आणि शंकर एहसान लॉय यांचं संगीत.
1: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया आनंद भाटे, शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बालगंधर्व या चित्रपटातील गीत. स्वानंद किरकिरे यांची रचना आहे आणि कौशल इनामदार यांचं संगीत.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया आनंदी गोपाळ या चित्रपटातील गीत ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. वैभव जोशी यांची रचना आहे आणि

डबल सीट या चित्रपटातील गीत आपण ऐकलत प्रियांका बर्वे आणि अभय जोधपूरकर यांच्या स्वरात. समीर विद्वांस यांची रचना होती आणि ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं संगीत. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 11:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: चरित्रकरिता होत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी. निवेदन सुनीका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. शब्दांचा शाहीर जनतेचा आवाज. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.
1: श्रोते हो, प्रतिभेला रंग, रूप, वर्ण, वंश, जातपात व लिंगभेद याची कुंपण नसतात. ते स्फूर्ते कुणाही सहृदयाला, अनुभूतीपूर्व अस्वस्थ आत्म्याला. प्रतिभेचं आजच्या औपचारिक शिक्षणा वाचून तरी कुठे अडतं? विश्वाच्या शाळेतील उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या व्यवहारातून शिकलेले पाठच तिला भावतात, पावतात. आजच्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवन कार्याचा, साहित्य संपदेचा आणि सामाजिक योगदानाचा वेध त्यांचीच लेखन कला म्हणजेच पोवाडा गायन यातून घेणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, ते लोकशाहीर, समाज जागृती करणारे क्रांतिकारक लेखक, कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज आणि परिवर्तनाचे अग्रदूत होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून समाजातील उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांना अभिव्यक्ती दिली. अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना औपचारिक शिक्षण घेता आलं नाही. लहानपणीच त्यांचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं. गिरगावातील कामगार वस्त्या, झोपडीतील जीवन आणि श्रमिकांचे हाल त्यांनी अगदी जवळून अनुभवले. याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला वास्तववादी आणि जनतेच्या जीवनाशी जोडलेलं स्वरूप दिलं. श्रोते हो, आता ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्माविषयी पोवाडा. सादर करतायत शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी.

0: कामगार चळवळ, शेतकरी प्रश्न, सामाजिक न्याय आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या शाहिरीने आणि लोकनाट्यांनी जनतेत स्वाभिमान, संघटन आणि परिवर्तनाची प्रेरणा जागवली. जनतेच्या दुःखाला शब्द देणारे, श्रमिकांच्या संघर्षाला आवाज देणारे आणि सामाजिक समतेचा संदेश आपल्या साहित्य, शाहिरी आणि पोवाड्यातून जनमानसात पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाज प्रबोधनाच्या संदेशाचा प्रभावी आविष्कार या पोवाड्यातून अनुभवता येईल.
1: बहुगुण राशी रत्न प्रकाशी, बहुगुण राशी रत्न प्रकाशी.

अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला मोठी देणगी दिली. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि प्रवास वर्णनं लिहिली. त्यांच्या प्रमुख साहित्यामध्ये फकीरा, वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, संघर्ष, आवडी यांचा समावेश होतो. त्यांच्या कथांमध्ये बरबाद्या कंजारी, स्मशानातील सोनं आणि कृष्णाकाठच्या कथा विशेष उल्लेखनीय आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये फकीरा या कादंबरीला विशेष स्थान आहे. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, स्वाभिमानासाठी झगडणारा आणि समाजातील दुर्बल घटकांचं प्रतिनिधित्व करणारा नायक फकीरा मराठी साहित्याचा अविस्मरणीय नायक ठरलाय. या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. आजही ही कादंबरी सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश देत राहते. शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी सादर करत आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयीचा हा पोवाडा.

0: अण्णाभाऊ साठे यांनी लोककलेचा प्रभावी वापर करून समाज जागृती केली. पोवाडे, लावण्या, शाहिरी आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या कार्यक्रमांना हजारो श्रोते उपस्थित राहत. त्यांच्या प्रभावी आवाजाने आणि ओजस्वी सादरीकरणाने अनेकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरित केलं. अण्णाभाऊ साठे यांचं एक प्रसिद्ध विधान आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. ते म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. या एका वाक्यात त्यांनी श्रमिकांच्या कष्टाचं आणि मानवी श्रमाच्या मूल्याचं महत्त्व अधोरेखित केलं. आजच्या समाजात समानता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्य आणि मानवी प्रतिष्ठा यांचा विचार करताना अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अधिकच महत्त्वाचं ठरतं. त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली माणुसकी, समता, बंधुता आणि परिवर्तनाची प्रेरणा नव्या पिढीसाठीही तितकीच मार्गदर्शक आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे लेखक नव्हते, ते संपूर्ण मानवतेचे साहित्यिक होते. त्यांनी उपेक्षितांच्या वेदनांना शब्द दिले, कष्टकऱ्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा दिली आणि साहित्याला सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी साधन बनवलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्या विचारांचं स्मरण ठेवणं आणि सामाजिक समतेचा संदेश पुढे नेणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
1: अण्णा साहेबांच्या कीर्तीला करू सलाम मूर्तीला, अण्णा साहेबांच्या कीर्तीला करू सलाम मूर्तीला, आले जन्माला.

0: श्रोते हो, आत्ताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा गायनावर आधारित कार्यक्रम ऐकत होतात. शब्दांचा शाहीर, जनतेचा आवाज. सहभाग शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकाऱ्यांचा होता. निवेदन सुनीका मुजुमदार. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भोयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, मध्यान्हीचे 12 वाजले. महिलांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, स्त्री शक्ती, कर्तृत्व, संस्कार, विचार आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम घडवणारा हा कार्यक्रम प्रत्येक महिलेच्या मनाला नवी दिशा देणारा ठरतो. चला तर मग सखींनो, आजच्या या ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आज आपण अनुभवणार आहोत ज्ञान, प्रेरणा आणि इतिहासाची उज्ज्वल परंपरा. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. विषय थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, समाजात काही व्यक्ती आपल्या व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता त्याला समाजसेवेचे व्रत म्हणून कार्य करतात. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या जनजागृती, तपासणी, रक्तदान, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी मदत, तसंच कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर सई नेमाडे यांनी हजारो कुटुंबांना नवीन आयुष्य दिलंय. त्यांच्या या सेवा कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते सुद्धा करण्यात आलाय. आज त्यांच्या सेवा प्रवासाविषयी, थॅलेसेमियाबाबतची जनजागृती आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका याविषयी त्यांच्याशी मनमोकळा संवाद आज आपण साधणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, स्वागत करूया डॉक्टर सई नेमाडे यांचं. मॅडम नमस्कार, आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: ताई, सुरुवातीला आम्हाला सांगा, सुरुवातीपासून या प्रश्नाला आपण सुरुवात करूया की सर्वप्रथम आपल्या वैद्यकीय प्रवासाबद्दल आणि थॅलेसेमियाच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
1: खरं तर मी व्यवसायाने MD पॅथॉलॉजिस्ट आहे आणि माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे. पण खरं तर शिक्षणाने मला एक निदान करण्याचं शिकवलं, रोगांचं निदान करण्याचं शिकवलं, पण थॅलेसेमियाग्रस्त मुलांनी मला खरं तर जीवन जगायला शिकवलं. आणि रक्तपेढीमध्ये काम करत असताना मी दर 15 ते 20 दिवसांनी ही येणारी बालकं ही अतिशय धैर्याने ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी येतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात येत होती की आई वडील मात्र अतिशय हतबल, निराश, चिंताग्रस्त. आणि कुठेतरी मला असं वाटलं की ब्लड ट्रान्सफ्युजन, त्यांना लागणाऱ्या गोळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी यंत्रणा विस्कळीत आहे आणि त्यामुळे त्यांना अतिशय म्हणजे हेलपाट्या मारणं म्हणा किंवा वारंवार फेऱ्या मारणं, ब्लड नाही म्हणून परत जात होती मुलं आणि वेळेवर न येणं, हे गोष्ट लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की ह्या मुलांसाठी आता लढलं पाहिजे आणि ही जी यंत्रणा आहे ही कुठेतरी आपण व्यवस्थित केली पाहिजे. आणि त्यांच्याकडूनच खरं तर मला ही प्रेरणा मिळाली की ह्यापुढे एकही मूल थॅलेसेमियाग्रस्त जन्माला येणार नाही ह्या ध्येयाने मी काम करायला सुरुवात केली.
0: बरं ताई, आता थॅलेसेमिया म्हणजे नेमका कोणता आजार आणि त्याची लक्षणं काय, सामान्य श्रोत्यांना आपण सोप्या भाषेत सांगाल का?
1: थॅलेसेमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. जसं आई वडिलांकडून आपल्याला रंग, उंची, इतर गुणधर्म प्राप्त होतात, काही आजार आपल्याला आई वडिलांकडून येतात, जसं की BP आहे, शुगर आहे. आजकाल आपल्याला प्रत्येक घरामध्ये माहिती आहे की ब्लड प्रेशर काय आहे, शुगर काय, कॅन्सर काय. परंतु थॅलेसेमिया हा आजार फारसा लोकांना माहिती नाही आहे आणि हा अनुवंशिक आजार आहे, आई वडिलांकडूनच आपल्यामध्ये येतो. तर ह्याचे थोडक्यात सांगते, जर दोन

0: थॅलेसिमियाचे प्रकार आहेत. एक तर थॅलेसिमिया मायनर आणि थॅलेसिमिया मेजर. थॅलेसिमिया मायनर म्हणजे हिमोग्लोबिनचे जे दोन जीन्स असतात त्यापैकी एक जीन बाधित असतो त्या व्यक्तीला आपण थॅलेसिमिया मायनर म्हणतो. आणि दुसरा जो जीन आहे त्याच्या शरीरातला तो हिमोग्लोबिन बनवण्याकरता विसुरळीत काम करतो. त्याच्यामुळे त्या व्यक्तीला माहीत नाही आहे की आपण थॅलेसिमिया मायनर आहोत. आणि अशा व्यक्तीचं जर लग्न थॅलेसिमिया मायनर बरोबरच जर झालं
1: अच्छा
0: तर त्यांना होणारं जे बाळ आहे त्यांचा त्याच्या दोन्ही जीन्समध्ये हे बाधित जीन्स येणार आहेत आणि त्या बाळाला थॅलेसिमिया मेजर होणार आहे.
1: बरं
0: थोडक्यात हा अज्ञानामुळे होणारा आजार ज्याच्यामध्ये व्यक्तीला थॅलेसिमिया मायनर आपण आहोत हे माहीत नाही आणि त्याचं लग्न थॅलेसिमिया मायनर व्यक्तीशी झालं तर त्या बाळाला होणारा आजार हा थॅलेसिमिया मेजर आहे. मग थॅलेसिमिया मेजर होणाऱ्या बाळामध्ये काय होतं तर हिमोग्लोबिन तयारच होत नाही कारण त्याचे दोन्ही जीन्स बाधित आहेत. त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयारच होत नाही. जन्मतः साधारण 3 ते 4 महिन्याचे बाळ झाल्यानंतर त्याला हे रक्त चढवावं लागतं. दर 15 ते 20 दिवसांनी त्याला रक्त हे द्यावंच लागतं. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर ते बाळ दुसऱ्याच्या रक्तावर अवलंबून आहे आणि हे पण त्याचा जीवन प्रवास जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत दर 15 दिवसांनी त्याला ते ब्लड घ्यायचं आहे.
1: बरं मग मॅडम, आता हे जन्मापासून निदान होतं का?
0: साधारण 3 ते 4 महिन्यापर्यंत हे समजत नाही कारण की तोपर्यंत आईचं रक्त त्या बाळाच्या शरीरात असतं त्याच्यामुळे
1: बरं
0: काही डायग्नोसिस होत नाही. पण 3 ते 4 महिन्याचे झाल्यानंतर साधारण बाळ पांढरट दिसतं कारण हिमोग्लोबिन नाही म्हणजे
1: हो
0: ते पांढरट दिसतं. त्याच्या हालचाली थोड्या कमी होतात. सतत वारंवार आजारी पडून हॉस्पिटलायझेशन व्हायला लागतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याला डायरिया होणं, पोट फुगणं. त्यामुळे लक्षात येतं की सतत जर हॉस्पिटलायझेशन झालं पांढरट बाळ आहे तर हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसची थॅलेसिमियाची तपासणी आहे ती केली जाते. आणि लक्षात येतं की बाळाला थॅलेसिमिया मेजर आहे. आणि उलट तपासणी केल्यावर लक्षात येतं की आई वडील दोघेही थॅलेसिमिया मायनर आहेत म्हणून हे बाळाला झाले आहे.
1: मॅडम, आता या आजाराबाबत हा जो थॅलेसेमिया आजार आहे, समाजामध्ये अजूनही याबद्दल कोणते गैरसमज आहेत?
0: खरं तर थॅलेसिमिया मायनर हा आजार नाही. पहिल्यांदा जेव्हा आपण जनजागृती करतो आणि रक्त तपासणी करून देतो तेव्हा आपण त्यांना थॅलेसिमिया मायनर असं आपण त्यांना रिपोर्ट देतो. तर एक तर पहिली भीती वाटते की मला काहीतरी मोठा आजार आहे आणि माझं आता लग्न ह्यापुढे होणार नाही, ही एक तर पहिली भीती आहे. आणि काहींना वाटतं की हा काही विशिष्ट कुटुंबांनाच होतो, बाबा माझ्या घरी तर काही झालं नाही आहे, असं परंपरा काही माझ्याकडे नाही, बाजूच्या घरात काहीतरी आहे, बाळ सतत जात असतो हॉस्पिटलला, त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा थोडं निगेटिव्ह ह्याच्यातून बघतात की समजा संसर्गजन्य तर नाही ना, ही एक भीती असते. परंतु हा फक्त अनुवंशिक आजार आहे. थॅलेसिमिया मायनर हे फक्त एक वाहक स्थिती आहे. जर व्यक्ती थॅलेसिमिया मायनर असेल तर काळजी काय घ्यायची आहे तर त्यांनी थॅलेसिमिया मायनर व्यक्तीबरोबर लग्न टाळायचं आहे. आणि जर असं झालं की दोघेही थॅलेसिमिया मायनर आहेत, आता आमच्या कॅम्पिंगमध्ये असं लक्षात येतं की कधीही टेस्ट केली नाही आणि दोघेही थॅलेसिमिया मायनर निघाले तर आपण त्याच्यापुढे गर्भजल तपासणीचं त्यांना आपण समुपदेशन करत असतो.
1: बरं, आणि आता तुम्ही सांगितलं जसं की जन्मापासून बाळ आजारी असतं सतत, त्यावरनं त्याची ती हिमोग्लोबिन टेस्ट केली जाते, आणि मग हा जो थॅलेसेमिया आजार आहे हा फक्त वंश परंपरागत असतो किंवा नंतर मोठं झाल्यावरही होतो, याबाबत काय सांगाल?
0: नाही, हा वंश परंपरागतच आहे आणि हा जनरली जन्मतःच होतो. अगदी फार इंटरमिडिया ज्या केसेस असतात म्हणजे मेजर मायनर आणि एक मधली स्थिती म्हणजे इंटरमिडिया, ही फार क्वचित अशी होते की बाळ 13-14 वर्षाचं झाल्यानंतर ते लक्षात येतं. पण मेजॉरिटी थॅलेसिमिया मेजर ही बाळ जन्मतःच 3 ते 4 महिन्यातच ते बाधित झालेले असतात.
1: मॅडम, आता कोसला फाउंडेशनची स्थापना तुम्ही केली आहे, मग याची स्थापना करण्यामागची नेमकी भूमिका काय होती तुमची?
0: खरं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा मी रक्तपेढीत काम करत होते तर असं लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये थॅलेसिमियाची रजिस्ट्री नाही आहे, रजिस्ट्री नव्हती. आणि लक्षात येत नव्हतं की नक्की मुलं किती आहेत, बाधित मुलं किती आहेत, त्यांचे ब्लड ग्रुप काय आहेत, ब्लड अवेलेबल आहे की नाही ब्लड बँकमध्ये, किंवा त्यांना लागणारे जे आयन चिलेशन्स म्हणतो की वारंवार रक्त दिल्यामुळे शरीरामध्ये आयन वाढतं आणि ते काढण्याकरता काही गोळ्या द्याव्या लागतात, तर ते मुलं प्रॉपर घेत आहेत की नाही, त्यांचं हिमोग्लोबिन किती आहे, वेगवेगळ्या तपासण्या करतात की नाही, किंवा शासनाचे त्यांना काही सवलती मिळतात त्या मिळत आहेत की नाही, हे कुठेही अवेलेबल नव्हती रजिस्ट्री. आणि त्याकरता पहिले रजिस्ट्री मी तयार केली की पूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण मुलं किती आहेत. त्याच्यात 120 मुलं आपल्याकडे रजिस्टर झाली आणि त्यांच्याकरता आपण एक डे केअर सेंटर सुरू केलं ज्याच्यामध्ये मुलांना मोफत ब्लड ट्रान्सफ्युजन, त्याच्याबरोबरच्या चिलेशनच्या गोळ्या आणि काही इन्व्हेस्टिगेशन्स हे या डे केअर सेंटरमध्ये करून दिले जातात. त्याचा फायदा असा झाला की मुलांचं जे हिमोग्लोबिन खूप कमी होतं, जे अगदी 2 आणि 3 ग्रॅम होतं, त्यांना सुपर ट्रान्सफ्युजन्स म्हणजे डबल बॅग्स देऊन त्यांचं हिमोग्लोबिन आपण वाढवलं. काही मुलांचं प्लिया

0: हा खूप वाढली, म्हणजे स्प्लिन त्यांच्यामध्ये खूप वाढलेली होती आणि त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होत होतं. तर आपण त्याच्या सर्जरीज करून घेतल्या, ह्या सगळ्या आपल्या अंतर्गत ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले स्कीममध्ये केल्या. काही मुलांना प्रवासाच्या अडचणी होत्या की अगदी 100 किलोमीटरवरून ते जळगावमध्ये येत होते, कारण पेरिफेरीला ब्लड ट्रान्सफ्युजन अवेलेबल नाही. मग त्यांच्याकरता डोअर टू डोअर गाडी करणं, त्यांना तिथून अगदी आनंदाने मुलं यायला लागली. त्याचा फायदा झाला की आई वडिलांपैकी एकच व्यक्ती यायची, त्यांचा तो खाडा वाचायचा नोकरीवरचा, आणि मुलं अगदी आनंदाने यायची, परत घरी सोडायचे. कारण की हा प्रवास अतिशय संघर्ष आहे, म्हणजे दर 15 दिवसांनी जर तुम्ही म्हटलात की मुलांना खेचून आणणं, ती सुई वेदना, त्याच्यात ते गाडीने येण्याचा प्रवास तरी त्यांचा सुखकर झाला. सगळ्या मुलांना टेम्पररी UDID जे आपण कार्ड्स म्हणतो, दिव्यांगाचे कार्ड्स, हेही टेम्पररी होते. हे आपण त्यांच्याशी मीटिंग घेऊन ते सगळे सरेंडर करून घेतले आणि परमनंट कार्ड त्यांना मिळालेत आता. आणि विविध त्या शासनाच्या त्यांना आता सवलती मिळायला लागल्या, पेन्शन मिळायला लागली. बोन मॅरो ट्रान्सप्लांटला जी मुलं जाणार होती, त्यांचं प्री ट्रान्सप्लांट आपल्याला काही नियोजन करावं लागतं, काही इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात. तर आपण या फाउंडेशनच्या मार्फत त्या मुलांचे MRI, 2D एको, डेक्झा स्कॅन, फेरिटिन लेवल मॉनिटर्ड करून साधारण 1-8 ते 10 मुलं आपली ट्रान्सप्लांटसाठी आत्तापर्यंत गेली आहेत. 8 मुलं ट्रान्सप्लांट होऊन आता 2 वर्ष झाली आहेत. तर फाउंडेशनचा उद्देश आहे की आपल्याला एक मॉनिटरिंगसाठी आर्थिक सुद्धा आपल्याला हातभार लागतो कोणाचा तरी, कारण की नुसतं आपण काम करून होणार नाही आहे, त्यांना आपल्याला सतत आर्थिक मदत करावी लागणार आहे. आणि एक ध्येय आहे की ती आपला समाज थॅलेसेमिया मुक्त होत झालाच पाहिजे.
1: आता जसं तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया जो आजार आहे लहानपणापासूनच असतो, वंश परंपरा त्याची असते, मग गरोदर आई राहिल्यापासून मग तेव्हा याचं निदान होतं का मॅडम?
0: शक्यतो विवाहपूर्व तपासणी केलेली कधीही बरी, पण समजा विवाहपूर्व नसेल केली तर गर्भधारणेपूर्वी केलेली जास्त योग्य. गर्भधारणा झाल्यानंतर बरेच वेळा असं होतं की गर्भधारणा झाल्यानंतर काही टेस्ट केल्या, जसं की HIV ब्लड ग्रुप केले जातात. थॅलेसेमिया टेस्ट अजूनही अनिवार्य नाही आहे, तोपर्यंत करणार नाही कोणी. पण ती गर्भधारणेत जर केली आणि ती जर गर्भधारणाच्या 3 महिन्यापर्यंत जर आपण ही टेस्ट केली, तर आपण ती जर व्यक्ती पॉझिटिव्ह आली थॅलेसेमिया मायनर, तर लगेचच त्याच्या हजबंडचं ती टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. आणि जर हजबंड निगेटिव्ह आहे तर नक्कीच बाळ तर सेफ राहणार आहे आतमध्ये. पण जर असं लक्षात आलं की ती पॉझिटिव्ह आलेली आहे व्यक्ती गर्भधारणा झाल्यानंतर आणि हजबंड सुद्धा पॉझिटिव्ह आहे, तर गर्भजल तपासणी करणं आवश्यक असतं, जिथे गर्भाचं आपल्याला कळू शकतं की गर्भ अफेक्टेड आहे की नाही. आणि जर गर्भ थॅलेसेमिया मेजर असेल तर आपण त्यांना समुपदेशन गर्भपात करण्यासाठी करतो, कारण की पुढचा हा संघर्ष सगळ्यांना माहितीच आहे.
1: बरोबर. आणि ताई, आता थॅलेसेमियाग्रस्त मुलांसाठी ही जी आपली कोसला फाउंडेशन आहे, त्याच्याकडून कोणते कोणते उपक्रम राबवले जातात?
0: आपण जसं डे केअर सेंटर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण ज्या विविध तपासण्या केल्या जातात, MRI, 2D एको, डेक्झा स्कॅन वगैरे, त्या आपण एक ग्रुप करतो मुलांचा. जी मुलं 10 वर्षाच्या पुढे आहेत ह्या ग्रुपमध्ये आपण त्यांना तो टेस्टिंगसाठी पाठवलं जातं. त्याच्यानंतर समाजामध्ये विविध ठिकाणी जनजागृती करणं, शाळा कॉलेजेस म्हणा, इंटिरियर्सला, ग्रामीण भागामध्ये, इंडस्ट्री लेवलला, जिथे मॅरेजेबल ग्रुप आहे किंवा ज्या भागामध्ये थॅलेसेमिया मेजरची मुलं जास्त आहेत त्या भागामध्ये आपण जास्त करून फोकस्ड जनजागृती करतो. त्याच्यानंतर त्यांना थॅलेसेमियाची टेस्ट करून देणं, माझ्या स्लॅबमधून आपण करून देणं. आणि जर थॅलेसेमिया मायनर व्यक्ती असेल तर त्यांचं काउन्सिलिंग करणं की बाबा त्यांनी लग्नामध्ये काय काळजी घ्यायची, लग्न करत असाल तर काय काळजी घ्यायची, लग्न झालं असेल तर त्याच्या पार्टनरची टेस्ट करून देतो. आणि दोघं मायनर असतील तर परत ते गर्भजळ धारणा झाल्यानंतर गर्भजळाची तपासणी करण्याचं, काउन्सिलिंग करणं. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण जनजागृती साधारण 10,000 व्यक्तींपर्यंत पोहोचलो आहे. मायनर जे कपल्स होते, दोघेही मायनर असतानाचे जे कपल्स आहेत, असे साधारण 70 कपल्सला आपण KEM हॉस्पिटलला पाठवलं आणि त्याच्यामध्ये 9 जन्म आपण रोखले. 9 जन्म हे थॅलेसेमिया मेजरचे आत गर्भ होते ते आपण रोखले. त्याच्यानंतर आता आपण एक नवीन इन्फ्युजन पंप लायब्ररी सुरू केलेली, हे अतिशय नवीन पद्धतीने आपण हे पहिल्यांदाच जळगावमध्ये केलं की ह्या मुलांना सतत ब्लड दिल्यामुळे आयन शरीरामध्ये खूप वाढतं आणि ते ठिकठिकाणी अवयवांमध्ये जाऊन ते साचतं. मग त्याच्यामध्ये ब्रेन म्हणा किंवा लिव्हर, पॅनक्रियाज अशा अवयवांमध्ये ते गेल्यामुळे त्यांना ते काढायला एक पंप लागतो आणि तो पंप रात्रभर लावून ठेवावा लागतो त्यांच्या स्किनवरती. मग आता हॉस्पिटलमध्ये जर अशी मुलं राहिली तर त्यांचं महिन्यातले 15 दिवस तर हॉस्पिटलमध्ये जातील. त्याकरता तो पंप आपण विकत घेतलेला आहे आणि तो पंप आपण त्यांना देतो, त्याच्याबरोबर त्याची औषधं आपण त्यांना देतो फाउंडेशनमार्फत. ती मुलं ती घरी लावतात पंप आणि त्यांचं झालं की आपण तो पंप दुसऱ्या पेशंटला देतो. अशा पद्धतीने ही लायब्ररी सुरू केली आहे. त्याच्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांटला आर्थिक मदत करणं, फॉलोअप घेणं, ज्या मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही, काही

0: मुलांचे फेरिटिन खूप जास्त वाढलेले आहेत, त्यांचा फॉलोअप करून देणं. नुकतंच आपल्याला एक ॲम्ब्युलन्स डोनेशनमध्ये मिळाली आहे. ही ॲम्ब्युलन्स डेडिकेटेडली थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आहे, जी हॉस्पिटलमध्ये सकाळी जाऊन थांबते. त्यांना विविध ब्लड बँकमध्ये ब्लड घ्यावं जावं लागतं, तर ती ब्लड बँक टू हॉस्पिटल्स फेऱ्या मारते. इमर्जन्सी ही फक्त त्यांच्यासाठीच आहे, थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी.
1: बरं मॅडम, आता आपण असं ऐकलेलं आहे आणि ती गोष्ट खरी पण आहे की थॅलेसिमियाचे जे पेशंट असतात त्यांना नियमित रक्त लागतं, आणि मग नियमित रक्तदान या मुलांसाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी उपयुक्त कसं आहे हे,
0: एक लक्षात आलं असेल की रक्ताचाच आजार आहे
1: आणि
0: म्हटल्यानंतर,
1: कोणत्याही ब्लड ग्रुपचं त्यांना रक्त चालतं का?
0: एक लक्षात आलं असेल तुमच्या या आपल्या चर्चेमध्ये की हा रक्ताचा आजार आहे आणि दर
1: हो
0: 15 ते 20 दिवसांनी रक्त लागतं. आता जळगाव जिल्ह्यामध्ये साधारण 350 मुलं ही बाधित आहेत, तर 350 मुलं ब्लड बँकमध्ये दर 15 ते 20 दिवसांनी येतात आणि त्यांना हे मोफत ब्लड दिलं जातं. तर एक अंदाज तुम्हाला येईल की प्रचंड भार हा ब्लड बँकवरती असतो,
1: हो
0: आणि जर त्याला पर्याय नाही आहे, रक्ताला पर्याय नाही आहे, त्याच्यामुळे जर रक्तदान केलं नाही तर ह्यांचं जीवन खरंच खूपच संघर्षमय होणार आहे. तर सगळ्यांना खरं तर आव्हान आहे की जी व्यक्ती सुदृढ आहे, जी 3 महिन्यांनी दर 3 ते 4 महिन्यांनी जी रक्त देऊ शकते. काही समाजामध्ये गैरसमज पण आहे, रक्त दिल्यावर अशक्तपणा येतो,
1: हो
0: कोणाला काही चक्कर येते, कोणाला काही वाटतं, पण खरं तर रक्तदानामुळे त्यांच्या शरीरावरच खरं तर फायदे खूप होतात. ते तर वेगळी चर्चा होण्यासारखा विषय आहे, पण सगळ्यांना आव्हान करेल की बरेच वेळा समाज माध्यमांमध्ये रील्स केले जातात फक्त, पण खरंच कृती जर केली तर आमूलाग्र बदल घडणार आहे. मुलांचं हे जे संघर्ष आहे, खरं तर आई वडिलांचा संघर्ष कमी होणार आहे, कारण दर 15 ते 20 दिवसांनी अक्षरशः त्यांना प्रत्येक डोनरला फोन करून बोलवावं लागतं आणि बरेचदा ते तोंडावर नाहीच म्हणतात
1: हो ना,
0: आणि अशा पद्धतीने ते खचून जातात. तर त्यांना जर तुम्हाला उभारी द्यायची असेल तर प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे.
1: आणि मग कुठल्याही याचं त्यांना रक्त
0: नाही,
1: लागतं?
0: त्यांच्याच ग्रुपचं आपण देतो त्यांना, त्यांच्याच,
1: बरं.
0: कारण काय होतं की सतत रक्तदान, त्यांना सतत रक्त घ्यावं लागतं. दर 15 ते 20 दिवसांनी त्यांना रक्त घ्यावं लागतं, आणि जर विविध असे जर ब्लड ग्रुपचे दिले तर त्यांना तर रिॲक्शनच येणार आहे, ते आपण टाळतो.
1: बोन मॅरो ट्रान्सप्लांटबाबत लोकांमध्ये भीती असते, मग त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक उपचार पद्धती आहे, जसं 15 ते 20 दिवसांनी ब्लड घेतात मुलं आणि त्याचेच एक उपचार पद्धती ज्याच्यामध्ये हे थॅलेसिमिया फ्री होऊ शकतात, ही एक उपचार पद्धती कायमस्वरूपी आहे. आता ह्याच्यामध्ये लेकरू गमावण्याची खरं तर भीती आहे. पहिली भीती ही लेकरू गमावण्याची, दुसरी की सक्सेस होईल की नाही. आता खरं तर तंत्रज्ञानामुळे असं झालं आहे की जे आधी 45 ते 50% यश मिळत होतं ते आता साधारण 65 ते 70% मिळायला लागलं आहे. आर्थिक भार प्रचंड आहे ह्याच्यामध्ये, ही एक भीती आहे की जरी शासनाकडून आपल्याला ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदत मिळाली तरी ही फक्त ट्रान्सप्लांटसाठी असते. त्याकरता राहण्यासाठी जो खर्च लागतो, कारण की ह्या ट्रान्सप्लांट झाल्यानंतर साधारण 3 ते 4 महिने हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये राहावं लागतं, मग तो खर्च असतो
1: हो
0: आणि कॉम्प्लिकेशन्स होत राहतात, पुनर्जन्म होतो बाळाचा. ह्या सगळ्या
1: हो
0: संघर्षातून आधी तर हे मुलं पुढेच जात नाहीत, ट्रान्सप्लांटपर्यंत आई वडील तयार होत
1: एक
0: नाहीत.
1: भीती असते मनामध्ये.
0: एक भीती आहे, आणि खरं तर आता समाजाच्या दायित्वामुळे खूप कुटुंबांना आधार मिळतो आहे, परंतु लेकरू गमावण्याची भीती तर प्रत्येकाला आहेच,
1: हो
0: त्याच्यामुळे हे बरेच पालक तयार होत नाहीत लवकर,
1: आणि ती एक प्रकारची रिस्क घ्यायला लवकर कोणी तयार पण नाही
0: तयार
1: होत.
0: होत नाही. परंतु माझं स्पष्ट असं मत आहे की जरी रिस्क आता घेतली नाही तरी फक्त ब्लड ट्रान्सफ्युजनसुद्धा रिस्क आहे. ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे त्यांना काही व्हायरसेस होऊ शकतात, जसं की हिपॅटायटीस सी आहे, हिपॅटायटीस बी, HIV सारखं संक्रमण होऊ शकतं. ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे आयन डिपॉझिट्स होतात विविध अवयवांमध्ये, त्याच्यामुळे जर ट्रान्सप्लांट जर त्यांचं मॅच झालं त्यांच्या बहीण भाऊ किंवा आई वडिलांशी तर मला वाटतं करायला सध्या काही हरकत नाही.
1: मॅडम, आता विवाहपूर्व थॅलेसिमिया स्क्रीनिंग आवश्यक आहे का आणि ती का आवश्यक आहे, त्याचा भविष्यातील पिढीवर काय परिणाम होईल?
0: जसं आता तुम्हाला सांगितलं की मानसिक, शारीरिक, आर्थिक संपूर्णपणे होरपळून काढणारा आजार आहे, आणि जर हे संघर्ष जर टाळायचं असेल तर मला वाटतं एकच प्रतिबंध हाच एक उपाय आहे आणि तो खात्रीचा आहे. आणि प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीजमध्ये, प्रायव्हेट लॅबोरेटरीजमध्ये रक्ताची थॅलेसिमिया स्क्रीनिंग तपासणी ही केली जाते अगदी सहजरित्या. साधारण 1000 रुपये ते 1200 रुपये लागतात. हा संपूर्ण संघर्ष म्हणजे एक कुटुंब जर तुम्ही म्हटलं की जो ब्लड ट्रान्सफ्युजन घेतोय त्याचा महिन्याचा खर्च साधारण 13 ते 14 हजार आहे. मानसिक प्रचंड ताण असतो. हा संघर्ष जर टाळायचा असेल तर विवाहपूर्व अगदी साधी थॅलेसिमिया स्क्रीनिंग तपासणी करणं कधीही चांगलं.
1: बरोबर, म्हणजे ती काळजी जर आपण घेतली तर मग संघर्ष करण्याची वेळ येणारच नाही,
0: आणि भावी पिढी थॅलेसेमिया
1: मुक्त
0: मुक्त
1: होईल.
0: होणारच आहे.
1: मॅडम, आता आपण ही जी जनजागृती करतात, तर ग्रामीण भागात तुम्ही जनजागृती करताना तुम्हाला कोणती आव्हानं आलीत, सामोरं जावं लागलं तुम्हाला त्या आव्हानांना?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ग्रामीण भागामध्ये रिपोर्ट बघितला थॅलिसिमिया मायनर्स आहे की घाबरतात लोक, रिपोर्ट लपवले जातात. बऱ्याच वेळा जी ज्येष्ठ मंडळी असतात जी कुंडली बघतात आणि रिपोर्ट बाजूला ठेवतात, तर माझ्याकडे असे काही कपल्स आहेत की दोघांकडेही थॅलिसिमिया मायनरचे रिपोर्ट्स होते. ते मायनरचे रिपोर्ट त्यांनी लपवले आणि त्यांचं बाळ थॅलिसिमिया मेजर झालं. तर एक भीती आहे की लग्न होणार नाही, आपण थॅलिसिमिया मायनर आहोत म्हणजे काहीतरी गंभीर आजार आहे या व्यक्तीला आणि ह्याच्याशी लग्न न केलेलं बरं, म्हणून एक कुटुंबाचा दबाव असतो, ज्येष्ठ मंडळींचा दबाव असतो की नाही हे रिपोर्ट बाजूला ठेवून द्या, आपण कुंडली बघू जुळते आहे करून टाका लग्न. ह्या पद्धतीने आम्हाला हे मोठं चॅलेंज आहे. जेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणावर कॅम्पिंग करतो, 1,000-2,000 टेस्टिंग केल्यानंतर आपल्याकडे साधारण 500-600 जणं काउन्सिलिंगला येतात, भीतीपोटी येतच नाहीत बरेच जण की नको हे आजार काहीतरी वेगळंच आहे.
1: मॅडम, आता आपण जे कार्य करता आहात, तुमचं जे कोसला फाउंडेशन आहे त्यामार्फत सुद्धा आपण जनजागृती करण्याचं काम करतात, आर्थिक मदत करण्याचं काम करतात, विविध उपक्रम आपण त्यामार्फत राबवतात, आणि मग थॅलेसेमियामुक्त भारत आपल्याला करायचा आहे. आपल्या कार्यामुळं अनेक कुटुंबांना नवीन आयुष्यसुद्धा मिळालं आहे. तर मग एखादा असा हृदयस्पर्शी अनुभव आपण आमच्यासोबत शेअर कराल?
0: हो नक्कीच मॅडम. ॲक्च्युली आता माझं असं झालं आहे की आमचा जो थॅलेसिमियाचा ग्रुप आहे त्याचं नावच थॅलेसिमिया परिवार आहे आणि त्याच्यामध्ये मला सगळेजणं ताई म्हणतात. मला सगळेजणं म्हणजे सगळ्या प्रकारचं प्रेम मिळतं, तर आणि भरपूर विश्वास आहे माझ्यावरती लोकांचा. आता तर एक नुकतंच असं घडलं की मला एक कॉल आला अननोन नंबरवरून की डॉक्टर ताई बोलताय का? म्हटलं बोलते आहे. म्हणे तुम्ही मला आता इथेच पाहिजे, आता लगेच या. म्हटलं कोण बोलते? तुम्ही मला इथे पाहिजे. तर मी त्यांना म्हणलं कुठे पाहिजे? तर म्हणे तुम्ही मला इथे पाहिजे आणि लगेच या, माझ्या बाळाला घ्या आणि औरंगाबादला जा आणि ट्रीटमेंट द्या जी काही आहे ती. मग नंतर मी सगळी चौकशी केली, तिला फोन केला परत की कुठे आहे ते सांग मी येते. मग डॉक्टर गौरव महाजन सरांकडे ती व्यक्ती होती, तिच्या बाळाला पांढरी कावीळ, ब्लडमुळे होणारी हिपॅटायटिस सी, तर ह्याच्या आधीसुद्धा 12-13 मुलांना झाली होती आणि आम्ही गाडी करून तिथे गेलो होतो आणि ती कावीळीपासून आता मुक्त झाली हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी इतका माझ्यावरती विश्वास ठेवला की माझ्या लेकराला घ्या आणि तुम्ही घेऊन जा. म्हणजे मला इतकं छान वाटतं आता की मला रात्री 2-3 वाजता कॉल येतात. काहीही जरी झालं तरी ते मला आधी सांगतात, घरामधल्या अडचणी सांगतात, मुलं त्यांच्या अडचणी सांगतात. हे खरं तर माझ्या संपूर्ण या प्रोजेक्टचं यश आहे. बाकी पुरस्कार तर मिळतात पण मला सगळ्यात जास्त पुरस्कार हे
1: हो
0: लेकरच देतात.
1: खरे, आता आपण ह्या आजाराबाबत ज्या वेळेस बघतो मॅडम, आणि त्यांच्या ज्या पेशंट आहेत त्यांना आपण संघर्ष करताना सुद्धा बघतो, तर महिलांची या लढ्यातील भूमिका आपल्याला काय जाणीव देऊन जाते, किंवा आपल्याला काय वाटतं महिला ज्या वेळेस या आजाराबाबत संघर्ष करताना आपल्याला दिसतात?
0: भरपूर शिकायला मिळते. खरं तर मी त्यांच्यामुळेच खरं तर सक्षम झाले. माझीसुद्धा असं मला वाटतं की इतकी कपॅसिटी सामाजिक कार्य करण्याची कधीच नव्हती. यांचा संघर्ष बघितला की दर 15 दिवसांनी एखाद्या ग्रामीण भागातून त्या लेकराला घेऊन यायचं, प्रवास करून हॉस्पिटलला येणं, सुई लावणं, त्या वेदना, बाळ रडत असतं, सततच्या फेऱ्या, ब्लड बँकला, ब्लड बँकला आल्यावर कळतं की ब्लड नाही आहे, परत दुसऱ्या ब्लड बँकला जाणं, अशा फेऱ्या, आर्थिक गणितं सांभाळणं, मानसिक ताण भर प्रचंड असतो आणि त्याच्यात सुद्धा ते हसत खेळत तुम्हाला त्याची उत्तरं देतात. हे ह्या सगळ्या महिलांना, आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या आमच्या या तायांना सलाम आहे खरं तर, की इतका संघर्ष खरोखरच करणं त्यांनाच जमत आहे. खरंच करणं खूप कठीण आहे आजकालच्या काळामध्ये.
1: खरंच मॅडम, आता तरुणांनी रक्तदान आणि समाजसेवेत सहभागी होण्यासाठी आपण त्यांना काय संदेश द्याल?
0: रक्तदान खरं तर ह्या लेकरांसाठी जीवनदान आहे. जसं मी म्हटलं की ह्या श्वासाबरोबर त्यांना रक्ताची खूप गरज आहे आणि नुसतं म्हणून चालणार नाही की रक्तदान करा किंवा बॅनर लावून चालणार नाही. आम्ही ठिकठिकाणी हे रक्तदान शिबिरं घेतो आणि खूप चांगला प्रतिसाद सध्या आपल्याला मिळतो आहे, अवेअरनेस खूप चांगला झाला आहे. तरी मी सगळ्यांना विनंती करेल की प्रत्येक सक्षम तरुणांनी रक्तदान एकदा तरी केलं पाहिजे आणि ब्लड बँकमध्ये येऊन त्यांनी व्हिजिट केली पाहिजे की एका तुमच्या रक्तदानामुळे, एका बॉटलमुळे किती जीवन, किती लोकांना जीवन मिळतं हे जर कळलं तर नक्कीच अजूनही तरुण मुलं प्रोत्साहित होतील.
1: खरंच आहे, आणि ही समाजसेवा आपण करता आहात ताई, आणि याची दखल राष्ट्रीय पातळीवर सुद्धा घेण्यात आलेली आहे, राष्ट्रपतींकडून सन्मान मिळाला तुम्हाला, त्यावेळेचा क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: खरं तर खूप म्हणजे आश्चर्य वाटलं मला की या कामासाठी माझी दखल घेतली गेली. पण म्हणतात ना की मनापासून केलेली ही सगळी धडपड, आणि हे मी फक्त प्रतिनिधित्व केलं ह्या पूर्ण जो पुरस्कार मला मिळाला त्याचा, पण खरे जे हक्कदार आहेत ही माझी सगळी लेकरं आहेत, थॅलेसिमियाची त्यांचे आई वडील आहेत, माझ्या फाउंडेशनमधले सगळे माझे सदस्य सहकारी डॉक्टर्स आहेत ज्यांनी विश्वास ठेवला, आणि हे काम माझ्यापेक्षा जास्त तर म्हणजे सगळे हे पॅरेंट्सच करतात. म्हणजे काउन्सिलिंग करणं किंवा जनजागृती करणं ते माझ्यासोबत असतात, किंवा आपण एखादा उपक्रम घेतला तर आता आम्ही रिसेंटली आमचा ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा केला होता, तर त्याच्यात मुलांनीच सहभाग घेतला होता ज्याच्यामध्ये त्यांनी आज शिवाजी असता तर हे नाट्यसुद्धा सादर केलं. तर प्रत्येक व्यक्ती हा अगदी फाउंडेशनमध्ये मनापासून काम करतो आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की हा पुरस्कार मी त्यांनाच देईन. मी फक्त प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते आणि एक मोठी जबाबदारी आता असं वाटतं की एक मला मिळाली, एक प्रेरणा मिळाली की अजूनसुद्धा काम अजून असंच लढलं पाहिजे या मुलांसाठी.
1: वा, खरंच खूप छान. आता मॅडम, पुढील काळामध्ये कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे?
0: माझं तर एक स्वप्न आहे की डे केअर सेंटर एक चांगलं सुरू करावं. डे केअर सेंटर आहेच खरं, आतासुद्धा आपलं एक थॅलेसिमिया डे केअर सेंटर आहे, परंतु ह्या मुलांनी फक्त जगण्यापेक्षा आत्मविश्वासाने उंच भरारी घेतली पाहिजे. मग त्याकरता डे केअर सेंटर सोबतच त्यांना काही स्किल्स शिकवणं, मग त्याच्यामध्ये तुमचे कम्प्युटर्स म्हणा, पेंटिंग्स म्हणा, नृत्य म्हणा, त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी घडवायचं आहे मला. डे केअर सेंटरमध्ये त्यांची काळजी तर घेतली जाईल, विविध डॉक्टर्स येतील, तपासण्या करतील, परंतु हे जे मानसिक खच्चीकरण होत असतं ह्या मुलांचं सतत, जे हॉस्पिटलायझेशन होणार आहे ह्या विचारांनी, ते कमी करण्याकरता कुठेतरी मला हे असं एक गुरुकुल सेंटर त्यांच्याकरता नक्कीच सुरू करायचं आहे भविष्यामध्ये.
1: वा, आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपल्या श्रोत्यांसाठी आणि आपल्या कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व भगिनींसाठी थॅलेसिमिया मुक्त भारताचा संदेश तुम्ही काय द्याल?
0: थॅलेसिमिया मुक्त खरोखरच आपल्याला समाजामध्ये करायचं असेल तर सजग होण्याची गरज आहे. प्रत्येकाने विवाहपूर्ण तपासणी करणं गरजेचं आहे, रक्तदान करणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की जी मुलं आहेत आत्ता थॅलेसिमियाग्रस्त त्यांना जीवनदान द्यायचं असेल तर रक्तदान करण्याची गरज आहे. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी नक्कीच कुटुंबाला आधार दिला पाहिजे. कवी दत्ता हलसगीकर सरांची कविता नेहमीच आवडते, ज्यांची बाग फुलली त्यांनी दोन फुले द्यावीत, आभाळा एवढी उंची त्यांनी थोडे खाली यावे, प्राक्तनाचा अंधार तेथे प्रकाशाचा गाव न्यावा, ज्यांचे जन्म मातीत मिळाले त्यांना उचलून वर घ्यावे. तर मला एकच सांगावं असं वाटतं की जर प्रत्येकाने जर असा विचार केला तर नक्कीच ह्या कुटुंबाला आधार मिळणार आहे.
1: वा, खूपच छान संदेश ताई तुम्ही दिलेला आहे की नक्कीच आपल्याकडे जर बाग फुललेली असेल तर आपण त्यातली दोन फुलं गरजूंना नक्कीच द्यावी, खारीचा वाटा तरी आपण या समाजकार्यात उचलावा. डॉक्टर सई नेमाडे मॅडम, आपण आज थॅलेसिमियासारख्या गंभीर आजाराविषयी अतिशय मोलाची माहिती आपल्या श्रोत्यांना आणि आपल्या भगिनींना दिली. समाजाप्रती असलेली आपली संवेदनशीलता, सेवाभाव आणि हजारो कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित करणारं कार्य निश्चितच हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आपण दिलेला संदेश प्रत्येक श्रोत्यांपर्यंत आणि प्रत्येक महिलापर्यंत पोहोचेल आणि अधिकाधिक लोक थॅलेसिमिया तपासणी, रक्तदान आणि जनजागृतीसाठी पुढे येतील अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करतो. आणि ताई, आज आपण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि त्याबद्दल आपले खूप खूप आभार, आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आकाशवाणी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद, थांबूयात. नमस्कार.
0: नमस्कार.
1: मैत्रिणींनो, आत्ताच आपण आपल्या कर्तृत्वानं अनेकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सई नेमाडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. विषय होता थॅलेसेमिया आणि रक्तदान. मैत्रिणींनो, डॉक्टर सई नेमाडे यांच्या कार्यप्रवासातील अनुभव, संघर्ष आणि यशाची कहाणी आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

0: मैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट महान राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका. लेखन संगीता नेवे यांचं, वाचक स्वर सारिका दांडगे यांचा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आता आपण जाणून घेणार आहोत. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी ही टरफले उचलणार नाही, असं शाळेतल्या शिक्षकांना ठामपणे सांगणारे लहानपणीचे ते बाळ गंगाधर टिळक. सखींनो, आपणा सर्वांनाच ठाऊक आहेत, हो ना? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते, समाज जागृती करणारे विचारवंत, पत्रकार आणि राष्ट्रवादी नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं स्थान भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य आजही ऐकताच सखींनो आपल्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. त्या काळात, अर्थात स्वातंत्र्यापूर्वी, त्यांचा हा संदेश संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला. टिळकांचं कार्य मुख्यतः राजकीय क्षेत्राशी संबंधित मानलं जातं, परंतु सामाजिक प्रश्नांबाबतही त्यांचे विचार आणि भूमिका महत्त्वपूर्ण होती. मात्र त्यांच्या काळात भारतीय समाजात स्त्रियांची परिस्थिती ही अत्यंत कठीण होती. स्त्री शिक्षणाचा अभाव, बालविवाह, विधवांचे हाल, स्त्रियांवरील सामाजिक बंधनं आणि पुरुष प्रधान व्यवस्था यामुळं स्त्रियांच्या प्रगतीला अनेक अडथळे होते. या पार्श्वभूमीवर टिळकांनी स्त्रियांच्या स्थानाबाबत मांडलेले विचार आणि त्यांनी घेतलेल्या भूमिका समजावून घेणं आपणा समस्त स्त्रीवर्गासाठी अत्यंत आवश्यक आहे. हीच आजच्या दिने टिळकांना खरी मानवंदना ठरेल. लोकमान्य टिळकांचा काळ आणि स्त्रियांची सामाजिक स्थिती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी इथं झाला. त्यांच्या या काळात एकीकडं ब्रिटिश राजवट तर दुसरीकडं भारतीय समाजात अनेक सामाजिक समस्या होत्या. त्या काळात बहुतांश स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जात असे. बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. लहान वयात विवाह झाल्यामुळं अनेक मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं. विधवा स्त्रियांचं जीवन तर अत्यंत कठीण होतं. त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधनं लादली जात होती आणि असह्य अन्याय त्यांना सहन करावा लागत होता. लोकमान्य टिळक हे राष्ट्रवादी विचारांचे नेते होते. त्यांचा मुख्य भर भारतीय समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करणं आणि स्वराज्य मिळवणं यावर होता. तसंच अनेक समाजसुधारकांसोबत टिळकांनीही स्त्रियांच्या उद्धारासाठी अथक प्रयत्न सुरू केले. चला तर मग मैत्रिणींनो, सर्वप्रथम जाणून घेऊया स्त्री शिक्षणाबाबत लोकमान्य टिळकांची भूमिका. सखींनो, लोकमान्य टिळक स्त्री शिक्षणाच्या विरोधात अजिबात नव्हते. स्त्रियांना शिक्षण मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळालंच पाहिजे, असं त्यांचं ठाम मत होतं. एक शिक्षित स्त्री आपल्या संसाराची, आपल्या कुटुंबाची योग्य प्रकारे जबाबदारी सांभाळू शकते आणि आपल्या मुलांवरही ती चांगले संस्कार करू शकते. टिळकांच्या मते स्त्री शिक्षण हे भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांशी जोडलेलं असावं. त्यांनी स्त्रियांना ज्ञान, संस्कार आणि नैतिक शिक्षण मिळावं यावर भर दिला. मात्र त्यांची स्त्री शिक्षणाची कल्पना त्या काळातील आधुनिक सुधारकांपेक्षा वेगळी होती. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर

समाज सुधारकांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांनी त्या प्रकारे थेट शैक्षणिक चळवळ उभी केली नाही, पण त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व मान्य केलं. शेवटी काय तर स्त्री शिक्षण ही काळाची गरज. शिक्षित स्त्री शान समाजाची, सन्मान देशाची. स्त्रियांच्या सन्मानाबाबत लोकमान्य टिळकांचे विचार. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळक स्त्रियांना समाजातील महत्त्वाचा घटक मानत होते. कुटुंब आणि समाजाच्या निर्मितीमध्ये स्त्रियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे असं त्यांचं मत होतं. स्त्री ही केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून ती संस्कारांची, समाजाची आणि देशाची निर्माती आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून स्त्रियांचा आदर करण्याचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना उच्च स्थान असल्याचं ते मानत होते. त्यांच्या मते समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीशिवाय शक्यच नाही. आणि सखींनो, हे तर आपण सर्वांनाही मान्य आहे, हो ना? तेव्हाच तर आपण म्हणतो, मुलगी शिकली प्रगती झाली. आता मैत्रिणींनो, संमती वयाचा कायदा आणि टिळकांची भूमिका. लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक विचारांमधील सर्वात महत्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा म्हणजे संमती वयाचा कायदा. मैत्रिणींनो, 1891 मध्ये ब्रिटिश सरकारनं संमती वयाचा कायदा केला. या कायद्यानुसार मुलींच्या विवाहानंतर त्यांना संसार करण्यासाठी किमान वय वाढवण्यात आलं. अनेक समाजसुधारकांनी या कायद्याचं समर्थन केलं, कारण त्यामागं बालविवाहामुळं होणाऱ्या अन्यायापासून मुलींचं संरक्षण करण्याचा उद्देश होता. मात्र टिळकांनी या कायद्याला विरोध केला. त्यांचा विरोध स्त्रियांच्या संरक्षणाच्या कल्पनेला नव्हता, तर ब्रिटिश सरकारनं भारतीय सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याला होता. त्यांचं मत होतं की समाजातील सुधारणा या परकीय सरकारच्या कायद्यांद्वारे नव्हे तर समाजाच्या अंतर्गत परिवर्तनातून व्हायला हव्यात. टिळकांच्या या भूमिकेवर अनेक सुधारकांनी टीका केली. अर्थात टिळक हे स्त्रियांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांच्या विरोधात नव्हतेच मुळी, परंतु टिळकांच्या मते भारतीय समाजाला स्वतःच्या परंपरा आणि समस्यांवर स्वतः उपाय शोधण्याचा अधिकार असला पाहिजे. आणि टिळकांचा हा विचार आपल्यालाही पटण्यासारखा आहे, बर का सखींनो? कारण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यानं आपल्या संसारात केलेली लुडबुड आपण खपून घेत नाही, हो ना? मग आपल्या देशाच्या कारभारात परकीयांनी केलेली लुडबुड कोण खपवून घेणार बरं? लोकमान्य टिळकांसारखा स्वाभिमानी आणि कणखर व्यक्ती तर मुळीच हे खपवून घेणार नव्हता. आता मैत्रिणींनो, विधवा विवाहाबाबत टिळकांची भूमिका काय होती ते जाणून घेऊया. त्या काळात विधवा स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. समाजातील अनेक अनिष्ट रूढींमुळं विधवांना अपमानास्पद जीवन जगावं लागत होतं. लोकमान्य टिळक विधवांच्या दुःखाबद्दल अतिशय संवेदनशील होते. त्यांनी विधवांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होणं आवश्यक असल्याचं देखील मान्य केलं. मात्र विधवा विवाहाच्या प्रश्नावर त्यांची भूमिका काही समाजसुधारकांइतकी आक्रमक नव्हती. त्यांचा विश्वास होता की समाजातील बदल हे हळूहळू आणि लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणून केले पाहिजे. त्यामुळं त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी सावध भूमिका स्वीकारली. शेवटी आपणही म्हणतोस की देर से आए पर दुरुस्त आए. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजातील सर्व लोकांना एकत्र आणले. या माध्यमातून त्यांनी मनामनात राष्ट्रीय भावना जागृत केली. या सार्वजनिक उत्सवांमुळं महिलांनाही सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत गेली. स्त्रियांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होण्यास या चळवळींचा उपयोग झाला. पुढील काळामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महिलांचा वाढता सहभाग दिसून आला. त्यासाठी निर्माण झालेल्या सामाजिक वातावरणात टिळकांच्या जनजागृतीच्या कार्याचाही मोठा वाटा होता, हे विसरून चालणार नाही बर का मैत्रिणींनो. पत्रकारितेच्या माध्यमातून स्त्रीविषयक कार्य.
लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. त्यांनी आपल्या लेखांद्वारे लोकांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या समस्या, समाजातील रूढी आणि शिक्षण यासारख्या विषयांवर त्यांनी विचार मांडले. त्यांची पत्रकारिता ही केवळ राजकीय नव्हती, तर समाजाला योग्य दिशा देणारी होती. समाजात जागृती निर्माण करणं आणि राष्ट्रीय भावना मजबूत करणं हे त्यांच्या पत्रकारितेचं मुख्य उद्दिष्ट होतं. लोकमान्य टिळकांच्या स्त्रीविषयक धोरणाचं मूल्यमापन. मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांची स्त्रियांविषयी भूमिका ही त्यांच्या काळाच्या सामाजिक परिस्थितीशी जोडलेली होती. त्यांनी स्त्रियांचा आदर, शिक्षण आणि सामाजिक महत्त्व मान्य केलं होतं. त्यांनी स्त्रियांना राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाचा घटक मानलं होतं. परंतु सामाजिक सुधारणा करण्याच्या पद्धतीबाबत त्यांचा दृष्टिकोन अतिशय सावध होता. ते परंपरा आणि समाजाची मानसिकता लक्षात घेऊन बदल करण्याच्या बाजूने होते. त्यांच्या विचारांमध्ये काही मर्यादा होत्या, परंतु त्याचवेळी त्यांनी भारतीय समाजात राष्ट्रीय जागृती निर्माण करून स्त्रियांच्या सहभागासाठी पोषक वातावरण तयार केलं. त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास त्यांची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे. ते मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांना वाटत होतं की प्रथम राजकीय स्वातंत्र्य मिळवणं महत्त्वाचं आहे, त्यानंतर सामाजिक सुधारणा अधिक प्रभावीपणे करता येईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. चला तर मग सखींनो, शेवटी आपण वळूया आता निष्कर्षाकडं. सखींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका या भारतीय समाजाच्या परिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाला महत्त्व दिलं, स्त्री शिक्षणाची आवश्यकता मान्य केली आणि समाजातील स्त्रियांच्या भूमिकेचं महत्त्व स्पष्ट केलं. तसंच राष्ट्रनिर्मितीत स्त्रियांच्या भूमिकेला स्थान दिलं. जरी त्यांच्या काही सामाजिक भूमिकांवर टीका झाली असली, तरी त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना त्यांच्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेणं आवश्यक ठरतं. जसं आपणास ठाऊक आहेच की लोकमान्य टिळक हे मूलतः राष्ट्रवादी नेते होते आणि त्यांचे मुख्य ध्येय हे भारतीय स्वराज्य होते. त्यांच्या कार्यामुळं भारतीय समाजामध्ये जागृती निर्माण झाली आणि पुढील सामाजिक परिवर्तनासाठी एक मजबूत असा पाया तयार झाला. म्हणूनच मैत्रिणींनो, लोकमान्य टिळकांचे स्त्रीविषयक विचार हे भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विषय मानले जातात. तेव्हा मैत्रिणींनो, अशा या महान समाजसुधारकास त्रिवार अभिवादन करून मी आता आपली अनुमती घेतेय. नमस्कार.

लोकमान्य टिळक यांचे स्त्रियांविषयी कार्य, धोरण आणि भूमिका आत्ताच आपण ऐकल्यात. लेखन संगीता नेवे यांचं होतं, वाचक स्वर होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली अनुमती घेतेय. पुन्हा भेटूस नवनवीन विषयांसह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे अवघाची संसार. डॉक्टर वसंत अवसरे यांची रचना आहे आणि वसंत पवार यांचं संगीत.

0: अशा भोसले यांनी गायलेलं थोरली जाऊ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांची रचना होती आणि गीताला संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.
1: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया कैवारी या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि प्रभाकर जोग यांचं संगीत.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: आता ऐकूया गुपचुप गुपचुप या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे आणि अनिल अरुण यांचं संगीत.
3: कधी कुठे मन वेडे गुंतले

0: श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचं 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर 1:40 अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगमपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. आणि आता बातम्या विस्तृतपणे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक

सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं. विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरची किंमत 2,738 रुपये, कोलकातामध्ये 2,872 रुपये, मुंबईत 2,690 रुपये तर चेन्नईत 2,906 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये 50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण GST संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर महसूल 39,835 कोटी रुपये होता, तर राज्य वस्तू आणि सेवा करापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत. एकात्मिक GST संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ GST महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे. 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की मागासवर्गीय समाजात जन्म घेऊनही त्यांनी मराठी साहित्य जगाला जगात आपला ठसा उमटवला. व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी

0: आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुवांग यू सूनचा 21-12, 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जुडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदकं पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्यपदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्यपदक आणि यशवीर सिंगनं कांस्यपदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री तसंच इतर मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात, केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कोकण, गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, तेलंगणा, विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला जिल्हा. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसाची अपेक्षा असताना अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 15.5% पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील 7 तालुक्यांपैकी अकोट आणि तेल्हारा या 2 तालुक्यांतच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून उर्वरित 5 तालुक्यांत पावसाची तूट कायम आहे. सर्वाधिक तूट अकोला तालुक्यात असून येथे सरासरीच्या केवळ 64.4% पाऊस झाला आहे. अकोला शहराची जीवन हा वाहिनी असलेल्या महान येथील काटेपूर्णा जलप्रकल्पातील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही. 24 जुलै रोजी 18.35% असलेला जलसाठा 4 दिवसांत घटून 17.24% आला आहे. त्यामुळे शहरात सध्या 6 दिवसांत आडपाणी पुरवठा केला जात असून पुढील महिन्यातही पावसाने दडी मारल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महावितरणच्या पर्यावरणपूरक गो ग्रीन उपक्रमाला अकोला परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परिमंडळातील 1,55,000 अधिक ग्राहकांनी कागदी वीज बिलाऐवजी ईमेल आणि SMS द्वारे पेपरलेस वीज बिल स्वीकारले आहे. त्यामुळे ग्राहकांची दरवर्षी सुमारे 1,86,00,000 रुपयांची बचत होत असून त्यात अकोला जिल्ह्यातील 61,000 अधिक ग्राहकांचा समावेश आहे. राज्य शासनानं स्मार्ट शिधापत्रिकांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यानं अकोला जिल्ह्यातही लवकरच स्मार्ट शिधापत्रिकांचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक लाभार्थ्याला स्वतंत्र QR कोड असलेले हे कार्ड मिळणार असून त्यामुळे शिधावाटपात पारदर्शकता वाढण्यास, बनावट शिधापत्रिका आणि गैरवापराला आळा घालण्यास मदत होणार आहे. कुटुंब नियोजनात महिलांवरच अधिक भार पडत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 6,578 कायमस्वरूपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपैकी 6,234 शस्त्रक्रिया महिलांच्या तर केवळ 344 पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शासनाकडून पात्र लाभार्थी आणि प्रेरकांना आर्थिक प्रोत्साहनही दिले जात आहे. यंदा पावसाला झालेला विलंब, एल निनोचा प्रभाव आणि बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हजारो तक्रारींची दखल घेत कृषी विभागानं बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांना संयुक्त शेत पाहणी करून दोष आढळल्यास नुकसान भरपाई, पर्यायी बियाण्यांचा पुरवठा किंवा अन्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अकोल्यातील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य देण्यात येत असून मार्च ते मे या 3 महिन्यात 906 महिलांनी सामान्य प्रसूतीद्वारे बाळांना जन्म दिला आहे. नियमित तपासणी, उच्च जोखमीच्या गर्भवतींवर विशेष लक्ष आणि प्रसूतीपूर्व नियोजनामुळे अनावश्यक सिझेरियन टाळण्याचा प्रयत्न रुग्णालयाकडून केला जात आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील 70 शेतकरी कुटुंबांना लाभ मंजूर झाला असून त्यापैकी 58 कुटुंबांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. वाशिम जिल्हा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वाशिमने सोयाबीन उत्पादनात राज्यात आघाडी घेतली असून हळद आणि चिया उत्पादनातही गेल्या 3 वर्षांत मोठी प्रगती केली आहे. मात्र यंदा मान्सूननं साथ न दिल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यांवर परिणाम झाला आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात केवळ 13.9% जलसाठा शिल्लक असून नदी नाले अद्याप कोरडे आहेत. तरीही जिल्ह्यात 93.63% खरीप पेरणी पूर्ण झाली असून सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. रिसोड पोलीस ठाण्यातील कोठडीत 2011 झालेल्या बेंग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर पवार कुटुंबाला न्याय मिळाला असून राज्यातील हे महत्वाचे प्रकरण मानले जात आहे. यवतमाळ येथे झालेल्या 21व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात वाशिम जिल्हा पोलीस दलानं उल्लेखनीय कामगिरी करत 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्य अशी 19 पदके पटकावली. जिल्हा पोलिसांनी 2 जुन्या खून प्रकरणांतील फरार महिला आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. एका प्रकरणातील 20 वर्षांपासून फरार आरोपीला गुजरातमधून तर दुसऱ्या प्रकरणातील 15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणावळ्यातून अटक करण्यात आली. विशेष लोक न्यायालयात ठेवण्यात आलेल्या 670 प्रकरणांपैकी 75 प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्यात आला. या माध्यमातून 1,53,00,000 रुपयांहून अधिक किमतीच्या दाव्यांवर सामंजस्याने तोडगा निघाला. अपघातामुळे शारीरिक अपंगत्व आले असतानाही जिद्दीच्या जोरावर वाशिम येथील हॅपी फेसेस द कॉम्पॅक्ट स्कूलमध्ये शिकणाऱ्या धवल मोहन कड याची अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाले. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं गीत.

0: या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास.
2: डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या प्रोत्साहनामुळं रमेश पिंजरकर यांनी बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र लिहिलं असं सुरुवातीलाच त्यांनी नमूद केलं आहे. सामान्य माणूस आत्मचरित्र का लिहितो याचं उत्तर यात मिळतं. त्याला अलौकिक किंवा अद्वितीय असं काही सांगायचं नसतं. तो सांगतो आपल्याच वर्तुळातील गोष्टी, पण त्या आपल्याला सतत पुन्हा

0: अडचणीवर मात करीत कसा शिक्षण घेतो, कोणतं शिक्षण घेतो, आणि लहान वयातच शासकीय नोकरी मिळाल्यावर वडिलांचा संसार कसा जबाबदारीनं सांभाळतो, म्हणजेच भावंडांचं शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्न आदी संस्कारसुद्धा आपल्या सुविज्ञ पत्नीसह जबाबदारीने पार पाडतो, हे या सोशिक प्रवृत्तीच्या पिंजरकरांच्या आत्मचरित्रातून वाचताना खूपच शिकण्यासारखं आहे. आपल्या घराचं त्यातील प्रत्येक वस्तूंसहित वर्णन, त्यांचा आहार, शाळेचं वर्णन, शिक्षक, आईची झालेली बाळंतपणं, स्वतःची नोकरी, अभावग्रस्त परिस्थितीतही नोकरीत टिकवून ठेवलेली नैतिकता, नोकरीत होणाऱ्या बदल्या, इतर जबाबदाऱ्या, त्यानिमित्तानं केलेला प्रवास, या सगळ्याची बारीक सारीक माहितीही दिली आहे. काजळी लावणं ही विद्या आहे की गौड बंगाल, अंधश्रद्धा थोतांड की शास्त्र, हा प्रश्न लेखकानं वाचकांवर सोडला आहे. काजळी लावणं म्हणजे काय याची विस्तृत माहिती दिली आहे. यातून लेखक कोणत्या कोणत्या परिस्थितीतून गेला असावा याची जाणीव होते. नोकरी लागल्यानंतर पहिल्या दिवाळीसाठी आल्यानंतर लेखकाला जी काही कामं करावी लागली, उदाहरणार्थ चुना लावणं पासून काही अक्षरं गेरून गिरवण्यापर्यंतची वर्णनं वाचताना परिस्थितीवर मात करत त्या काळात खेड्यातील माणसांचं हलाकीचं जगणं काय असतं ते कळून येतं. लेखकाला आईची बाळंतपणं करायला लागणं, बहिणीच्या लग्नासाठी लग्नपत्रिका दाखवून 25 किलो साखरेचं परमिट मिळवणं, लेखक लग्नासाठी सिद्ध झाल्यावर त्याला काळ्या दोऱ्यात बारीक काळेमणी ओवायला सांगणं, हे अशासाठी की तो भोकणा चकणा वगैरे नाही, हे त्या काळात सिद्ध केलं जायचं. लग्नानंतरचा पाऊस आणि पुरामुळं झालेले हाल, विशेष लेखापरीक्षण करून मोठा घोटाळा उघडकीस आणल्याबद्दल मिळालेलं भारी बक्षीस, अधूनमधून होणारा साक्षात्कार, दृष्टांत याची प्रचिती, विजयला मिळालेला पुनर्जन्म, पैसे कमवण्याच्या उद्देशानं बोधचिन्ह करण्याचा प्रयत्न, विविध मासिकं आणि आकाशवाणीसाठी कथालेखन, वहिवाट व यात्रिक या दोन पुस्तकांचं प्रकाशन, हे सगळे प्रसंग आपल्या डोळ्यापुढं साक्षात उभं करण्यात लेखकाला यश आलं आहे. एकंदरीतच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जडणघडणीचा हा लेखाजोखा आहे. म्हणूनच रमेश पिंजरकर नावाच्या सामान्य माणसाचा जीवनपट समजून घेण्यासाठी बखर एका कारकुनाची हे आत्मचरित्र एकदा वाचायला घेतल्यावर सलग पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावंसं वाटत नाही, याचा अनुभव वाचकांनाही येईल.
1: पुस्तक यात्रा या मालेत आताच आपण ऐकला रमेश पिंजरकर यांच्या बखर एका कारकुनाची या आत्मचरित्राचा प्रतिभा सराफ यांनी वर्णन केलेला रंजक जीवन प्रवास. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. ऑगस्ट महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भात पिकातील तणाची बेंडणी करावी. निमगरव्या भात जातीस लावणीपासून 30 ते 40 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता 40 किलो हेक्टरी द्यावा. नत्र खत देण्यापूर्वी पाण्याचा निचरा करावा आणि खत दिल्यानंतर पाणी खाचरातून जाणार नाही याची काळजी घ्यावी. जपानी किंवा कर्जत कोळप्यानं कोळपणी करावी. खत देण्यापूर्वी तणांचं नियंत्रण करावं. भात खाचरात पाणी पुरवठा आणि निचरा या बाबींकडे लक्ष द्यावं. खोडकिडा या किडीचा उपद्रव दिसून आला तर 10% दाणेदार फोरेट प्रति हेक्टरी 10 किलो

0: किंवा 5% क्विनाल्फॉस प्रति हेक्टरी 15 किलो किंवा 3% कार्बोफुरान प्रति हेक्टरी 16.5 किलो या प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा वापर करावा. दाणेदार कीटकनाशकांचा वापर करताना जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे. पाण्याचा योग्य तऱ्हेनं निचरा न होणाऱ्या खाचरामध्ये तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी खोडावर तुडतुडे बसून रस शोषण करतात, त्यामुळे पानं पिवळी पडतात. या किडीच्या बंदोबस्तासाठी नत्रखताची दुसरी मात्रा विभागणी करून द्यावी. एका चुडामध्ये 3 ते 4 तुडतुडे आढळले तर कीटकनाशकांचा वापर करावा. यासाठी 500 लिटर पाण्यातून कार्बारिल 50% 2000 ग्रॅम किंवा डायक्लोरवॉस 76% 470 मिली किंवा फ्रिपोनिल 5% 1000 मिलीलिटर याप्रमाणे फवारणी करावी. फवारणी खोडावर बसेल याची काळजी घ्यावी. नागली पिकातील तणांची बेडणी राहिली असेल तर करावी. नत्राचा दुसरा हप्ता दर हेक्टरी 40 किलो या प्रमाणात द्यावा. वरीसाठी बेडणी करून घ्यावी. नत्राचा दुसरा हप्ता दर हेक्टरी 40 किलो या प्रमाणामध्ये द्यावा. कुळीत पिकासाठी अधिक पाणी असेल तर पिकाचं नुकसान होतं, म्हणून पावसाचं प्रमाण अधिक असेल तर शेतातील पाण्याचा निचरा करून घ्यावा. उडीद आणि मूग यांची बेडणी करावी. तेलबियांमध्ये कारळा पिकातील तण काढावं. नत्राचा दुसरा हप्ता द्यायचा राहिला असेल तर दर हेक्टरी 12.5 किलो या प्रमाणामध्ये द्यावा. भुईमुगामध्ये तणांचा बंदोबस्त करावा. पिकामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला तर इमिडाक्लोप्रिड 17.8% 125 मिलीलिटर 500 लिटर पाण्यातून फवारावं किंवा मिथिल पॅरेथिऑन 2% भुकटी 25 किलो प्रति हेक्टरी धुरळावी. काजू कलमांना आधार द्यावा. कलमांच्या जोडाखालची फूट वेळीच काढून टाकावी. मसाल्याच्या पिकांसाठी नवीन मिरी लावण्यासाठी लावलेल्या पांगऱ्याची छाटणी करावी. पूर्वी लावलेल्या मिरीवेलावर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. बागेमध्ये पाणी साचू देऊ नये. पडवळ, कारली, दुधी, काकडी या वेलभाज्यांना पावसाची उघडीप पाहून नत्राचा दुसरा हप्ता 1 गुंठ्यास 200 ते 300 ग्रॅम या प्रमाणात द्यावा. वेलभाज्यांना आधारासाठी मांडवाची व्यवस्था करावी. फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा प्राधान्यानं वापर करावा. वांगी, मिरची या पिकांमध्ये बेडणी करावी. पाण्याचा निचरा करावा. नत्रखताचा दुसरा हप्ता द्यावा. कीड रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या.
1: ऑगस्ट महिन्यात करायची शेतीची कामं याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचे 2:05 झाले आहेत. आता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण पावसाळ्यात मुलांमध्ये आढळणारे आजार आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती घेणार आहोत. पावसाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी या काळात वातावरणात असलेली आर्द्रता, साचलेले पाणी, दूषित अन्न पाणी यामुळे बऱ्याच संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यात विशेषतः लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना आजार होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात लहान मुलांमध्ये आढळून येणारे सर्वाधिक आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, जुलाब, उलट्या, टायफॉइड, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया किंवा लेप्टोस्पायरॉसिस देखील होऊ शकतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी काही सोपे पण महत्त्वाचे उपाय आहेत. ते म्हणजे मुलांना नेहमी उकळून थंड स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. मुलांना ताजे गरम स्वच्छ अन्न द्यावे. उघड्यावर मिळणारे किंवा शिळे

0: अन्न देऊ नये. मुलांना जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यावर साबणाने हात स्वच्छ धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लवकरात लवकर कपडे बदलवावेत. हवामानात आर्द्रता जास्त असल्याकारणाने घरात देखील कपडे नीट वाळत नाहीत. अशा वेळेस मुलांना तसे कपडे न घालता स्वच्छ वाळलेले कपडे घालावेत. घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी. पाणी साचू देऊ नये, कारण त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत किंवा आवश्यक असल्यास डास प्रतिबंधक क्रीम लावावी. मच्छरदाणीचा वापर करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. मुलांना 3 दिवसापेक्षा जास्त ताप येत असल्यास किंवा वारंवार उलट्या होत असल्यास, जुलाब होत असेल, मूल दूध किंवा पाणी पीत नसेल, लघवी कमी करत असेल, खूप सुस्त असेल किंवा खूप किरकिर करत असेल, यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे अथवा अँटीबायोटिक्स देऊ नयेत. अतिसार झाल्यास ORS आणि पुरेसे द्रव्य पदार्थ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ORS नसल्यास उकळून थंड केलेल्या पाण्यात साखर व चिमूटभर मीठ घालून देऊ शकता. शेवटी प्रतिबंध हाच उपचारापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो. त्यामुळे आपण स्वच्छता, सकस आहार, उकळलेले पाणी, डासांपासून संरक्षण आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेऊन आपल्या बाळांचे पावसाळ्यात बहुतांश आजारांपासून संरक्षण करू शकतो व आपल्या बालकांचे आरोग्य जपू शकतो. चला तर आपण सर्वजण मिळून या पावसाळ्यात आपल्या बालकांचे आरोग्य जपूया. श्रोते हो, तर उद्याच्या भागात आपण पावसाळ्यात होणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराबद्दल माहिती करून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. सकाळच्या या निवांत वेळी मी तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जिथे शब्द मौन होतात आणि निसर्ग बोलायला लागतो. आपण कधी शांतचित्ताने जंगलाचा श्वास ऐकलाय का? वाळलेल्या पानांवरून सरपटणाऱ्या सापाचा आवाज तुम्हाला कधी ऐकायला आलाय का? दूर कुठेतरी वानराने दिलेल्या वॉर्निंग सिग्नलची साद कधी तुम्ही ऐकली का? आणि या सगळ्यात जास्त श्रवणीय असणारं पावसाच्या थेंबांनी पानावर वाजवलेलं संगीत कधी तुम्ही ऐकलंय का? आज आपल्यासोबत एक असे पाहुणे आले आहेत जे केवळ डोळ्यांनी निसर्ग टिपत नाहीत तर कानांनी तो अनुभवतात सुद्धा. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री आज आपल्याला कॅमेऱ्याच्या लेन्स पलीकडच्या थरारक आणि नादमय निसर्गाविषयी सांगणार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा विशेष संवाद. हिरेन, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद, खूप खूप आभार.
1: आपण जंगलात जेव्हा जातो तेव्हा जंगलात हरिण, माकड, पक्षी हे एकमेकांना एका विशिष्ट पद्धतीने वॉर्निंग सिग्नल देत असतात. या विशिष्ट आवाजांची जी काही भाषा आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा ना.
2: असं डायरेक्ट समजून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक रिसेंट अनुभव सांगितला तर चालेल का?
1: नक्कीच.
2: आता परवाच्या दिवशीच बांधवगड नॅशनल पार्क म्हणून एक सेंट्रल इंडियामध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक टायगर रिझर्व आहे तिथे होतो. आणि तिथे काय झालं की जसं भारतीय वन जी आहेत ती घनदाट आहेत आणि इथे बऱ्याच वेळेस प्राणी बघायला मिळत नाहीत. स्पेशली जसे टायगर आहेत, लेपर्ड आहेत, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला लवकर दिसत नाहीत. जसं आफ्रिकेमध्ये आपण जातो त्यावेळेस मोठी मोठी ग्रासलँड्स आहेत तिथे, तशी इथे नाही आहेत. तर तिथे लायन तुमच्या 1 किलोमीटर जरी दूर बसलेला असेल तरी तुम्हाला दिसेल, पण भारतीय जंगलांमध्ये 10 मीटरवर

0: तुमच्या टायगर बसला असेल, लेपर्ड बसला असेल, शक्यता आहे की तुम्हाला तो दिसणार नाही. तर होतं काय की अशा वेळेस आपल्याला भारतीय जंगलांमध्ये आवाजावर लक्ष द्यावं लागतं, ऐकावं लागतं, जंगलांना ऐकावं लागतं. आणि हे ऐकतो कोणाला आपण? जसं तुम्ही अगदी योग्यपणे सांगितलं की वानरांना, हरणांना आपण ऐकत असतो. तर तिथे एक ट्रेल आहे जंगलात. आम्ही जसं सकाळच्या सफारीमध्ये, एकदम थंडी होती तिथे, आणि ज्यावेळेस आम्ही आत गेलो, आधी जंगल अगदी शांत होतं, आणि थोड्या वेळात आम्ही एका ठिकाणी चौकात जाऊन उभे राहिलो आणि म्हटलं की जंगलाला ऐकूयात. आणि ऐकताना लक्षात आलं, एका ठिकाणाहून वानराचा आवाज येतोय झाडावरून, आणि ज्या प्रकारचा तो आवाज होता ते हे दर्शवत होतं की तिथे नक्कीच कुठला ना कुठला प्रिडेटर असावा. प्रिडेटर काय असू शकतो? एक तर लेपर्ड असू शकतो किंवा टायगर असू शकतो. कारण की जंगली प्राणी तेव्हाच अशा प्रकारचा संवाद साधतात जेव्हा त्यांना त्या प्राण्यांपासून काही धोका आहे. तर आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची गाडी नेली आणि हळूहळू त्याला ट्रँग्युलेट करत आम्ही एका ठिकाणी पोहोचलो जिथून त्या वानरांचा आवाज येत होता. आणि ज्या वानरांचा आवाज येत होता त्या इंटेन्सिटीने कळत होतं आम्हाला की इथे लेपर्ड असण्याची शक्यता जास्त आहे. कारण की टायगर युजुअली झाडावर असं सरळ चढत नाही, शिकार करण्यासाठी स्पेशली. पण लेपर्ड म्हणजे बिबट्या याच्यात अगदी एक्सपर्ट असतो आणि वानरांना त्याच्यापासून धोका असतो. आणि त्यामुळे जी इंटेन्सिटी होती आवाजाची, याच्यावरून मला कळलं होतं की इथे लेपर्ड आहे. आम्ही तिथे थांबलो, अर्धा तास झाला, काहीच हालचाल नाही, फक्त तो आवाज येतोय पण लेपर्ड काही आम्हाला दिसेना. तो हार्डली आमच्यापासून एक 20-25 किंवा 30 मीटरवर असेल पण आम्हाला तो काय दिसेना. मग आम्ही तिथे थांबलेलो आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अजून एक आवाज आला. यावेळेस आवाज होता हरणाचा, म्हणजे स्पॉटेड डिअरचा. स्पॉटेड डिअरचा आवाज आला, आम्ही पुन्हा ऐकलं. 5 मिनिट आम्ही पुन्हा थांबलो. तो कुठल्या डिरेक्शनला आवाज चाललाय? कारण की जशी जशी प्रेडेटरची मुवमेंट होते तसं तसं जे प्रेज असतात, म्हणजे हरणं असतील, माकडं असतील, वानर असतील, हे जसं त्यांना बघतात तसा तो आवाज पण मूव्ह होत जातो जंगलातून. आम्ही हे ऑब्झर्व केलं 5 मिनिट आणि त्याच्यानंतर आम्ही डिसाईड केलं, इथे जो लेपर्ड असू शकतो त्याची दिसण्याची शक्यता कमी आता, पण जो दुसरा प्रेडेटर दुसरीकडे आहे त्याला बघूयात आपण. मग आम्ही त्या डिरेक्शनमध्ये आमची जीप नेली आणि एक 5 मिनिटात आमच्या समोर रस्त्यावर 100 मीटरवर एक वाघीण समोरून आली चालत. आमची एकटी गाडी आणि ती अगदी समोरून आमच्या चालत येते, डोळ्यात डोळे टाकून बघते. आमच्या गाडीच्या जवळ आली. जशी गाडीच्या जवळ आली आम्ही गाडी मागे केली, तिने तिथे त्याची टेरिटरी मार्किंग केली आणि पुन्हा जंगलात निघून गेली. अशा पद्धतीने आपण जंगल ऐकतो आणि त्याच्यानंतर त्या प्राण्यांना बघतो.
1: श्रोते हो, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: दुपारचे 1:15 वाजते थोड्याच वेळ दोपहर समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आंध्र प्रदेश के विजयनगरम जिले के भोगपुरम में ग्रीनफील्ड अल्लूरी सीताराम राजू अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का उद्घाटन किया. प्रधानमंत्री ने आधारभूत ढांचे और ऊर्जा क्षेत्र के लिए 18,000 करोड़ रुपए की विभिन्न परियोजनाओं का शुभारंभ किया. जम्मू कश्मीर में कुलगाम जिले में कल हुए आतंकी हमले में घायल दूसरे मजदूर की भी मौत. 19 किलोग्राम के वाणिज्यिक एलपीजी गैस सिलेंडर की कीमत लगभग 200 रुपए कम हुई. उड़ीसा में महानदी के जलस्तर में लगातार बढ़ोतरी से बाढ़ की स्थिति गंभीर. और ताइपे ओपन बैडमिंटन में तन्वी शर्मा महिला सिंगल्स के फाइनल में पहुंची. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि आंध्र प्रदेश तेजी से प्रगति कर रहा है और केंद्र सरकार व्यापक अवसंरचना और औद्योगिक विकास के माध्यम से स्वर्ण आधार और विकसित भारत के सपने को साकार करने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है. प्रधानमंत्री ने भोगपुरम में आज अल्लूरी सीताराम राजू अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का उद्घाटन करने के बाद जनसभा को संबोधित करते हुए कहा कि हवाई अड्डे, सड़क और ऊर्जा अवसंरचना सहित लगभग 18,000 करोड़ रूपये की विकास परियोजनाएं केंद्र और राज्य में एनडीए सरकारों के नेतृत्व में राज्य की तेज प्रगति को दर्शाती हैं.
4: आज यहाँ करीब 18,000 करोड़ रुपए की विकास परियोजनाओं का शुभारंभ, लोकार्पण और शिलान्यास हुआ है. एयरपोर्ट के साथ साथ ये प्रोजेक्ट आंध्र की रोड कनेक्टिविटी से भी जुड़े हैं. इनमें एनर्जी सिक्योरिटी से जुड़े प्रोजेक्ट भी हैं. ये विकास कार्य इस बात के प्रतीक है कि इस समय आंध्र

दुपारचे 2:30 वाजले. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग मध्यमावती आणि ताल आदिताल. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगम साथ आहे श्रीनाथ सोमयाजी. ऐकूया भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग मध्यमावती.

भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग मध्यमावती आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिन साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगम साथ केली होती श्रीनाथ सोमयाजी यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांना प्रदान. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 5000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धिमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं.

विक्रमी संख्येनं त्यात महिला सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेशचा दौरा आटोपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. व्हाईस ॲडमिरल ए एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले ए एन प्रमोद यांना 36 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर सर्व आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. तर रिअर ॲडमिरल विद्याधर हरके यांनी काल पश्चिम नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राची सूत्र स्वीकारली. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशाच्या परराष्ट्र धोरणात दोवाल यांच्या योगदानाचा गृहमंत्र्यांनी गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच पुण्याच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी चिखली इथं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. राज्यात इतरत्र विविध संस्था संघटनांतर्फे टिळक पुण्यतिथीनिमित्त आदरांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना राज्यभर आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ सदस्यांनी समाजमाध्यमावर साठे यांना आदरांजली वाहिली आहे. नाशिक इथल्या आरोग्य विद्यापीठात तसंच नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. राज्यातल्या इतर अनेक शाळा, महाविद्यालयं तसंच संस्थांमध्ये लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपये कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवाकर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात केंद्रीय वस्तू आणि सेवाकर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवाकरापोटी 47,881 कोटी रुपये जमा झाले. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाली. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या

0: वर गेला. वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तीकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7 कोटी 30 लाखांपेक्षा जास्त परतावे भरण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यू सूनचा 21-12-21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामच्या थुई लिन इंग्युएन हिच्याशी पडेल. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं आज उघडीप दिली आहे. राजधानी मुंबईत वातावरण ढगाळ असून अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. नाशिक शहर परिसरातही आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र हवामान विभागानं नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. प्रशासन सज्ज आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं रोटीगाव सध्या पुराच्या पाण्यानं चारही बाजूंनी वेढलं असून गावाचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवायचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्याला गेले 2 दिवस पावसानं झोडपून काढलं. तापी नदीला पूर आल्यानं हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले आहेत. नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्प 92% भरल्यानं नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा घाटात रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या घाटात अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करायला रेल्वे मंत्रालयाची परवानगी आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. दुपारचे 3:54 झाले आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: दुपारचे 3:11 आणि 25 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊयात, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 वाजता नोंदवण्यात आलेलं हे प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला. कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात सामान्य पाऊस झाला. पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये. कोकण आणि गोवा येथे सुधागड, पाली येथे 7, कर्जत, पनवेल 7 सेंटीमीटर, माणगाव 6, चिपळूण 5, तलासरी जिल्हा पालघर 5, जवाहर 5 सेंटीमीटर, महड, लांजा 5 सेंटीमीटर, खालापूर येथे 3 सेंटीमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात दिंडोरी येथे 20 सेंटीमीटर, महाबळेश्वर येथे 18, लोणावळा 17, सुरगणा 16, भोर 13, राधानगरी 13, चांदवड 13, जामनेर 11, भुसावळ 10, कालवण 9, कराड 9 सेंटीमीटर. इतक्या पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकरता 2 ऑगस्टच्या सकाळपर्यंतचा हा अंदाज. या तीनही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येतील असा अंदाज वेधशाळेनं दिला आहे. महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता पुढील 5 दिवसांकरता म्हणजेच 5 ऑगस्टपर्यंतचा हा इशारा आहे. उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता समुद्र किनारपट्टीपासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी क्षेत्रात काहीशी वादळी स्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीसाठी हा इशारा आहे. मौसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे काहीशी वादळी स्थिती झाली निर्माण झाली आहे. ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोक्याची सूचना देणारा बावटा 3 हा डहाणू ते श्रीवर्धन पर्यंत लावण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. दुपारचे 3:15 झाले आहेत. आता कार्यक्रम वनिता मंडळ.
1: श्रोते हो, योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय. योग आपल्या जीवनातील मानसिक ताणतणाव कमी करून शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो. योग ही आध्यात्मिक वाट असून त्या वाटेवर चालून आपण आपले ध्येय गाठू शकतो. आज ऐकूया योग जीवनी या मालिकेचा भाग. वक्ते आहेत लता महाजन.
2: हरिओम. मागच्या भागात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांकडून काय शिकायचं, त्यांना गुरु का मानायचं हे आपण ऐकलं. पंचमहाभूतांपासून पुढे जी सृष्टी निर्माण झाली त्या निसर्गातल्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख गुरु म्हणून झालाय ते पाहूया. आकाशात सूर्य, चंद्र, तारे अव्याहतपणे अगदी अखंडपणे दिसतात. त्यांना नेमून दिलेली कामं ते अचूक करतात. आपण म्हणतो रोज सकाळी सूर्य उगवला तर आपला दिवस सुरू झाला. आणि मावळला की रात्र सुरू झाली. हा झाला आपल्या बाजूचा विचार. प्रत्यक्षात सूर्य हा कायमस्वरूपी आहे, तिथेच आहे. त्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरते म्हणून दिवस आणि रात्र होते. त्याच्यापासूनच तेज, ऊर्जा, प्रकाश आपल्याला मिळतो. संपूर्ण जीवसृष्टीमुळे सूर्यामुळे जिवंत आहे. सकाळ, दुपार, सायंकाळचा सूर्य म्हणजे आपला बाल्य, तारुण्य, वृद्ध या अवस्थाच आहेत. चंद्र हा रात्री दिसतो. त्याचा प्रकाश शांत, मंद, शीतलता देणारा आहे. अमावस्या ते पौर्णिमा आणि पुन्हा पौर्णिमा ते अमावस्या तो एकेक कलेने आधी वाढतो आणि नंतर एकेक कलेने कमी होतो. हे त्याचं वाढणं आणि कमी होणं हे आपल्या मनाशी जोडलं जातं. वाढणं हे सुखाशी आहे तर कमी होणं हे दुःखाशी आहे. समुद्राची भरती आणि ओहोटी सुद्धा चंद्रकलेनुसार बदलत असते. समुद्राला अनेक नद्या येऊन मिळतात. त्या सगळ्यांना समुद्र सामावून घेतो. प्रत्येक लाटेबरोबर कचरा, घाण, नको असणाऱ्या त्याज्य गोष्टी किनाऱ्यावर टाकून देतो आणि सुंदर सुंदर शंख, शिंपले, मोती, प्रवाळ यासारख्या वनस्पती, रत्न आपल्या पोटात साठवतो. म्हणून तर त्याला रत्नाकर असं म्हणतात ना. आपणही या समुद्राप्रमाणे सर्व नकारात्मक विचार दूषित बाहेर टाकायचे आणि सर्व सद्गुण, सद्विचार, जे जे चांगलं आहे तेवढंच साठवायचंय. आणखीन एक पगडा, समुद्राचं पाणी खारट आहे पण तो काय करतो, खारटपणा मिठाच्या रूपात स्वतःकडे ठेवतो. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची बाष्पीभवन होऊन वाफ होते आणि तिला थंडावा लागला की गोड्या पाण्याच्या स्वरूपात पावसामार्फत आपल्याला गोड पाणी मिळतं. म्हणजे समुद्राप्रमाणे सर्वांना सामावून घेणं, फक्त सद्विचार, सद्गुण बाळगणं आणि नकारात्मक विचार फेकून देणं. तसंच चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या या चक्रानुसार सुख काय किंवा दुःख काय, कोणतीच घटना कायमस्वरूपी टिकत नाही. मग खेदही नको आणि हर्षही नको, असा समन्वय साधणं. तसंच सूर्याप्रमाणे तेज, चैतन्ययुक्त जगणं. मुख्य म्हणजे निसर्गाप्रमाणे परतफेडीची अपेक्षा न धरता सतत सतत देत राहणं. या गोष्टीचे धडे निसर्ग आपल्याला देतो. निसर्ग खूप काही शिकवतो बरं का. म्हणून आपण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत गुरुत्व शोधतो, त्याला देवता म्हणतो. मग ते पशु, पक्षी, किडे, प्राणी, वृक्ष, कोणीही असो. आता कपोत पक्षाचं आपण उदाहरण पाहू. कपोताचे कपोतीवर, मुलाबाळांवर निस्सीम प्रेम असते. आपण सुद्धा आपल्या बायका मुलांवर, घरावर, वाडीवर, वतनावर अतोनात प्रेम करतो. पण कपोताचं प्रेम आंधळ असतं बरं. म्हणजे कसं, सकाळी पिल्ले घरट्यामध्ये ठेवायची, चारा पाणी आणायला दोघांनी बाहेर पडायचं, संध्याकाळी घरी परत येतात तर काय, पारध्याने जाळं लावलेलं असतं, त्यामध्ये आधी कपोती आणि नंतर कपोत असे दोघेही अलगत अडकतात. आंधळेपणाने आपला नाश ओढून घेतात. सर्वनाश टाळायचा असेल हा तर आपण प्रेम करावं पण ईश्वरावर करावं. नाश होणाऱ्या संसारावर आंधळ प्रेम कपोतासारखं नक्कीच नको. पण कदाचित एक विचार असाही मनात येईल, हा देवदेव करून संसाराकडे दुर्लक्ष तर नाही होणार, मग प्रपंचाचं काय. अहो तो तर नेटका करायलाच हवा, विवेकीपणाने करायलाच हवा, तर कुठे थांबायचं तेही कळायला हवं ना. आणि त्यासाठी अजगराचं उदाहरण पाहूया. अजगर हा सुस्त पडून असतो. भक्ष जे मिळेल ते, जसं मिळेल तसं, समोर येईल तसं तो स्वीकारतो. त्याच्यावरच त्याची गुजराण होते. तरीही त्याचं सामर्थ्य अपाट आहे बरं का. एकदा का अजगराचा विळखा पडला की सुटका होणं कठीण. त्याचा अल्प आहार, मित आहार हा सामर्थ्यशाली त्याला बनवतो, शांती देतो. म्हणूनच आपल्याला एकभुक्त राहा, उपवास करा, लंघन करा असे संयम शिकवणारे नेम, व्रत आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहे. यानंतर मधमाशी कुंभारमाशी बद्दल काय सांगतात हे ऐकूया. मधमाशीपासून दोन प्रकारचे गुण समजतात. एक, जी मध गोळा करून मोहळात उंच जागी साठवते ती मधमाशी. गोळा केलेला मध घेण्यासाठी आलेला मनुष्य मोहळाच्या खाली आग पेटवतो, त्यात माशा जळून जातात. मग मोह झोडतो, आता माशा मरतात, माशीच्या संग्रही वृत्तीमुळे ती मरते. म्हणून संग्रह साठा करू नये हा एक धडा या माशीपासून मिळतो. दुसरी ही साधी माशी, आपल्या घरातली वावरणारी, साखरेवर गुळावर गुडावर बसणारी, ती काय हे आत्तासाठी हवंय, हे संध्याकाळसाठी हवंय, हे उद्यासाठी हवंय असं काहीही साठवत नाही. तेव्हा तिच्याप्रमाणे संग्रह नको ही सुद्धा शिकवण आपल्याला मिळते. आणि करायचाच तर धर्माचा करावा, शुद्ध आचरणाचा करावा, चांगल्या वागणुकीचा करावा अशी शिकवण ही माशी आपल्याला देत असते. आता कुंभार माशी काय करते, तिच्या भक्ष्याला म्हणजे आळीला भिंतीशी मातीच्या घरामध्ये कोंडून ठेवते. आपण आता म्हणणार या धास्तीने आळी सतत कुंभार माशीचा ध्यास घेते.

0: जसा कंसाने कृष्णाचा म्हणजे आठव्या देवकी पुत्राचा घेतलेला होता तसा ह्या ध्यासाने काय होतं, अळीला माशीप्रमाणे पंख फुटतात आणि ती आकाशात उडते, मुक्त होते. आणि कंस सुद्धा कृष्णाच्या ध्यासाने कृष्णमय झाला आणि मुक्त झाला. तेव्हा तीव्र ध्यासच आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातो, यशस्वी करतो. ही शिकवण आपल्याला कुंभार माशीकडून मिळाली. पाहणं, ऐकणं, बोलणं, चव घेणं, वास घेणं, स्पर्श करणं हे आपल्या इंद्रियांचे विषय आहेत. त्यामुळे ज्ञान मिळतं, आनंदही मिळतो, पण त्याचा अतिरेकी उपभोग मात्र नाशाला कसा कारणीभूत ठरतो ही शिकवण देण्यासाठी काही प्राणी आपण पाहूया. हत्तीला हत्तीचा संघ हा प्रिय असतो, तिच्या स्पर्शासाठी तो वेडा पिसा होतो. हत्तीला पकडण्यासाठी जंगलात एक खड्डा खणतात, तिथे हत्तीला बांधतात. आता काय होतं, हत्तीच्या मागावरती हत्ती आपसूक येतो आणि तिचा मोहापाई इथेच फसतो आणि अलगत खड्ड्यात जाऊन पडतो आणि पकडला जातो. मोहापाई घात करणारा हत्तीसारखा आणखीन एक चपळ पण सुंदर प्राणी म्हणजे हरिण. अतिशय चपळता हा त्याचा गुण आहे. त्याचे कानही तीक्ष्ण असतात, म्हणजे ऐकणं पळणं या गोष्टीमध्ये तो श्रेष्ठ आहे. मंजूळ आवाज सुद्धा त्याला आवडतो. मग पारधी काय करतो, मधुर संगीत ऐकवतो. त्यामुळेच मोहापाई हरिण पारध्याच्या राळ्यामध्ये फसत. सहा पायाचा षटपात कीटक म्हणजे पतंग, त्याला बघा लाल ज्वाळांचा मोह होतो. तो ज्योतीवरती झेप घेतो आणि भस्म होतो. त्याच्या मागचा पतंग ते बघतो बर का, आता त्याने तरी शहाणं व्हावं की नाही, पण नाही, तोही त्याच्या पाठोपाठ ज्योतीवरती झेपावतो आणि भस्म होतो. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच त्याच घातक चुका करू नये हे शहाणपण शिकवणाऱ्या पतंगाला म्हणून गुरु मानले आहे. फुला फुलावर गुंजारव करणारा भ्रमर किंवा भुंगा हा प्राणी हा प्रसंगी कठीण लाकूड सुद्धा पोखरू शकतो. त्याचवेळी रसाचा गुलाम असल्यामुळे लहान मोठ्या सर्व फुलांचा रस अलगतपणे टिपून घेतो. तर कुठल्याही फुलाला सुरवळत नाही, दुखवत नाही हा त्याचा गुण आहे. तर मग होतं काय, कमलिनी हे कमळ सूर्यास्ताला पाकळ्या मिटत हे भान रस घेण्याच्या मोहात तो विसरतो आणि रात्रभर कमलात अडकतो. केवळ हा रसाचा लोभ त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो. असाच रसनेचा मोह असलेला मासा हा पाण्यात राहणारा म्हणजे जलचर प्राणी आहे. त्याला पकडण्यासाठी पाण्यात गळ टाकतात, त्याच्या टोकाला मासाचा तुकडा किंवा किडा लावतात. त्या मोहापायी मासा अलगद गळात अडकतो, पकडला जातो. प्रत्येक प्राण्याला एक एक इंद्रिय प्रबळ देऊन सुद्धा केवळ मोहामुळे नाश होतो. मग माणसाचं तर काय, इंद्रिय सगळेच प्रबळ आहेत आणि लोभ मोह इच्छा त्याही प्रबळ आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी, नाश टाळण्यासाठी तात्कालिक सुखापेक्षा हरिचरणाचे खरे सुख मिळवा ही शिकवण हे सर्व प्राणी आपल्याला सांगत असतात. असा विचार तर करून पाहूया, खूप काही शिकता येईल आपल्याला. पाहूया पुढच्या भागामध्ये. हरिओम.
1: श्रोते हो, योगजीवनी मालिकेचा भाग आत्ताच आपण ऐकला. वक्त्या होत्या लता महाजन.

वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोता, दुपारचे 3:30 वाजले. आता ऐकूया हेमंत कुमार आणि श्यामा चित्तार यांनी गायलेलं हे भावगीत. शांताराम नांदगावकर यांची रचना आहे आणि प्रदीप विलास यांचं संगीत.

0: श्रोते हो, हेमंत कुमार आणि श्यामा चित्तर यांच्या स्वरात हे भावगीत आपण ऐकलं. दुपारचे 3:35 झाली आहेत. आता स्वस्थ भारत.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या स्वस्थ भारत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज किडनी विकार तज्ज्ञांशी संवाद साधणार आहोत आणि किडनीविषयक जे विविध आजार आहेत त्या आजारांविषयी, त्यावरील उपचार पद्धतींविषयी, आधुनिक उपचार पद्धतींविषयी आणि या आजारापासून आपण कसं दूर राहायला हवं याविषयी तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमाअंतर्गत किडनीविषयक आजार आणि घ्यावयाची काळजी या विषयावर किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, एकंदरीतच आपल्या शरीराची रचना अशी करण्यात आलेली आहे की काही बाह्य अवयव जे की सदृश्य स्वरूपात कार्यरत असतात आणि काही शरीरांतर्गत अवयव असतात की जे शरीरांतर्गत राहून आपली संपूर्ण जी शारीरिक क्रिया आहे किंवा आपली संपूर्ण एकंदरीतच जी जीवन प्रणाली आहे ती जीवन प्रणाली ते नियंत्रित करत असतात आणि त्यांच्यावर एकंदरीतच आपल्या संपूर्ण आरोग्याची एक मोठी भिस्त अवलंबून असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग त्यामध्ये हृदयाची क्रिया असेल, त्यासोबतच किडनी फंक्शन असेल, लिव्हर असेल, फुफ्फुस असेल, हे शरीरांतर्गत राहून आपल्या आरोग्याची काळजी घेत असतात आणि आपल्याला फिट

0: अँड फाईन ठेवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे करत असतात. मग किडनी हे जे आपल्या शरीरांतर्गत असणारं फंक्शन आहे ते एकंदरीतच आपलं आरोग्य अबाधित राखण्यासाठीचं अतिशय महत्त्वपूर्ण असं फंक्शन आहे, ज्या माध्यमातून आपण आपलं जीवन जगत असतो. तर याच शरीरांतर्गत असणाऱ्या किडनी फंक्शनविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे किडनी विकारतज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांना. सर्वप्रथम सर आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
0: सर, सुरुवातीला मला आपणास विचारावं असं वाटतं की आपल्या शरीरा अंतर्गत असणारा किडनी हा जो महत्त्वपूर्ण घटक आहे, तर याचं फंक्शन नेमकं कसं चालतं बरं?
1: किडनी हे शरीरातील एक खूप महत्त्वाचं अवयव आहे जे विविध प्रकारचे कार्य करत राहतं, ज्यामध्ये शरीरातील जे घातक पदार्थ असतात ज्याला आपण युरिया क्रिएटिन असं म्हणतो, हे ते लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढतं. जेव्हा किडनीचं काम कमी होतं त्यावेळेस शरीरातील युरिया आणि क्रिएटिनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या घटकांचं प्रमाण शरीरामध्ये कमी असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच पद्धतीने शरीरातील आवश्यक तेवढेच पाणी ठेवून उर्वरित पाणी लघवीतून बाहेर काढणं हे एक प्रमुख कार्य किडनी करत असते. इलेक्ट्रोलाइट्स, ज्याला आम्ही सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असे इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो, त्यांचं प्रमाण शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये असणं हे किडनीचं एक प्रमुख कारण असतं. त्याच पद्धतीने रक्तदाब व्यवस्थित मेंटेन ठेवणं हे किडनीचं एक प्रमुख कार्य आहे. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचं प्रोटीन हे खूप महत्त्वाचं असतं. तर इरिथ्रोपोएटिन प्रोटीन शरीरामध्ये तयार करण्याचं एक प्रमुख कार्य मूत्रपिंड किंवा किडनी हे करत असतात.
0: अच्छा सर, आता किडनी विषयक विविध आजार आपण पाहतो आणि त्या आजारांचा निश्चितच आपल्या आरोग्यावर अतिशय घातक कसा परिणाम पडतो, त्यामुळे आपलं किडनीचं आरोग्य आपण योग्य आणि उत्तम राखणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु काही वेळा अनेक रुग्णांना किडनी विषयक विविध आजारांना सामोरं जावं लागतं, त्या आजारांविषयी काय सांगाल, त्याचे काही प्रकार आहेत का?
1: किडनीच्या आजाराचे प्रामुख्याने 4 ते 5 प्रकार आहेत, ज्यामध्ये पहिला प्रकार ज्याला आम्ही अक्यूट किडनी इंजुरी असे म्हणतो. अक्यूट किडनी इंजुरी हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये अचानक काही तास किंवा दिवसात किडनीचे कार्य कमी होते, मात्र आपण यामध्ये योग्य उपचार केल्यास रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. क्रोनिक किडनी डिसीज हा एक किडनीचा दुसरा प्रकार असून ज्यामध्ये किडनीचे कार्य हळूहळू अनेक महिने किंवा वर्षांमध्ये कमी होऊन जाते. मधुमेह व उच्च रक्तदाब ही सर्वात सामान्य कारणं आहेत ज्यामुळे क्रोनिक किडनी डिसीज हा आजार फुफावतो. ग्लोमेरुलोनेफ्राइटिस हा एक किडनीचा आजाराचा एक प्रकार असून ज्यामध्ये किडनीतील गाळणीला सूज येते, ज्यामुळे लघवीत प्रथिने किंवा रक्त जाणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. नेफ्रोटिक सिंड्रोम हा पण एक किडनीचा आजाराचा प्रकार आहे ज्यामध्ये लघवीत मोठ्या प्रमाणे प्रथिने किंवा प्रोटीन जातात, ज्यामुळे चेहऱ्यावरती, पायावरती सूज येणे, शरीरात दम लागणे ही लक्षणे आढळून येतात. त्याच पद्धतीने किडनी स्टोन हा पण एक खूप कॉमन किंवा खूप प्रामुख्याने आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार आहे, ज्यामुळे पण किडनीवरील ताण वाढतो आणि किडनीवर सूज येणे किंवा क्रिएटिन वाढणे हे प्रकार असू शकतात. काही अनुवांशिक पण आजार असतात जसे की पॉलिसिस्टिक किडनी डिसीज, हा पण आम्ही खूप प्रामुख्याने आपल्या आम्हाला हा आजार आढळून येतो, ज्यामध्ये किडनींमध्ये अनेक पाण्याच्या घाटी तयार होतात ज्याला आम्ही सिस्ट असे म्हणतो. अशा सिस्ट तयार झाल्यामुळे किडनीचा जो आकार आहे तो डिस्टर्ब होऊन जातो आणि त्यामुळे किडनीचं काम करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. तर हा एक अनुवांशिक आजार पण आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने मूत्रमार्गाचा संसर्ग होऊन सारखं ज्याला आपण युरिन इन्फेक्शन असं म्हणतो, त्यामुळे पण किडनीवरती आघात होऊन किडनीचं काम करणं हळूहळू कमी होऊ शकतं. त्यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग पण आपण शक्यतो टाळणं महत्त्वाचं आहे. तर हे काही आजारांचे प्रकार होते.
0: निश्चितच सर, आता हे जे विविध किडनी विषयक आजार आहेत त्या आजारांची नेमकी लक्षणं काय आहेत आणि कारणं काय आहेत याविषयी काय सांगाल?
1: आता सामान्यतः आपण जर बघितलं तर हे सगळे जे आजार आता आपण जे चर्चा केली हे सगळे आजार किडनीला अफेक्ट करतात, ज्यामुळे किडनीचा परिणाम होऊन युरिया क्रिएटिन वाढतं. त्यामुळे लक्षणं हे सामान्यतः सगळ्या आजारांचे सारखेच असतात, जसे की भूक कमी लागणे, उलटी येणे, मळमळ होणे, सारखं थकवा जाणवणे, पायावरती चेहऱ्यावरती सूज येणे, लघवीतून रक्त जाणे, त्यानंतर उच्च रक्तदाब असणे, शुगर कमी जास्त होणे, ही सगळे प्रामुख्याने किडनीच्या आजाराची लक्षणे असतात. जेव्हा शुगरमुळे किडनीचा आजार होतो अशा

0: पेशंटमध्ये शुगर कमी जास्त होण्याचे प्रमाण खूप जास्त असते, कारण की एकदा शरीरामध्ये क्रिएटिनिन वाढलं की शुगर कंट्रोल होण्याची क्षमता शरीर थोडीशी कमी होऊन जाते, त्यामुळे शुगर कमी जास्त होते. तर प्रामुख्याने ही लक्षणे किडनीच्या पेशंटमध्ये आढळतात.
1: अच्छा, आणि किडनीच्या आजाराची कारणं याविषयी काय सांगता येईल?
0: किडनीच्या आजाराची कारणांमध्ये जर आपण चर्चा केली तर त्यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही दोन प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची कारणे आहेत ज्यामुळे किडनीचा आजार फोफावतो. बऱ्याच दिवसांपासून आपण बघत आहेत की भारतामध्ये मधुमेहाचे पेशंट हे झपाट्याने वाढत आहेत, उच्च रक्तदाब पण कमी वयातील लोकांमध्ये आढळून येत आहेत. अशा कारणामुळे किडनीच्या आजाराचं प्रमाण वाढतं. मधुमेह किंवा शुगर ही कंट्रोलमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मधुमेह जर कंट्रोलमध्ये नसेल तर त्यामुळे किडनीवरचा मधुमेहाचा परिणाम वाढतो आणि किडनीचा आजार फोफावतो. त्याच पद्धतीने रक्तदाब, उच्च रक्तदाब जे आहे, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो, ते पण सामान्यतः 130/80 नॉर्मल रेंज ही आहे आणि ही मेंटेन असणं फार महत्त्वाची आहे. उच्च रक्तदाब जर आपण कंट्रोल ठेवला नाही तर त्यामुळे पण किडनीवरचा परिणाम वाढतो. तर ही दोन प्रामुख्याने कारणं आहेत ज्यामुळे किडनीचे आजार होतात. त्याच पद्धतीने जसे आपण आता काही अनुवंशिक आजाराची चर्चा केली, ज्याला आपण पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणतो, ज्यामध्ये किडनीवरती पाण्याचे सिस्ट किंवा सिस्ट तयार होतात, यामुळे पण किडनीचे आजार होतात. किडनीतील स्टोन जे आहेत त्यामुळे रिकरंट किडनी स्टोन ज्याला आम्ही असं म्हणतो, म्हणजे सामान्यतः सारखे सारखे किडनीमध्ये खडे तयार होणे, त्यामुळे पण सारखं सारखं रुग्णाला ऑपरेशनला सामोरे जावं लागतं आणि त्यामुळे पण किडनीचं काम करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊ शकतं. तर प्रामुख्याने हे चार कारणे किडनीच्या पेशंटमध्ये आपल्याला आढळून येतात. त्याच पद्धतीने हल्ली वेदनाशामक गोळ्या म्हणा किंवा बाकीचे काही मेडिसिन्स हे हाय पॉवरचे घेतल्या गेल्यामुळे त्याचा लोड किडनीवरती येतो आणि असे पण प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे शक्यतो रुग्णांनी घरच्या घरी किंवा मेडिकलवरती जाऊन एखादं पेनकिलर घेणं किंवा स्वतःहून काही गोळ्या घेणं हे शक्यतो टाळावं, कारण की कुठल्या गोळीचा किडनीवरती काय परिणाम होईल हे आपल्याला सांगता येणार नाही, त्यामुळे हे पण गोष्टी टाळणे खूप महत्त्वाचं आहे.
1: निश्चितच सर, आता हे जे किडनीचे विविध आजार आहेत त्या आजारांवर योग्य ती निदान आणि उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध असेल त्याविषयी काय सांगाल, आणि त्यातही आधुनिक उपचार पद्धतीविषयी आपण काय सांगाल?
0: हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की किडनीचा आजार हा लवकर निदर्शनात येणे हा अत्यंत महत्त्वाचा असतो. एकदा किडनीचा आजार हा शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला आढळून आला तर आपल्याकडे डायलिसिस शिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे डायलिसिसला अगोदरच आपल्याकडे बरेच जणांची भीती असते किंवा त्या गोष्टीबद्दल काळजी असते, तर किडनीचा आजार हा शेवटच्या स्टेजपर्यंत जाऊ नये यासाठी आपल्याला तो पहिल्याच स्टेजमध्ये किंवा पहिल्या दोन स्टेजमध्येच निदर्शनात आला तर आपण त्या पद्धतीने गोळ्या औषध देऊ शकतो. त्यामुळे ज्या पेशंटला उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, अशा पेशंटनी नियमितपणे 3 महिन्याला काही रक्ताच्या तपासण्या असतात, काही लघवी तपासण्या असतात, त्या करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. रक्ताच्या तपासण्यांमध्ये ब्लड युरिया, क्रिएटिनिन, सोडियम, पोटॅशियम, हिमोग्लोबिन या तपासण्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने लघवीची तपासणी करणं का महत्त्वाचं आहे, कारण की शुगर आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये लघवीद्वारे प्रोटीन जातं, त्यामुळे ते प्रोटीनचं प्रमाण किती आहे हे बघण्यासाठी आपल्याला लघवीची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे लघवी तपासण्यांमध्ये युरिन रुटीन, युरिन प्रोटीन क्रिएटिनिन रेशो किंवा युरिन अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो ह्या अशा काही तपासण्या आहेत की ज्या आपण जर केल्या तर त्याच्यामुळे आपल्याला लघवीतील प्रोटीनचं प्रमाण किती आहे ते कळतं आणि त्या पद्धतीने आपल्याला गोळ्या औषध बदलता येतात. त्याच पद्धतीने शारीरिक तपासणीद्वारे पण आपल्याला आढळून येतं की पेशंटला किडनीचा आजार आहे का नाही, जसे की चेहऱ्यावरती सूज येणे, पायावरती सूज येणे, पायावरती जर आपण एखादं बोट दाबून जर बघितलं तर खड्डा पडणे, ही गोष्ट जी आहे याचा अर्थ पायावरती सूज जास्त प्रमाणात आहे, सततचा थकवा असणे, उच्च रक्तदाब असणे, हे शारीरिक गोष्टी पण आपण नियमितपणे तपासणे महत्त्वाच्या असतात.
1: अच्छा सर, आता आपण बघतोय की किडनीच्या आजारांमध्ये किडनी फेल होणे ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात फोफावते आहे, त्याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: किडनी फेल होणं म्हणजे किडनीची शेवटची स्टेज ज्याला आम्ही CKD stage 5 असं म्हणतो. CKD stage 5 अशी स्टेज आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही किडनीचं काम करणं निकामी होतं. एक EGFR नावाची एक टेस्ट असते मॅडम, ज्याच्यामध्ये आपण दोन्ही किडनीचं काम किती आहे ते मोजतो. जेव्हा किडनीचं काम करणं एकदम फेल होतं तेव्हा EGFR हा 10 पेक्षा कमी झालेला असतो किंवा तो 5 पेक्षा पण कमी झालेला असतो. तर या गोष्टी टाळायच्या असतील तर मधुमेह, ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एकदा की किडनी फेल झाल्या त्यानंतर डायलिसिस

0: हा एकच मार्ग आपल्यासमोर उरतो. गोळ्या औषधांनी आपल्याला त्या पूर्णपणे पूर्ववत पदावरती घेऊन येण्यात आपण असमर्थ ठरतो, त्यामुळे डायलिसिस हाच एक पर्याय आपल्याला शेवटच्या स्टेजमध्ये राहतो.
1: नक्कीच सर, आता ज्यावेळी रुग्णांमध्ये किडनी निकामी झाल्यानंतर ती काही प्रमाणात काम करते, त्यामुळे अशा रुग्णांचं डायलिसिस करणं खूप गरजेचं असतं, त्याविषयी आपण काय सांगाल? कारण डायलिसिसविषयी अनेक शंका कुशंका, अनेक समज गैरसमज रुग्णांच्या मनामध्ये असलेले आपण पाहतो, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम, कारण की डायलिसिस ही एक उपचाराची पद्धत आहे. सर्वात अगोदर आपण डायलिसिस म्हणजे एकदम काहीतरी वेगळी गोष्ट आहे किंवा काहीतरी भीतीदायक गोष्ट आहे असा समज आपल्या डोक्यामधून काढणं खूप महत्त्वाचं आहे. डायलिसिस जेव्हा पेशंटला लागतं तेव्हा किडनीचं काम करणं ऑलमोस्ट निकामी झालेलं असतं, त्याचवेळेस डॉक्टर आपल्याला डायलिसिसची गरज आहे असं सांगतील. त्यामुळे जेव्हा डायलिसिस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस डायलिसिस हा किडनीला सपोर्ट देण्यासाठी आहे. डायलिसिसद्वारे आपण किडनीचं काम काही ना काही प्रमाणात चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. जर आपण डायलिसिस नाही केलं तर शरीरामधील युरिया क्रिएटिनिन हे जे विषारी घटक आहेत शरीरातील ते घटक वाढणार. ते जर घटक शरीरातील वाढले तर मग आपल्याला पायावर सूज, चेहऱ्यावर सूज, दम लागणं, जेवण न जाणं हे सगळा त्रास फोफावतो. त्यामुळे डायलिसिस करून आपण युरिया क्रिएटिनिन हे विषारी पदार्थ शरीरातील कमी करतो. त्याच पद्धतीने डायलिसिस केल्यामुळे जसे इलेक्ट्रोलाइट आपण जी चर्चा केली, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, पोटॅशियम सोडियम याचे प्रमाणही डायलिसिसद्वारे नियमित राहतं, बायकार्बोनेटचं प्रमाणही नियमित राहतं. त्यामुळे पेशंट चांगल्या प्रकारे डायलिसिस केल्यामुळे त्यांचं जीवनमान वाढतं. आता आमच्याकडे असे बरेचसे रुग्ण आहेत की जे सकाळी लवकर येतात, डायलिसिस करतात आणि नंतर मग आपल्या नियमित कामांना पण जातात. त्यामुळे ते डेली वर्क करतायत, चांगल्या फॅमिलीला आपल्या सपोर्ट करतायत, इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या पण ते सपोर्ट करतायत. त्यामुळे ही बाब जे लोकांमध्ये बरेचशी रुजलेली आहे की डायलिसिस झालं की आयुष्य संपलं अशातला अजिबात भाग नाही आहे. डायलिसिस जर आपण नियमितप्रमाणे केलं तर आपलं आयुष्यमानही वाढतं, आपण आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या काम करूनही आपण त्यांना सपोर्ट करू शकतो. फक्त नियमित आठवड्यातून 3 डायलिसिस 4 करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
1: अगदीच अगदीच खरंच सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे किडनी फेल झाली आणि आता रुग्णाचं डायलिसिस करावं लागणार आहे असं म्हटल्यानंतरच तो रुग्ण तर स्वतः मानसिकरित्या खचून जातोच, पण त्याचे कुटुंबीयही खचून जातात, कारण त्यांना वाटतं की आता इथून पुढे ते त्यांचं दैनंदिन जीवन व्यवस्थित जगू शकतील की नाही आणि त्यामुळे ते खचून जातात. परंतु डायलिसिस हे अशा रुग्णांसाठी उपयुक्त किंवा एक वरदान आहे की त्यांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य उत्तम राखणं आणि त्यांची दैनंदिन जी जीवनशैली आहे ती जीवनशैली अगदी जशास तशी करण्यासाठी ही एक उपयुक्त अशी उपचार पद्धती किडनीच्या पेशंटसाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
0: अगदी बरोबर मॅडम, आपण जे म्हटलात की डायलिसिस हे एक प्रकारचं वरदानच आहे की ज्यामुळे लोकांचं आयुष्यमान वाढतं, लोकांना क्वालिटी ऑफ लाईफ चांगल्या प्रकारे जगता येते. असे पण काही रुग्ण आहेत की जे मागच्या 8-8, 10-10 वर्षापासून डायलिसिस करतायत आणि जे नियमित डायलिसिस केल्यामुळे चांगलं जीवन जगतायत. त्यामुळं अशी जी एक समज आहे की डायलिसिस लागलं की आयुष्य संपलं हे आपण थोडंसं या समजपासून दूर जायला पाहिजे असं मला वाटतं.
1: अगदीच अगदीच सर. सर, सुरुवातीला कारणांविषयी आपण बोललो, तर याविषयी बोलत असताना मला आणखी एक प्रश्न आपणास विचारावा वाटतो की तरुणांमध्ये आज व्यसनाधीनतेचं प्रमाण अधिक वाढतंय आणि त्यामुळेही किडनी फेल होणे किंवा किडनीचं फंक्शन व्यवस्थित काम न करणे हा आजार फोफावतोय किंवा ही समस्या फोफावताना दिसते, त्याविषयी काय सांगाल बरं आपण?
0: आजकालचं जे जेन झी जनरेशन आहे मॅडम, त्यामध्ये जे ॲडिक्शन म्हणा किंवा व्यसनाधीनचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे, त्यामुळे किडनीच नाही तर लिव्हर, पॅनक्रियाज यावरती पण या अशा जे व्यसन आहे त्याचा परिणाम खूप जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे किडनीच निकामी होत नाही तर लिव्हर आणि पॅनक्रियाजही निकामी होतात. त्यामुळे आपण आपल्या या जेनझी जनरेशनला या गोष्टींपासून दूर कसं ठेवता येईल यासाठी जनजागृती करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण त्यांना हे समजून सांगणं महत्त्वाचं आहे की एका क्षुल्लक गोष्टींसाठी तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते धोक्यात घालणं अतिशय चुकीचं आहे, कारण की या व्यसनांमुळे किडनी, मेंदू, हृदय, पॅनक्रियाज, लिव्हर हे जे 5 मुख्य अवयव आहेत त्या सगळ्यांना ते असर करतात आणि त्यांचं त्यामुळे जीव धोक्यात जाणं खूप कॉमनली होत आहे.
1: खरंच खरंच मानवी संस्कृतीला किंवा मानवी जीवन पद्धतीला व्यसनाधीनतेची लागलेली कीड ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पोखरत जाते आणि अशा व्यसनाधीन व्यक्तींच्या शरीरांतर्गत भागात वेगवेगळ्या आजारांचं बळकटीकरण करण्यासाठी त्यांचं व्यसन कारणीभूत ठरतं, त्यामुळे याविषयी

0: जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि केवळ तरुणांनीच नव्हे तर अगदी प्रौढांनी वृद्धांनी सर्वांनीच व्यसनाधीनतेपासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आता जसं व्यसनाधीनतेमुळे आपण बघतोय की किडनी विषयक समस्या किंवा लिव्हर विषयक आजारांच्या समस्या निर्माण होतात, अगदी तसंच मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजाराने ग्रस्त व्यक्तींमध्येही किडनीची समस्या अधिक प्रमाणात फुफावताना दिसते. कारण हे मधुमेह बीपी यासारखे जे आजार आहेत ज्या आजारांवर उपचार म्हणून दररोज काही मेडिसिन्स त्यांना घ्यावी लागतात आणि या ड्रग्समध्ये काही कंटेंट्स असे असू शकतात की ज्यामुळे आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब याने ग्रस्त जे रुग्ण असतात त्यांच्या मनात एक नेहमीच भीती असते की माझ्या या आजाराचा किडनी या फंक्शनवर काय परिणाम होईल. तर ही जी शंका आहे रुग्णांच्या मनातली, या शंकेविषयी आणि मेडिसिन्सच्या होणाऱ्या परिणामांविषयी आपण काय सांगाल?
1: उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासाठी ज्या या मेडिसिन्स घेतल्या जातात त्या सगळ्याच मेडिसिन्सचा किडनीवरती परिणाम होतो असं नाही. काही ठराविक मेडिसिन्सच आहेत ज्याचा किडनीवरती परिणाम होतो आणि ते पण जेव्हा शरीरातील क्रिएटिनचं प्रमाण वाढतं त्यावेळेस या गोळ्यांचं ॲडजस्ट करणं फार महत्त्वाचं असतं. जर शरीरातील क्रिएटिनचं प्रमाण नॉर्मल आहे तर गोळ्यांचा जास्त परिणाम होणार नाही. पण जर नॉर्मल क्रिएटिनची लेवल शरीरामध्ये ही 1 ते 1.5 mg/dL असते, ती जर 1.5 पेक्षा जास्त वाढली तर याचा अर्थ क्रिएटिन शरीरामध्ये वाढत आहे. तर क्रिएटिन जर वाढत असेल तर काही गोळ्या औषध मेडिसिन्स जे आहेत जसे की मेटफॉर्मिन आहे किंवा टेलमिसार्टन बी पीसाठी आपण घेतलं जातं तर या गोळ्यांमध्ये काही कमी जास्त करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी दर 3 महिन्याला नियमितपणे क्रिएटिनची तपासणी करणं आणि युरिन रुटीन ज्याद्वारे आपल्या लघवीतील प्रोटीन जात आहे का हे आपल्याला कळेल, या दोन्ही तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला बरेचसे मधुमेहाचे पेशंट हे सकाळची उपाशी पोटी शुगरची तपासणी आणि दुपारची 1.5 तासाची शुगरची तपासणी या दोनच तपासणीवर त्यांचा भर असतो. या दोन तपासण्या तर महत्त्वाच्या आहेतच, त्याचवेळेस क्रिएटिनिन आणि युरिन रुटीन या पण तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर माझा अनुरोध ह्या रुग्णांना असा राहील की त्यांनी 3 महिन्याला क्रिएटिनिन आणि युरिन रुटीन या तपासण्या पण नियमितप्रमाणे करून घ्याव्यात, जेणेकरून काही मेडिसिनमध्ये बदल करायचे आहेत का हे आपल्याला कळेल. कारण की मधुमेहाचा किडनीवरती दूरगामी परिणाम होणारच आहे, काही ना काही प्रमाणात किडनीतून परिणाम होऊन लघवीतील प्रोटीन जाणारच आहे. फक्त हे आपल्याला जर लवकर निदर्शनास आले तर आपल्याला काही गोळ्या औषधांनी, जे नवीन प्रकारचे गोळ्या औषध आलेले आहेत त्यांनी आपल्याला तो प्रमाण कमी करता येईल, जेणेकरून शुगरचा किडनीवर होणारा परिणाम किंवा उच्च रक्तदाबाचा होणारा किडनीवरील परिणाम हा आपल्याला कमी करता येईल.
0: नक्कीच सर, आपण बघतोय की मधुमेहासारखा आजार असेल किंवा उच्च रक्तदाबासारखा आजार असेल हे अगदी आज सर्रास होणारे आजार म्हणून मानले जातात आणि अगदी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकांना या आजारांना सामोरं जावं लागतं. आणि एकदा का तुम्हाला हा आजार जडला की त्यासाठी मेडिसिन्स घेणं हे गरजेचंच आहे. यात आपण कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करू शकत नाही किंवा ती करणं योग्य नाही. त्यामुळे नियमित रक्त तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत राहणं या रुग्णांसाठी निश्चितच अत्यंत गरजेचं आहे. तर आता आपण अगदी आपल्या जीवनशैलीमध्ये सहज डोकं दुखतंय किंवा पोट दुखत आहे किंवा अंगदुखी आहे यासाठी बऱ्याच वेळा पेनकिलर्स घेतो आणि आपला त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच त्याचा तात्पुरता प्रभाव आपल्या आरोग्यावर होतो आणि आपण त्रासापासून मुक्त होतो. पण हे एक सायलेंट किलरचं काम आपल्या शरीरांतर्गत करतात आणि हळूहळू आपल्या शरीरातील काही फंक्शन्स निकामी करण्याचं कार्य त्यांच्यामार्फत होत असतं. त्यामुळे पेनकिलर नेहमी घेणं हे निश्चितच धोकादायक आहे असं म्हटलं जातं. तर याविषयी आपण काय सांगाल आणि या पेनकिलरचा किडनीवर नेमका काय परिणाम होतो याविषयी काय सांगाल?
1: मॅडम, तुम्ही अगदी बरोबर म्हटलात की पेनकिलर्स आर सायलेंट किलर्स. आजकाल असं बऱ्याचदा आपल्याला होतंय की शेतात काम करणारे आपले शेतकरी बांधव असतील किंवा कामगार असतील, कामगारांपासून ते ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण हा पेनकिलरच्या अधीन झाला आहे असं आपल्याला समाजात दिसत आहे. काही डोकं दुखलं, कंबर दुखली, मान दुखली की लगेच आपण पेनकिलर घेतो. पेनकिलर हे एखाद्या वेळेस घेतलं तर जास्त हानिकारक नाही आहेत, पण त्याचा जर नियमित आपण सर्रास उपयोग करायला लागलो तर त्याचा किडनीवरती परिणाम खूप जास्त प्रमाणात होतो. ओव्हर द काउंटर ड्रग्ज ज्याला आपण म्हणतो की आपण मेडिकलवर जातो आणि म्हणतो की पेनकिलर द्या किंवा हे द्या, याचं प्रमाणही समाजामध्ये खूप वाढत आहे. अशा गोष्टींना कमी करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की या पेनकिलरचा किडनीवरती हा डायरेक्ट परिणाम होतो. या पेनकिलरमुळे किडनीतील ट्युब्युल

0: कोणताही आजार होण्यापूर्वी आपण तो आजार मुळात आपल्यापर्यंत येऊच नये यासाठी दक्षता घेणं हे योग्य आहे. आणि त्यासाठी आपण आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली योग्य राखणंही खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आज जंक फूडचं स्नॅक्सचं सेवन केलं जातं, ज्याचे दुष्परिणाम आपल्या एकंदरीतच संपूर्ण आरोग्यावर होत असतात. तर मग यासारख्या दुष्परिणामांपासून दूर राहून आपल्या दैनंदिन जीवनात किडनी या अवयवाचं आरोग्य संतुलित राखण्यासाठी आपण काय सर्वांनी दक्षता घ्यायला हवी?
1: किडनीचं काम करणं किंवा किडनी नियमितपणे चांगली राहण्यासाठी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी त्यांचं शुगर आणि बीपी हे नियमित कंट्रोल ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की हेच पेशंट पुढे जाऊन क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे एकदम क्रोनिक किडनी निकामी होणं याचे प्रमाण त्यांच्यामध्ये वाढते. त्यामुळे शुगर आणि बीपी कंट्रोल असणं फार महत्त्वाचं आहे. सामान्य जनतेने रेग्युलर एक्झरसाईज करणे, योगासने करणे, पाणी नियमित वेळेवर पिणे, लघवी आल्यानंतर लगेच लघवीला जाणे, जास्त वेळ लघवी साचून न ठेवणे जेणेकरून लघवीतील इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं, हे अशा गोष्टींचं नियमित पालन केलं तर आपल्या किडनी या निरोगी राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण मागेच बोललो की पेन किलर्स आर सायलेंट किलर्स, त्यामुळे पेन किलर शक्यतो टाळणे हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. या चार पाच गोष्टींचं जर आपण नियमितपणे पालन केलं तर आपल्या किडनी निरोगी राहतील.
0: सर, एकंदरीतच किडनी या आजाराविषयी आणि किडनी या आजारावर कशा प्रकारे योग्य अशी उपचार पद्धती करून किडनी या आजाराने ग्रस्त रुग्ण आपली दैनंदिन जीवनशैली जगू शकतो आणि आपलं आयुष्यमान वाढवू शकतो याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील आपल्या यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आताच आपण किडनी विषयक आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रणव कुलकर्णी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या स्वस्थ भारतीय कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. श्रोते हो, संध्याकाळचे 4:01 झालं आहे. आता गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रियांका बर्वे, भाग्यश्री अभ्यंकर आणि अजित विसपुते यांनी गायलेलं आटपाडी नाईट्स या चित्रपटातील गीत. कमलेश कुलकर्णी यांची रचना आहे आणि सिद्धार्थ धुकाटे यांचं संगीत.

अगं बाई अरेच्या 2 या चित्रपटातील गीतात ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात. अश्विनी शेंडे यांची रचना आहे आणि निषाद यांचं संगीत.

0: दे धक्का या चित्रपटातील गीत आपण ऐकलं माधुरी करमरकर यांच्या स्वरात. श्रीरंग गोडबोले यांची रचना होती आणि अजित अतुल समीर यांचं संगीत. श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून.
1: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन.
0: हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी यांच्या स्वरात आता ऐकूया दगडी चाळ या चित्रपटातील गीत. क्षितिज पटवर्धन यांची रचना आहे आणि अमित राज यांचं संगीत.

0: बटरफ्लाय या चित्रपटातील वैशाली माळे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. वैभव जोशी यांची रचना होती आणि शुभाजीत मुखर्जी यांनी गीताला संगीतबद्ध केलं होतं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. सायंकाळचे 4:30 वाजले. आता मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत मालिका लावण्य रंग.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आज आपण ऐकूया संगीतकार राम कदम यांच्या ढंगदार लावण्यांचा 46वा भाग. पठ्ठे बापूराव आणि त्यांची पवळा यांच्यावरती एखादा चित्रपट काढावा असा विचार राम कदम यांना नेहमीच येत असे, पण योग काही येत नव्हता. एकदा राम कदमांची पुण्याच्या शारदा सहकारी बँकेचे माजी चेअरमन MK कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. ते कवी होते. मग काय विचारता, त्यांच्या काही गाण्यांच्या कॅसेट राम कदमांनी मीना फातर्फेकर, कुमुदिनी पेडणेकर, क्षमा वैद्य यांच्या आवाजामध्ये काढल्या. त्यामुळं राम कदमांची आणि त्यांची चांगलीच मैत्री झाली. या बँकेचे अरुण सिंहासने नावाचे एक ग्राहक होते. ते देखील MK कुलकर्णींकडे नेहमी येत. तेव्हा त्यांच्याशीही एक दिवस ओळख झाली आणि तिघांचाही चांगला ग्रुप झाला. अनेकदा गप्पा गोष्टी होत असत. एक दिवस असंच गप्पा चालू असताना अरुण सिंहासने यांना राम कदमांनी पवळा या चित्रपटाची कथा ऐकवली. ते इतके खुश झाले की म्हणाले, रामभाऊ आपण यावरती चित्रपट काढूया, मी देतो पैसे. सिंहासने यांचे वडील आप्पासाहेब सिंहासने हे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक देखील होते. आणि मग राम कदम आणि सिंहासने साहेब आणि त्यांची टीम पवळा चित्रपट निर्मितीसाठी तयारीला लागले. पवळा चित्रपटाचे संवाद लिहिण्याचं काम त्यांचे कवीमित्र नाटककार गोपाळ टाकळकर यांच्याकडे त्यांनी सोपवलं. वारणेचा वाघ चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया. जगदीश खेबुडकरांची ही रचना आहे. वसंत पेंटर यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट 1970 साली प्रदर्शित झाला.

0: करू
1: तुमच्यासाठी लावल कौल खंडेरायाला
0: अस
1: आता कस होईल काय होईल
0: काय झालं
1: जीव थोडा थोडा झाला
0: अरे अरे अरे
1: घडलं मला

पवळा चित्रपटासाठी संवाद लिहिण्याचं काम नाटककार गोपाळ टाकळकर यांच्यावरती सोपवल्यानंतर राम कदमांनी आणि सिंहासने यांनी तावरे कॉलनीमध्ये एक मोठा फ्लॅट घेतला आणि तिथं पवळा या चित्रपटाचा मुहूर्तही केला. मुहूर्ताच्या वेळेला पठ्ठे बापूरावांच्या फोटोला हार घालून एम के कुलकर्णी यांच्या हातून मुहूर्ताचा नारळही फोडला. गंमत म्हणजे एकीकडं नारळ फुटला आणि त्याच वेळेला बाहेर गडगडाट होऊन पावसालाही सुरुवात झाली. त्यावेळेला नाडगौडा म्हणाले देखील, अरे बा, याचा अर्थ चांगला योग आहे. पवळा चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड आधीच केली होती. चित्रमाऊलीचा मोनोग्राम करण्यासाठी मेनकाबाईंनी स्क्रीन टेस्ट दिली होती आणि त्याच वेळेला राम कदमांनी त्यांना शब्द दिला होता की माझ्या पुढच्या चित्रपटामध्ये मी तुम्हाला हिरॉईनची भूमिका देईन. त्याप्रमाणे राम कदमांनी मेनकाबाईंना पवळाचा रोल दिला. पठ्ठे बापूरावांच्या भूमिकेसाठी अशोक शिंदे यांची निवड केली. ही निवड कशी झाली याचा किस्सा ऐकूया एका गाण्यानंतर. नेताजी पालकर चित्रपटातली एक रचना, मल्हारीचा महिमा किती गावा.

सध्या आपण बोलतोय पवळा चित्रपटाबद्दल. पठ्ठे बापूरावांच्या भूमिकेसाठी अशोक शिंदेंची निवड केली कारण त्यावेळेला सावरकर प्रतिष्ठानतर्फे आम्ही क्रांतीचे गोंधळी हा कार्यक्रम सादर केला जात असे आणि त्यावेळेला अशोक शिंदेंचे वडील साऊंड अँड ड्रामामध्ये कामाला होते. शिवाय त्यांचा निंबाळकर तालमीजवळ ड्रेपरीचा व्यवसाय देखील होता. त्यामुळं राम कदमांना असं वाटलं की आपल्या कार्यक्रमाच्या वेळी अशोक कलाकारांना फेटे बांधायला यायचे. त्याच वेळेला त्यांनी राम कदमांनी त्यांना बघूनही ठेवलं होतं, त्यांचा चेहराही त्यांच्या नजरेसमोरून हटत नव्हता आणि त्यांचा जो चेहरा होता अशोक शिंदेंचा तो पठ्ठे बापूरावांच्या तरुणपणाच्या चेहऱ्यासारखाच अगदी तरतरीत दिसत होता. राम कदमांनी अशोक शिंदेंना बोलवलं आणि सांगितलं की हे बघ अशोक, उद्या सकाळी तू धोतर आणि काळा कोट घालून माझ्या घरी ये आणि येताना तुझ्या मेकअप मनला देखील घेऊन ये. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अशोक शिंदे हे मेकअप मनकडून मिशा लावूनच फोटोग्राफरकडून फोटो काढूनच राम कदमांच्या घरी आले. फोटोमधल्या पठ्ठे बापूरावांचा चेहरा आणि अशोक शिंदे यांचा मिशी लावलेला चेहरा यामध्ये खूपच साम्य होतं. बापूरावांची एक शिष्या ताई हिच्या भूमिकेसाठी छाया सावगावकर यांना घेतलं. सावकाराच्या भूमिकेसाठी मोहन जोशींची निवड करण्यात आली. मोहन जोशी यांना अनेक नाटकांमध्ये राम कदमांनी पाहिलं होतंच. भरदार शरीर यष्टी, दमदार आवाज यामुळं सावकाराच्या भूमिकेसाठी ते योग्य आहेत असंच राम कदमांना वाटलं. विक्रम गायकवाड या त्यांच्या प्रसिद्ध मेकअप मनला त्यांनी या चित्रपटामध्ये संधी दिली होती. सून माझी लक्ष्मी चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया आणि मग पुढं पवळा चित्रपटाबद्दल बोलूया.

पवळ्या चित्रपटाच्या वेळेला बऱ्याच गमती जमती झाल्या. एकदा सकाळी सकाळी राम कदम जेवायला हॉटेलमध्ये गेले. तिथं एक गृहस्थ डबल बिर्याणी, डबल प्लेट मटण अशी बरीचशी ऑर्डर देऊन एकटेच चापत बसले होते. अगदी डबल हाडाचे ते वाटत होते. रुंद छाती, धिप्पाड शरीर यष्टी होती. आणि पलीकडे बसूनच राम कदम त्या गृहस्थांना निरखत बसले. आणि आपल्याकडं कुणीतरी सारखं बघतंय हे त्या गृहस्थाला देखील लक्षात आलं. ते चिडले, संतापले. जेवण झाल्यानंतर काउंटरवर पैसे देताना त्यांनी पारशिवणकरांना, म्हणजे तिथल्या मालकांना, विचारलं देखील, अहो कोण बसलं आहे तिथं, माझ्याकडं सारखं टक लावून पाहतंय, त्यांचं जेवण होऊ दे, मग बाहेर आल्यावर बघतो मी त्यांच्याकडं, असं म्हणून ते गृहस्थ चांगलेच संतापले. मग राम कदम आणि सहकाऱ्यांचं सगळ्यांचं जेवण झालं, म्हणजे बाहेर आले तेव्हा पारशिवणीकर हसून त्यांना म्हणाले, अहो एवढं चिडू नका, ते गृहस्थ आमच्या घरचेच आहेत, रोज जेवायला येतात इथं, आणि अगदी खानावळ बंद असली तर घरी येऊन देखील जेवतात, एवढा आमचा घरोबा आहे. आणि ते कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? ते आहेत संगीतकार राम कदम. असं मालकानं सांगितल्यानंतर त्या गृहस्थांचा राग एकदम निवळला. एवढंच नव्हे तर आपल्या स्वतःच्या हॉटेलच्या बिलाबरोबर त्यांनी राम कदमांचं जेवणाचं बिलही भरून टाकलं. आणि मग राम कदमांना भेटण्यासाठीच ते तिथंच थांबले. राम कदमांना भेटल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही एवढे माझ्याकडं का पाहत होता? तेव्हा राम कदम म्हणाले, अहो आमची पवळा चित्रपटासाठी निर्मिती चालू आहे आणि शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी तुम्ही कसे दिसाल, तुमची शरीरयष्टी कशी आहे, हे मी तुमच्याकडे नीट निरखून पाहत होतो. हे म्हटल्यानंतर मात्र त्या गृहस्थांना खूपच आनंद झाला, कारण त्यांना सिनेमात काम करण्याची खूप हौस होती. मग राम कदमांनी त्यांना घरी बोलवलं, अशोक शिंदेंकडून शाहू महाराजांचा मेकअप करून घेतला आणि ते गृहस्थ डिक्टो शाहू महाराजांसारखेच दिसत होते. आणि मग त्या रोलसाठी त्यांना त्यांनी साईन केलं. त्या धिप्पाड गृहस्थांचं नाव होतं मुन्ना धुंदके आणि ते पुण्याच्या गुरुवारपेठेमध्ये राहायचे. कार्यक्रमात यानंतर आणखीन एक लावणी, सुन माझी लक्ष्मी या चित्रपटातली.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात लावण्य रंग हा कार्यक्रम आपण ऐकला. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण.
2: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजतायत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूयात काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात देशाच्या संरक्षण आणि आक्रमणाच्या क्षमतेमध्ये आमूलाग्र बदल केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात आज ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना आज शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 2690 रुपये इतकी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या सती नदीत 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. खेडेगाव इथली 4 मुलं आंघोळीसाठी नदीवर गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं यापैकी 3 मुलं बुडाली, त्यांचे मृतदेह सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करायला रेल्वे मंत्रालयानं परवानगी दिली आहे. दररोज धावणारी ही गाडी लवकरच सुरू होणार असून तिचं वेळापत्रकही लवकरच जाहीर केलं जाईल. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या बॉक्सर प्रीती पवार, जैस्मिन लंबोरिया यांनी आपापल्या गटांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत भारताचा प्रवीण चित्रवेल यानं रौप्य, तर सेल्व प्रभू यानं कांस्यपदक पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाले. आता ऐकूया नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात जानकी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन, राग वसंता आणि कांबोजी आणि हिंडोला. त्यांना मृदंगम साथ केली आहे S. हरिप्रसाद यांनी. ऐकूया जानकी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन, राग वसंता, कांबोजी आणि हिंडोला.

जानकी कृष्णमूर्ती यांनी काय जानकी कृष्णमूर्ती यांचं वीणावादन श्रोते हो आपण ऐकत होतात. त्यांना मृदंगमची साथ हरिप्रसाद यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता युववाणी कार्यक्रम.

0: एक विचार, विचारच माणसाला हसवतो, विचारच माणसाला रडवतो, विचारच माणसाला आनंद देतो आणि विचारच दुःखही।
1: एक विचारच माणसाला अपयशी करतो आणि विचारच यशस्वी। विचारानेच तर माणूस पेटून उठतो आणि शांत होतो याच विचाराने।
0: काम करण्याची ऊर्जाही एक विचारच देतो आणि विचारच कंटाळाही।
1: सगळ्या गोष्टी या विचारानेच घडत असतात आणि पूर्ण होतातही विचारानेच।
0: एक मिनिट, आता बोलता बोलता मला एक विचार आलाय, तर आधी तो पूर्ण करून घेऊ।
1: कोणता रे?
0: अगं, आपल्या मित्रांच्या स्वागताचा।
1: अरे हो, नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो।
0: ही आपली मैत्रीण नेहा
1: आणि हा आपला मित्र दर्शन।
0: आम्ही दोघं स्वागत करतो तुमचं
1: आजच्या आपल्या युववाणीच्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात।
0: तर मित्रांनो, आपण बोलत होतो विचाराबद्दल। दररोज असंख्य विचार आपल्या मनात येतात, काही चांगले काही वाईट, पण हेच विचार कधी कधी विचार करायला भाग पाडतात।
1: ए दर्शन, काय बोर करतोय काहीच्या काही बोलून।
0: म्हणजे? अगं, विचार करणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे। तुझ्या मनात नाही येत का विचार?
1: येतात ना।
0: चला, म्हणजे जिवंत आहे तू।
1: ए गपे।
0: तर मित्रांनो, एक विचारच माणसाला जिवंत ठेवतो आणि मारतोही एक विचारच। आपण त्याला कशा अर्थाने घेतो यावर सगळं अवलंबून असतं।
1: पण दर्शन, चांगला विचार करणं ही आपल्याच हातात असतं ना।
0: हो, ते आहे म्हणा, पण मला काय वाटतं नेहा, जसं सुखाच्या मागे दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असतं, तसंच चांगला विचार जरी केला तरी वाईट विचारही मागोमाग येत असतात।
1: गप्रे, विचारांच्या बाबतीत असं काही नसतं। आपण चांगलाच विचार करायचा।
0: आपण चांगला विचार केला की त्याला कंपेअर म्हणून दुसरा विचार येतोच।
1: असं नसतं। असं जर असतं तर 10वी 12वीचा जेव्हा निकाल लागला तेव्हा काही मुलांनी कमी मार्क्स मिळाल्यामुळे आपलं आयुष्य संपवलं, का तर त्यांनी चुकीचा विचार केला। चुकीचा विचार त्यांच्या मनात येत असताना जर मागून चांगला विचार आला असता तर कदाचित त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं नसतं।
0: हे पण आहे म्हणा।
1: म्हणूनच मला वाटतं मित्रांनो, नेहमी चांगला विचार जर केला तर चांगलंच होतं। आपल्या समाजसेवकांनीही एका चांगल्या विचारांची कास धरून आपल्या राष्ट्राला आणि आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं।
0: हो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे, एक उच्च शिक्षित कायदा विषयात पदवीधारक, तर दुसरे अवघा 1.5 दिवस शाळा शिकलेले।
1: पण कीर्ती मात्र दोघांचीही महान। एकाने देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढा दिला तर दुसऱ्याने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन व्हावे म्हणून लढा दिला।
0: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक।
1: तर माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, असं म्हणून गिरणी कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि आपल्या मुंबईची व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,
0: दोघांनीही एका चांगल्या विचारांची कास धरली आणि आपल्या भूमीसाठी अख्खं आयुष्य पणाला लावलं। अशा या दोन भूमिपुत्रांची, अर्थातच लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती।
1: या दोन्ही समाजसुधारकांना आजच्या दिवशी विनम्र अभिवादन करूया आणि आपणही आपल्या आयुष्यात एका चांगल्या आणि सद्मार्गाने पुढे जाऊया।

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, आजच्या आपल्या युवा प्रतिभा कार्यक्रमात कोणता युवक किंवा कोणती युवती आपल्याला भेटणार आहे?
0: अगं, आज आपल्या स्टुडिओत आहे आपली मैत्रीण सई देसले, जिने नीट परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या जळगावात पहिला क्रमांक मिळवलाय.
1: ओ वाव, ग्रेट. सईच्या गप्पा आणि अनुभव तर आपण ऐकलेच पाहिजे, नाही का?
0: ऑफकोर्स. मग जास्त वेळ न घालवता ऐकूया सई देसले हिच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी साधलेला संवाद.
2: मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं युवावाणी या कार्यक्रमामध्ये. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक विद्यार्थिनी आलेली आहे, तिचं नाव आहे सई देसले. सईने नीट या परीक्षेमध्ये ऑल इंडिया 463 रँक मिळवलेला आहे आणि जळगावमधून ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे असं म्हणावं लागेल. पुढच्या भविष्यामध्ये MBBSला ॲडमिशन ती घेईल, परंतु तिचा हा प्रवास संपूर्ण कसा होता आणि तिनं तयारी कशी केली आणि त्यासाठी कोचिंग लावली का, तिचा अभ्यासक्रमाचं पॅटर्न कसं होतं, या संपूर्ण विषयावर तिच्याशी आपण गप्पा करणार आहोत. सई, हाय.
3: हॅलो.
2: आणि सर्वात आधी तुझं अभिनंदन.
3: धन्यवाद.
2: छान रँक तू मिळवला, 463 वा रँक ऑल इंडियामध्ये मिळवला आणि जळगावमधून पहिली आलीस.
3: हो.
2: तर हे आता नीटची परीक्षा एक कठीण परीक्षा असते आणि एक आपल्या भविष्याचं द्वार म्हणता येईल, जिथून आपल्याला आपल्या भविष्याकडे जाता येतं.
3: नक्कीच.
2: तर जी तयारी तू कशी केली आणि कधीपासून केली?
3: नीटच्या परीक्षाची तयारी मी 11वीपासून सुरू केली. 11वी ते 12वी मी नीट सेंट्रिक अभ्यास केला, सोबतही बोर्डचाही अभ्यास केला 12वीचा.
2: ओके.
3: 9वी 10वीचा अभ्यास आहे तो ठळकपणे करून फाउंडेशन न करता 11वीपासूनच सुरू केला.
2: अच्छा, तू नीट सेंट्रिक अभ्यासक्रम असा शब्द वापरलात.
3: हो.
2: म्हणजे एक्झॅक्टली काय केलं?
3: की जो अभ्यास आहे तो MCQ पॅटर्न मध्ये कसा सॉल्व्ह करावा त्याचा अभ्यास केला.
2: ओके. आता हा अभ्यास तर आपण करतोच, पण सगळ्यात महत्त्वाचा अभ्यासक्रम असतो, तर नीट परीक्षेचा अभ्यासक्रम हा कसा असतो?

0: असतो, त्यात काय काय अंतर्भूत असतं?
1: नीट परीक्षेचा अभ्यासक्रम 3 विषयांमध्ये डिवाइड केलेला असतो, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. कुल हे ऑलमोस्ट 80 चॅप्टर्स असतात त्याच्यामध्ये.
0: ओके
1: नीट परीक्षामध्ये 720 मार्क्स असतात,
0: ओके
1: त्याच्यातले 360 मार्क्स बायोसाठी,
0: ओके
1: 180 फिजिक्स आणि 180 केमिस्ट्रीसाठी.
0: अच्छा.
1: आणि त्याचा जो सिलॅबस असतो तो 11वी 12वी दोघींचा ऑलमोस्ट सेम वेटेजचा असतो.
0: 11वी 12वीला म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सचा जो सिलॅबस असतो त्याच्याच स्वरूपाचा असतो.
1: हो,
0: पण आपण आता 11वी 12वी तू कोणत्या बोर्डमधून कंप्लीट केलंस?
1: CBSE
0: CBSE
1: आणि
0: बोर्डमधून.
1: नीटमध्ये NCERT सेंट्रिकचा अभ्यास असतो.
0: अच्छा, म्हणजे आप जर एखाद्या महाराष्ट्र बोर्डमधून केलं असेल तर त्याला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागतो वेगळा?
1: हो, म्हणजे ऑलमोस्ट सेमच असतो, पण NCERTमध्ये काही पॉईंट्स असतात,
0: अच्छा,
1: ते ॲज अ युनिव्हर्सल ट्रूथ घेऊन आपण अभ्यास करतो, त्यामुळे त्याला NCERT करावंच लागेल.
0: ओके. आता तू अभ्यास करताना तुझं टाइम टेबल कसा होता?
1: मी सकाळी 6:30 उठायचे, 7 मी क्लासला जायचे, 7 ते 2 क्लासवरून आल्यावर मी 3 वाजेपर्यंत जेवण कंप्लीट करायचे,
0: ओके,
1: झोप लागली तर झोपून जायचे, दुपारी उठल्यावर मी परत अभ्यास स्टार्ट करायचे,
0: ओके,
1: आणि त्याच्यानंतर मी 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचे, जेवण करून मी झोपून जायचे
0: ओके.
1: 11-12 वाजेपर्यंत.
0: टेन्शन यायचं का की आपल्याला चांगले मार्कच मिळाले पाहिजे नीटमध्ये, आणि नाही मिळाले तर बाबा काय म्हणतील, पप्पा काय म्हणतील, असं टेन्शन यायचं?
1: तसं ते काय म्हणतील असं त्याचं टेन्शन नव्हतं, कारण की त्यांनी कसं काही प्रेशराइज नाही केलं मला,
0: कधीच नाही,
1: कधीच नाही.
0: आपण डॉक्टर्स व्हायचं आपल्याला असं तू ठरवलं की तुझ्या पप्पांनी सांगितलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे, आणि का तुलाच वाटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे?
1: तसं बघितलं तर घरात वातावरण होतं, कोणी सांगितलं नाही की डॉक्टर बन असं. माझे आजोबाई डॉक्टर आहेत,
0: ओके,
1: माझे आई वडील पण डॉक्टर आहेत.
0: अच्छा.
1: मी हे डॉक्टर बनायचं 11वीमध्ये ठरवलं.
0: अच्छा.
1: ते सगळं सेल्फ होतं, त्यांचं काही प्रेशर नव्हतं. ते इंजिनियर बनले तरी पण ते फुल सपोर्टमध्ये होते.
0: तुला आवड आहे का?
1: हो.
0: अच्छा, तुझं थोडं फॅमिलीबद्दल तू सांगितलं, आणखी सांग ना, आजोबाबद्दलही सांग आणि तुझ्या वडिलाबद्दलही सांग.
1: माझे आजोबा BG मेडिकलमधून MBBS झालेले, त्यांचं
0: ओके
1: अंमळनेरमध्ये त्यांची प्रॅक्टिस होती. माझे आई वडील टिळक कॉलेजमधून त्यांचं BMS झालेलं आहे.
0: अच्छा.
1: माझे वडील जरी डॉक्टर असले तरी पण ते इकॉनॉमिक्स MPSC किंवा UPSC साठी इकॉनॉमिक्स शिकवतात. त्यांचे बरेच पुस्तकं आहेत.
0: ओके.
1: हो, आणि ते क्लासेसही घेतात.
0: अच्छा.
1: माझी आई प्रॅक्टिस करते आयुर्वेद.
0: अच्छा. आता हे सगळं एवढं मोठं घरून पाठबळ होतं, वडील डॉक्टर प्लस कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून त्यांना अनुभव असलेले, आई वडिलांचा जो सपोर्ट तुला असेलच, तर हा सपोर्ट तुझ्या एक्झाममध्ये किती महत्त्वाचा ठरला?
1: सपोर्ट बऱ्याच महत्त्वाचा होता, कारण की त्यांनी जेव्हाही मला अभ्यास नाही करा असं वाटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला अभ्यास नाही, अभ्यास करायचा ट्राय कर, पुढे पुढे पुढे जात राहा, की थांबू नको, तुझं पूर्ण देत राहा. त्यांनी ओव्हरऑल पूर्ण जर्नीमध्ये बराच सपोर्ट केला मला.
0: तर हे अभ्यास करताना पुस्तकं महत्त्वाची असतात,
1: बरोबर?
0: कारण आपण कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची किंवा नीटची द्यायची किंवा कुठली एक्झाम आपण देतो तेव्हा पुस्तकं फार महत्त्वाची, तर तू कोणची पुस्तकं वापरलीस?
1: नीटच्या परीक्षेसाठी NCERT हे बायबल म्हणूनच कन्सिडर करून अभ्यास करावा असं माझी विनंती. त्याच्यानंतर जे नीट PYQ साठी पुस्तकं येतात तेही खूपच इम्पॉर्टंट आहेत.
0: कुठले पुस्तक म्हटले?
1: नीट PYQs.
0: अच्छा, म्हणजे ते काय असते थोडं सांग.
1: नीटचे आतापर्यंत जेही प्रश्न आले त्यांनी कोलॅबोरेशन करून पुस्तकं आणलेत. जसं काही ओसवाल किंवा अरिहंत नावाचे पुस्तकं आहेत
0: मार्केटमध्ये उपलब्ध आहेत
1: ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही JEE पण पुस्तकं प्रिफर करू शकतात.
0: अच्छा.
1: हां,
0: तू केलीस का?
1: हो, मी JEE दिली होती त्यामुळे मला नीटमध्ये बरीच मदत झाली फिजिक्समध्ये.
0: ओके. आणखी काही ॲडिशनल?
1: तसं नाही काही, तुम्ही NCERTवर फोकस केलं तर मग तुम्ही करू शकतात.
0: अच्छा. दुसरा महत्त्वाचा प्रश्न होतो, आता कोचिंग क्लासेस खूप झालेत, तर मग तुझा काय अनुभव आहे? तू घेतलं होतं का कोचिंग?
1: हो.
0: आणि त्याचा अनुभव आणि फायदा तुला कसा झाला?
1: त्याचा फायदा आहेच, जे शिक्षक असतात त्यांना खूप मुलांचा अनुभव असतो की मुलं कसं करतात, मुलं कसं अभ्यास करतात. आपण आपले जे शिक्षक आहेत त्यांच्यावर पूर्ण विश्वास करून त्यांचं ऐकायला पाहिजे की पुढे काय करायचंय, कारण की आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये नवीन नवीन उतरलेलो असतो.
0: अच्छा.
1: ते खूप वर्षांपासून बघत असतात की मुलं कसा अभ्यास करतात, कुठे चुकतात.
0: अच्छा.
1: तर मग ते आपल्याला पहिलेच आवर्जून सांगतात की हे नाही करायचं, हे करायचं.
0: अच्छा. आणि आता रिसेंटली खूप मुद्दा गाजतोय, नीट जो पेपर होता आधीचा तो पेपर लीक झाला, आणि मग त्यावेळेस तू पेपर दिला असतीलस.
1: हो.
0: मग तो लीक झाल्यानंतर एक विद्यार्थी म्हणून तुझ्या काय

0: भावना होत्या.
1: विद्यार्थिनी म्हणून खूप मिक्स्ड फिलिंग्स होत्या. मी रडले, मला रागही आला होता, डिसअपॉइंटमेंटही होती. पण हे माझ्यासाठीच नव्हतं, हे सगळे 22 लाख मुलांची हीच कंडिशन होती.
0: अच्छा,
1: तरी आता मला आणखी एक चान्स भेटला तर मग पूर्ण देऊनच देऊ आता.
0: अच्छा, म्हणजे त्याचं तुला टेन्शन आलं, थोडी रडली,
1: हो
0: परंतु त्यानंतर तुझा अभ्यास चांगला होता आणि तुला कॉन्फिडन्स होता की तू दुसऱ्या चान्समध्ये पण ते करू शकतेस. यावेळेस घरच्यांनी तुला कसं सावरलं मग?
1: घरच्यांचा आणि शिक्षकवृंदांचा खूपच मोठा रोल होता. त्यांनी सांभाळून घेतलं की आता तुला आणखी एक चान्स भेटलाय, ते अभ्यास कर. आणि त्यांनी मेंटली खूपच सपोर्ट दिला मला.
0: नक्कीच, मलासुद्धा हेच वाटतं की आपली ही शेवटची ऑपॉर्च्युनिटी नाही किंवा शेवटची संधी नाही, या पद्धतीनंच विद्यार्थ्यांनी आपलं कार्य करायला पाहिजे. आता तुला जे रँकिंग मिळालेली आहे त्यानुसार तू MBBSला लागशीलच, पण समोर काय विचार केला आहे, कशामध्ये स्पेशलायझेशन करायचं, काय करायचं?
1: तो बराच लांबचा विषय, तरी मला ब्रेनमध्ये जास्त,
0: न्यूरोलॉजी.
1: हो न्यूरोलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट दिसतो.
0: का?
1: कारण की ब्रेन हा खूपच किचकट विषय आहे, त्याच्यामध्ये आणखी रिसर्च करण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे
0: अच्छा,
1: तो नॉन एंडिंग विषय आहे, त्यामुळे मला तो आवडतो.
0: आपण आता खूप अभ्यासाबद्दल बोललो आहे, आता तुझ्या छंदाबद्दल बोलूया. तुला कोणकोणते छंद आहेत?
1: मला बरेच छंद आहेत. मला गिटार वाजवायला आवडते,
0: ओके.
1: मला वाचन करायला आवडतं, मी स्केटिंगही करते.
0: अरे वा, मग एवढं सगळं करण्यासाठी वेळ कुठून मिळतो, कधी मिळतो?
1: मी अभ्यास आहे तो मी ब्रेक्समध्ये करायची, ज्याच्याने माझं माइंड फ्रेश राहायचं. मग त्या ब्रेक्समध्ये मी गिटार वाजवायची किंवा काहीतरी अवांतर वाजवायची किंवा खाली चालत चालत जायचे, स्केटिंग करायचे.
0: अच्छा, गाणे ऐकायला आवडतात की गायला आवडतात?
1: दोघं
0: दोघंही आवडतात.
1: हां,
0: मग छान गाणं गाय का तुझ्या आवडीचं?
1: सध्या तरी माझा आवाज एवढा चांगला नाही आहे.
0: चला, सध्याचा जो विद्यार्थी आहे ज्याला आपण JNG म्हणतो, तो फार लवकर निराश होतो, फार लवकर आनंदित होतो, सहनशक्ती त्याची कमी झालेली अशी दिसते. तू एक JNG आहेस, तुला काय वाटतं?
1: ते इमोशन्सच्या विषयी बघितलं तर मग JNZ आहे तो इमोशन्स डीपली फील करतो, त्यामुळे त्याला पटकन असं वाटतं असं दिसतं.
0: तुला स्वतःला एक JNZ म्हणून काय वाटतं, तुझा अनुभव सांग. तू लवकर निराश होतेस का, फारच लवकर आनंदी होतेस का?
1: हो नक्की, मी लवकर निराशही आणि आनंदही होते.
0: मग काय करतेस अशा वेळेस?
1: मी माझं जे पेंटअप एनर्जी किंवा जे इमोशन्स आहे ते मी गिटारमधून किंवा माझ्या हॉबीजमधून रिलीज करते.
0: छान, म्हणजे एक छान छंद हवा माणसाला ज्याच्यामधून तो व्यक्त होता आला पाहिजे त्याला, है ना? आता जे तुझ्या सोबतच अभ्यास करणारी मुलं असतील ज्यांना समोर नीटची तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील?
1: की हार नका मानू, आपले जे शिक्षक सांगतात त्याच्यावर पूर्ण पूर्ण विश्वास ठेवा. रोज आपलं फुल द्या, NCERT वर लक्ष द्या, मोबाईल कमीत कमी बघा किंवा नका बघू. आणि आपल्याला जे काय करायचं फ्युचरमध्ये ते लक्षात ठेवून अभ्यास करा बस.
0: ओके, स्ट्रेस मॅनेजमेंट, टेन्शन येतं, त्याचं काय सांगशील?
1: स्ट्रेस मॅनेजमेंट जर असेल तर मग आपल्या प्रेफरेबली आपल्या मित्रांशी, आपल्या आई पप्पांशी संबंध ठेवा. अभ्यासाच्या ब्रेक्समध्ये
0: साधा त्यांच्या,
1: हो, शिक्षकांना तुमच्या अडचणी सांगा. काही अभ्यासामध्ये विचलन येत असेल तर मग ते शिक्षकांना सांगा, आपल्याकडे नका ठेवू. आपल्याकडे मोबाईल आहे तर मग आपण त्याचा पुरेपूर उपयोग करा.
0: अच्छा,
1: एंटरटेनमेंट कमीत कमी करून अभ्यासाशी रिलेटेड काही कंटेंट बघा जर तुम्हाला बघा असं वाटलं तर.
0: तुला किती उपयोग झाला मोबाईलचा अभ्यासासाठी?
1: हो, माझ्याकडे मोबाईल होता पण मी एंटरटेनमेंट माझं सगळं ब्लॉक केलेलं होतं. मी माझा ऑनलाईन क्लास होता तर मग त्याचा ऑफकोर्स उपयोग झाला, मोबाईलवरून मी क्लास केला. आणखी त्याच्यानंतर काही जे डाऊट्स होते ते मी पटकन बघू शकले गुगलवरून, आणि काही ट्रिक्स आणि काही सम्स होते ते मोबाईलवरून मिळू शकतात.
0: ओके, खूप छान तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि छान तुझे अनुभव, तयारी कशी करावी आणि तुझं स्वतःचं छंद याविषयी आमच्याशी खूप छान बोललीस. तुला पुढच्या भविष्यासाठी तुझ्या ज्या ध्येय आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: आणि तू इथं आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुझे खूप आभार.
1: धन्यवाद.
2: क्या बात है सई, बघितलं मित्रांनो, नीटचा पेपर जरी काही कारणांमुळे फुटला परंतु सईने आपल्या अनुभवात आपल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की माझ्यासाठी हे संकट नसून ही माझ्याकरता दुसरी संधी आहे असं मी समजले, आणि तिने त्या संधीचं सोनं सुद्धा केलं.
3: म्हणून कुठल्याच विद्यार्थ्याने चुकीचा विचार करून निराश होऊ नये आणि चुकीचे पाऊल उचलू नये. आपण एक संधी म्हणून त्याच्याकडे पाहावं आणि आपल्या भविष्यामध्ये सईसारखं उज्ज्वल यश मिळवावं असं मला वाटतं.
2: आणि तुला माहिती आहे का नेहा, सरकारने सुद्धा नीट पेपर फुटीनंतर योग्य कारवाई करून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा मिळेल हे पण सुनिश्चित केलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर कुठलाच विचार न करता आणि काळजी न करता केवळ आपल्या अभ्यासाकडे आणि आपल्या भविष्याकडे लक्ष द्यावं.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा. आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती.
0: आणि मी नेहा पवार.
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांना

0: अन्यत्र कुत्रचित् दर्शनम् आयोजय। श्रुतन्नु अन्यत्र कुत्रचित् दर्शन आयोजय, अत्र शैत्यम् माम् बाधते। नर्मदे हर, नर्मदे हर इति।
1: श्रोतृ, आताच आपण डॉक्टर भाग्यलता पाटसकर यांची संस्कृत कथा ऐकलीत। शीर्षक होतं नर्मदा परिक्रमा। श्रोतृ, आम्हाला खात्री आहे की ही कथा आणि आजचा हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना आवडला असेलच। आपली प्रतिक्रिया जरूर कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल ऍड्रेसवर। याचबरोबर श्रोते हो, संस्कृत वाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य होतं साक्षी जरंडीकर यांचं, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुलकर स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलद गतीने न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतो हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल, असंही भोयर म्हणाले.
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
0: मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवहारात अपहार झाल्याचा दावा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. दानपेटीतून 18 कोटी रुपये लुटले गेले असून या प्रकरणी मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कळवलं असल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. शहरासोबतच ग्रामीण भागातल्या युवकांचे प्रश्न समजून घेण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केलं. समाज माध्यमांद्वारे इतरांची निंदा नालस्ती करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे सर्वांनी एकजुटीने राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1 लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जबाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
2: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं, भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना है. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, वो संशयात्मा विनाशाय, संशय में मत पड़िए, एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे आणि भारताची सुरक्षा व्यवस्था बळकट केली आहे, असे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
3: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोभाल यांच्या सुरक्षाविषयक धोरणातल्या योगदानाचा गौरव केला.
1: भारत हा मार खाणारा देश राहिला नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात घुसून मारणारा देश झालेला आहे. हा महत्वपूर्ण फरक भारताच्या संपूर्ण सामरिक शक्तीमध्ये आणि भारताच्या सामरिक नीतीमध्ये आणण्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा रोल, एक महत्वाची भूमिका ही या ठिकाणी अजित डोवालजींनी त्या ठिकाणी केली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारकडून पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 जुलै अखेर राज्यभरातून 53,74,039 पीक विमा अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 50,26,685 अर्ज बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे तर 3,47,354 अर्ज कर्जदार शेतकऱ्यांचे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जाहीर झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे निम्म्याच लाभार्थ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. या योजनेत आतापर्यंत 16,96,000 अधिक लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यातल्या 8,33,223 शेतकऱ्यांनी कालपर्यंत आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती असं राज्य सरकारनं कळवलं आहे. लातूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात आधार प्रमाणीकरणाचं प्रमाण 40% कमी आहे. 2021 अँटिलिया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर 8 आरोपींविरुद्ध आज आरोप निश्चित केले. त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा आणि UAPA अर्थात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर्सची किंमत मुंबईत 2,690 रुपये इतकी झाली आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808.50 रुपयावरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जॅस्मिन लंबोरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंग यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. तिहेरी उडी स्पर्धेत प्रवीण चित्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्यपदकांसह एकंदर 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदकविजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. आंघोळीसाठी म्हणून सती नदीत उतरलेल्या 3 मुलांचा गडचिरोली जिल्ह्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 सुमाराला कुरखेडा तालुक्यातल्या खेडेगाव इथं घडली. राज्यात अनेक ठिकाणी पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले आणि तलावातल्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे 4,000 कोंबड्या, 50 जनावरांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. अमळनेर चाळीसगाव पारोळा इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या घर, शेती आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं सुरू केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही पावसामुळे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी शहरातल्या सखल भागातल्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानं प्रशासनानं अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या लाटीपाडा, मालनगाव, काबऱ्या खडक, अक्कल पाडा ही सर्व प्रमुख धरणं 100% भरली आहेत. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि राज्य सरकारकडून चौकशी. लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. पीक विमा योजनेसाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांपैकी केवळ निम्म्या शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण. आणि जॅस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोत्याहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोत्याहो, प्रत्येक नवजात बालकाला गरज असलेल्या स्तनपानाविषयी जनजागृती करण्याकरता जागतिक स्तनपान सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर स्तनपानाचं महत्त्व आणि संबंधित पैलूंबाबतची मार्गदर्शनपर चर्चा आज आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रत्येक नवजात बालकाच्या निकोप वाढीसाठी आईचं दूध हे सर्वोत्तम पोषण मानलं जातं. खरंतर बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात दिलं जाणारं घट्ट पिवळसर अर्थात चिकाचं दूध हे बाळासाठी पहिलं नैसर्गिक लसीकरण ठरतं. म्हणूनच स्तनपानाविषयी समाजात व्यापक जनजागृती घडवून आणण्याकरता दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. देशातही महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं या आठवड्याभरात यासंबंधीच्या जागृतीपर मोहिमा राबवल्या जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे स्तनपान हे केवळ बाळाच्या नाही तर मातेच्या आरोग्यासाठीही तितकंच फायदेशीर असतं. स्तनपानामुळे स्तनाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांपासून बचाव होतो. तसंच आई आणि बाळामध्ये एक घट्ट भावनिक नातं निर्माण होतं. याच पार्श्वभूमीवर हा सप्ताह आणि स्तनपानाचं महत्त्व याविषयी अधिक सांगतायत KM रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग तसंच प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत.
1: ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जाते. हा साजरा करण्यापाठचा मुख्य उद्देश स्तनपानाबद्दल ज्या गैरसमजुती, खास करून पहिलं दूध जे असतं कोलेस्ट्रॉल ज्याला आम्ही म्हणतो किंवा चिकाचं दूध ज्याला म्हटलं जातं त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती, वरचं दूध किंवा बाहेरचं दूध बाळासाठी जास्त पौष्टिक असेल, डब्याचं दूध हे बाळ जास्त घेऊ शकतं, नंतर बॉटल फिडिंग मुळे जे काही नुकसान होतं ते, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीतलं आपण जे समुपदेशन देऊ शकतो त्याच्यासाठी हा जागतिक सप्ताह साजरा केला जातो. स्तनपान का दिलं पाहिजे, स्तनपान हे का एवढं महत्वाचं आहे? आम्ही स्तनपानाला बाळाची कवच कुंडलं म्हणतो. कवच कुंडलं ही बाळासाठी पूर्णपणे त्याचं संरक्षण करणारी असतात. कशापासून संरक्षण करतात ही कवच कुंडलं, त्याचे फायदे काय आहेत? त्याचे फायदे बाळालाही आहेत आणि आईलाही आहेत. आता आपण जर बाळाला असणारे फायदे आपण पाहिले तर पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं आरोग्य चांगलं राहतं. स्तनातलं दूध हे कधीच इन्फेक्टेड असू शकत नाही. ते इन्फेक्टेड नसल्यामुळे, ते परस्पर बाळाला जात असल्यामुळे त्याच्यातून बाळाला कुठचाही जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत नाही वरच्या दुधाने. जर ते बाहेर खूप वेळ राहिलं असलं, त्याच्यावरती माशी वगैरे बसली असली, स्वच्छ हाताने धुतले नसल्या बॉटल्स किंवा वाटी चमचे वगैरे, त्यांनी जे नुकसान होऊ शकतं ते नुकसान ह्याने टाळता येतं. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचं संपूर्ण पोषण, बाळासाठी लागणारी जी पोषक तत्व असतात ती सगळी पोषक तत्व जेवढी आवश्यक असतात, बाळ किती महिन्यांचं आहे किती वजनाचं आहे त्याच्यासाठी लागणारी पोषक तत्व तेवढ्या प्रमाणात निसर्ग आईच्या स्तनांमधून बाळाला पुरवत असतो. त्याच्या रोगप्रतिकारक अँटीबॉडीज ज्याला आम्ही म्हणतो त्या पण उपलब्ध असतात. ह्या अँटीबॉडीज आणि हे जे संतुलन पोषक द्रव्यांचं हे आपल्याला तयार दुधामध्ये, दुधाच्या पावडरींमध्ये किंवा अॅनिमल मिल्क मध्ये मिळत नाही, ते आईच्या दुधातच मिळू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाचं दूध हे कुठच्याही वेळी योग्य तापमानावरती योग्य प्रमाणात योग्य डायल्युशन म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण, त्यातलं स्निग्धतेचं प्रमाण, त्यातलं प्रथिनांचं प्रमाण हे सगळं योग्य प्रमाणात अशा पद्धतीने बाळाला मिळू शकतं. त्याच्यासाठी ऐन वेळेला उठून दूध गरम करा, बाटली स्वच्छ करा, बाटली धुवा, बाटली उकळा, व्यवस्थित वाटी चमचे धुवा आणि मग ते गरम केलेलं दूध बाळाला द्या वगैरे वगैरे हे सगळे उद्योग करावे लागत नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आई आणि बाळातलं जे दुवा असतो तो जास्त मजबूत होतो असं म्हटलं जातं. माझ्या वैयक्तिक दृष्टीने पाहायचं झालं तर हा दुवा कधीही राहणारच आहे. त्याच्यासाठी स्तनपान आवश्यक आहे असं

0: नाही, पण हे आम्ही पेशंट्सला पण जास्त करून ह्याच्यावरती पण भर देतो. आता आईला काय काय फायदे होतात. स्तनपान जेव्हा आई करते तेव्हा त्यावेळेला शरीरात निर्माण होणारी जी हॉर्मोन्स असतात ती हॉर्मोन्स आईचं वजन कमी करायला मदत करतात. आईचा गर्भाशय जे डिलिव्हरीच्या वेळेस एवढं मोठं झालेलं असतं ते लवकर आकुंचन पावायला, त्यातून रक्तस्राव कमी व्हायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ही हॉर्मोन्स मदत करतात. आणि ती हॉर्मोन्स जर स्तनपान आई करत असेल तर पुरेशा प्रमाणात शरीरामध्ये तयार. हा झाला आईचा पहिला फायदा. आईला स्तनांच्या आजारांपासून प्रोटेक्शन मिळतं. आईचं वजन कमी व्हायला, जे डिलिव्हरीच्या वेळेस वाढलेलं असतं ते वजन कमी व्हायला स्तनपानातून मदत होते. ह्या सगळ्या फायद्यांसाठी जर आपण पाहिलं तर स्तनपान हे किती आवश्यक आहे हे आपल्याला निश्चितपणे जाणवेल.
1: श्रोते हो, स्तनपान बाळासाठी जितकं महत्वाचं तितकंच ते उपयुक्त ठरावं म्हणून ते सकस असणंही गरजेचं असतं. त्यासाठी मातेची शारीरिक तसंच मानसिक स्थिती उत्तम असायला हवी. मातेचा आहार पौष्टिक आणि संतुलित असायला हवा. तिला पुरेशी विश्रांती मिळणंही आवश्यक असतं. यासोबतच नवजात बाळाची भूक अचूक ओळखणं, दूध कमी येत असेल तर घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकंच गरजेचं आहे. अर्थात ही सगळी केवळ मातेची नाही तर कौटुंबिक जबाबदारी आहे, याचं भानही आपण जपलंच पाहिजे. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करतायत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर.
2: हो, सकस स्तनपानाची सुरुवात होते ती गरोदरपणापासून, म्हणजेच आईचा आहार. आईच्या आहारात काय काय हवं, हेल्दी डाएट म्हणजे काय, हा प्रश्न सगळ्यांनाच उद्भवतो. सो युजली आम्ही रिकमेंड करताना आईला अशी डाएट सांगतो की साधारण 2 ग्लास दूध, 1 वाटी दही, जेवणामध्ये डाळ भात चपाती किंवा भाकरी बरोबर एकदा कडधान्य येऊ दे किंवा एकदा पालेभाज्या. त्यानंतर नॉन व्हेजिटेरियन डाएट असेल तर जे पदार्थ गरम नाही पडत ते द्यावे. हेच नाही तर सॅलॅड्स, फळं, 4 फळं तरी तिने कंझ्युम केली पाहिजेत. या व्यतिरिक्त कधी ड्रायफ्रूट सुद्धा तिच्या आहारात आले पाहिजेत. हे झालं डाएट बद्दल. आणि दुसरं म्हणजे निप्पल प्रिपरेशन. निप्पल प्रिपरेशन म्हणजे काय असतं, जे लास्ट ट्रायमेस्टर किंवा लास्ट डेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये आपण करतो, बोंड, स्तनाचे बोंड तयार करण्याची प्रक्रिया. हे 2 बोटांनी तिला करायला सांगतो, किंवा कधी कधी सिरिंज वापरली जाते. तर कधी कधी डिलिव्हरी नंतर सिरिंजिंग, निप्पल शील्ड ह्याचा उपयोग केला जातो, ज्याच्यामुळे स्तनाचे बोंड चांगले तयार होते, ज्या अर्थी बाळाला सकिंग करता येते. सो आईचे दूध हे बाळासाठी पहिले आणि सर्वोत्तम अन्न आहे. सो डिलिव्हरी नंतर म्हणजे जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करायलाच पाहिजे. त्याला गोल्डन अवर्स म्हणतात. पहिले 6 महिने आईने फक्त बाळाला आईचे दूधच द्यावे, पाणी सुद्धा नाही. त्यालाच आपण एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणतो. त्यासाठी आईचे दूध पण भरपूर प्रॉपर मात्रामध्ये येणं फार गरजेचं आहे. का? आईचे दूध रोगप्रतिकार शक्ती वाढवतं व बाळाला संसर्गापासून वाचवतं. कारण पहिल्या वॅक्सिनेशन जे जन्मानंतर इमिडिएटली असतं, BCG, OPV आणि हिपॅटायटिस बी, या व्यतिरिक्त दुसरे सगळे वॅक्सिनेशन बाळ 1.5 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला मिळतात. तोपर्यंत बाळाला प्रोटेक्शन मिळणं फार गरजेचं आहे. आणि या दुधात फार रोगप्रतिकार शक्ती फार चांगली असते. पहिलं दूध म्हणतो ज्याला आपण म्हणतो कोलेस्ट्रॉम, जे विटॅमिन ए आणि बरेच इम्युन रिलेटेड फॅक्टर्स त्याच्यामध्ये असल्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती चांगली राहते. स्तनपानामुळे आई आणि बाळ या दोघांचं नातं सुद्धा घट्ट होतं. पण आपण बघतो काही ठिकाणी आईला दूध फुटण्यास फार बाधा येत असतात. युजली याच्यामध्ये 2 गोष्टी सामील आहेत, एक तिचा आहार आणि दुसरी मानसिक ताण. आता आहारमध्ये म्हटलं, जे प्रेग्नन्सीमध्ये घेतलं ते पूर्ण डाएट आमच्यामध्ये बाईने घेतलं तर काही प्रॉब्लेम नसतो. पण काही ठिकाणी आम्ही बघतो जन्मदाता मातेला फक्त भात, पालेभाज्या आणि काही मिरीची पूड आणि कमीत कमी पाणी या आहाराचाच फक्त सल्ला दिला जातो. पण हे अगदी चुकीचे आहे. त्यांना प्रॉपर डाएट आणि 4 ते 5 लिटर लिक्विड डाएट, म्हणजे ते पाणी असो वा कुठलेही ज्यूसेस किंवा सूप असू दे, याची अत्यंत गरज असते. त्यानंतर मानसिक ताण म्हटला तर हा कशामुळे येतो, तर मातेला याची जाणीव नसते. जेव्हा ती पहिल्यांदा डिलिव्हरी होते तिची तेव्हा तिला ह्याची जाणीव नसते की आपल्याला दर 2 तासांनी उठून बाळाला पाजायचं आहे. त्यामुळे पूर्ण 8 तासाची झोप ह्याची अपेक्षा तिला करावीच नाही. मग तेव्हा मातेला नीट समजवून सांगावं की बाळा तुला 2-2 तासाची झोप मिळणार आहे, बाळ जेव्हा झोपतंय त्यावेळेला झोपून घे. सो तेवढा तरी आराम शरीराला मिळेल, म्हणजे तिला दूध फुटायला कुठेही बाधा होणार नाही. हे सर्व करूनही जर दूध वाढले नाही तर काही मेडिसिन दिले जाते, जे साधारण 2-3 दिवशी डिसिजन घेतलं जातं की आईला दूध कमी वाटत असेल तर आम्ही हे मेडिसिन प्रिस्क्राईब करतो.
1: श्रोते हो, काही वेळा घराबाहेर पडावं लागल्यानं किंवा इतर सामाजिक कारणांमुळे मातांसमोर स्तनपान देण्याच्या बाबतीत मोठं आव्हान निर्माण होतं. हे नाकारून

0: चालणार नाही. सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी सोयीस्कर जागेचा अभाव, स्तनपानात खंड पडणं आणि बाळाची भूकच अर्धवट भागण्याला कारणीभूत ठरू शकतो. मात्र त्याचवेळी स्तनपानात अशा कोणत्याही बाबी अडथळा ठरू नयेत याकरता शासनाकडून प्रसूती रजा, कामाच्या तसंच सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष, बालसंगोपन केंद्र तसंच पोषण अभियानाअंतर्गतच्या उपाययोजनांचं पाठबळ दिलं जात आहे. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोनाली भोईर.
1: काम आणि मातृत्व एकत्र शक्य आहे, कारण कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने स्तनपानासाठी अनुकूल वातावरण द्यावं म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी बऱ्याच सुविधा आहेत. उदाहरणार्थ 6.5 महिन्याची पगारी रजा आहे, कामाच्या ठिकाणी पाळणाघर, स्तनपान कक्ष म्हणजे हिरकणी कक्ष, तसेच दिवसातून बऱ्याच वेळा म्हणजे 4 वेळा तरी स्तनपानाची परवानगी. पण हा कायदेशीर हक्क आहे. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणाल तर सरकारने बरेच राष्ट्रीय कार्यक्रम राबवले आहेत. त्यात कायद्याने मिळणारे हक्क असे आहेत की एक मातृत्व लाभ कायदा जो 2017 आला, ज्याच्यामध्ये 6.5 महिने पगारी रजा, 2 पेक्षा जास्त मुले असल्यास 12 आठवडे रजा आणि वर्क फ्रॉम होमची तरतूदही आहे जी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शक्य असते. त्यानंतर कामाच्या ठिकाणी अशा सुविधा असतात जशा उदाहरणार्थ पाळणाघर, फिडिंग रूम म्हणजे आई दिवसातून 4 वेळा तरी बाळाला भेटून स्तनपान करू शकते. त्यानंतर फिडिंग रूम असल्यामुळे फ्रीज, पाणी, बसायची सोय त्या रूम मध्ये असते. कामाच्या ठिकाणी दूध काढून साठवण्याची खास खोली असते. नंतर ब्रेक वेळ, जसं मी म्हटलं तसं स्तनपानासाठी 2 अतिरिक्त ब्रेक दिले जातात जे पगारी असतात. आणि इतर मदत म्हणजे पोषण अभियान, म्हणजेच अंगणवाडीत गरोदर व स्तनदा मातांसाठी पोषक आहार व समुपदेशन केले जाते. मा अभियान MAA ह्याच्यामध्ये आशाताईंद्वारे घरी जाऊन स्तनपान करून कसे करावे याचे मार्गदर्शन दिले जाते. त्यानंतर दूध बँक जे रुग्णालयात दूध साठवून ठेवण्याच्या सुविधा देतात, जशा कॉम्प्रिहेन्सिव्ह लॅक्टेशन मॅनेजमेंट किंवा लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट हे दूध साठवण्यासाठी उपयोगी ठरतात.
0: श्रोते हो, अनेकदा नोकरी अथवा काही विशिष्ट वैद्यकीय किंवा आरोग्याच्या कारणांमुळे मातेला थेट स्तनपान देणं शक्य होत नसतं. मात्र आज आईचं दूध सुरक्षितपणे साठवून बाळाला पाजण्याचा एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहे. याविषयी समाजात हळूहळू जागरूकता वाढत असली तरी ती व्यापक होण्याची गरज आहे. त्यादृष्टीनंच आईचं दूध साठवण्याची योग्य पद्धत तसंच ते बाळाला पाजताना घ्यायची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहेत स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर पद्मजा सामंत.
2: आता जर आई कामाला जाणार असेल तर ती दूध मॅन्युअल ब्रेस्ट पंप किंवा बॅटरी पॉवर्ड ब्रेस्ट पंप असे जे तयार मिळतात त्यांच्या मदतीने किंवा स्तनावरती दाब देऊन बोटांच्या मदतीने दूध काढू शकते आणि ते बाहेर किंवा फ्रीज मध्ये स्टोअर करू शकते. ह्याच्यासाठी बहुतेक हॉस्पिटल्समध्ये आजकाल लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणजे स्तनपानाबद्दल माहिती देणारे तज्ज्ञ ह्यांना अपॉइंट केलेलं असतं. आता जेव्हा ती दूध काढते तेव्हा ते कसं स्टोअर करायचं ह्याच्याबद्दल आपण बघू. नुकतं काढलेलं दूध जर ती बाहेर ठेवणार असेल तर त्या खोलीचं तापमान 25 डिग्री सेल्सिअसच्या खाली असलं पाहिजे, म्हणजे खोली खूप गरम असता कमा नये. तिकडे ती 4 तास ठेवू शकते. तर ती फ्रीज मध्ये ठेवणार असेल 4 डिग्री सेल्सिअसला तर ते 4 दिवस राहू शकतं. पण त्या बाटल्या अशा असल्या पाहिजेत की ज्या एका वेळेला तेवढं दूध वापरून टाकता येईल. हे झालं दूध कसं स्टोअर करायचं, कसं वापरायचं ह्याचे पर्याय. त्याच्यासाठी तिला ब्रेस्ट पंप म्हणतात त्याच्यात इन्व्हेस्ट करावं लागणार. आता ब्रेस्ट पंपिंग कसं करायचं तर स्वच्छ हातांनी स्वच्छ धुतलेला पंप जेव्हा आपण वापरला तेव्हा मग ते दूध मिल्क स्पेशल मिल्क बॅग्स म्हणून मिळतात किंवा दुधाच्या छोट्या बॉटल्स ह्याच्यामध्ये ठेवता येतं आणि त्याच्यावरती तारीख लिहिली पाहिजे, वेळ लिहिली पाहिजे कधी काढली, ते लेबल लावायचं आणि ते फ्रीजच्या दरवाजात न ठेवता फ्रीजच्या आतमध्ये ठेवावं आणि सर्वात आधी काढलेलं मिल्क सर्वात पहिल्यांदा वापरावं आणि काढल्यानंतर 2 तासात वापरावं. दूध शक्यतो रूम टेम्परेचरला आल्यावरती म्हणजे खोलीच्या तापमानावरती आल्यावरती द्यावं. ते मायक्रोवेव्ह मध्ये देऊ नये आणि दूध आपण ज्याच्यात काढतो ती सगळी भांडी ते सगळ्या बॉटल्स अत्यंत स्वच्छ हाताने आणि स्वच्छ पद्धतीने धुवून वापराव्यात.
0: श्रोते हो, या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्तानं स्तनपानाविषयी जागृती करण्यासोबतच मातेला स्तनपान देण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प करूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या

0: प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता कार्यक्रम माझा वार माझे शिवार.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 10 श्रावण शके 1948, अर्थात 1 ऑगस्ट 2026. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी
2: आणि मी रोशन जाधव
1: आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत. किसान वाणी कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा आला की निसर्ग हिरवागार होतो आणि त्याचबरोबर शेताच्या बांधावर ओढ्याच्या काठावर वेगवेगळ्या भाज्या उगवायला लागतात, त्यांनाच आपण रानभाज्या असं म्हणतो. या भाज्या चवीला वेगळ्या असतात, आरोग्यासाठीही उपयुक्त असतात, पण त्यांचं व्यवस्थापन, ओळख, संकलन, स्वच्छता, साठवण आणि आहारातील वापर याकडे लक्ष दिलं नाही तर फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. तर या रानभाज्या म्हणजे काय आणि पावसाळ्यात याचं संकलन कसं करावं या संदर्भात आपल्याला आज अधिक माहिती करून देणार आहेत रायगड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की रानभाज्या म्हणजे नेमकं काय आहे.
2: रानभाज्या म्हणजे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, कमी देखभालीत येणाऱ्या आणि स्थानिक वातावरणात सहज सापडणाऱ्या भाज्या. ह्यामध्ये टाकळा, घोळ, शेवाळ, कुरडू, करटोली, अळू, तेरी ह्या अशा ज्या भाज्या आपण पावसाळ्यामध्ये बघतो ह्या सर्व भाज्यांना आपण रानभाज्या असं संबोधतो. कारण की हे निसर्गता ते खताशिवाय किंवा कुठल्याही औषधाशिवाय आपल्याला आढळतात आणि त्याचं सेवन हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केलं जातं.
1: बरं, रानभाज्यांचं महत्त्व काय आहे आणि शहरी भागांमध्ये आहारात या भाज्यांचा समावेश केला जातो का?
2: या भाज्यांचं विशेष महत्त्व म्हणजे त्या नैसर्गिक, ताज्या आणि खनिजे जीवनसत्वांनी समृद्ध असतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थसुद्धा असतात. पावसाळ्यात होतं काय की शरीर थोडं दुर्बल झालेलं असतं आणि पचनशक्ती माणसांची कमी झालेली असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पावसाळ्यामध्ये घटते. अशा वेळेला या रानभाज्या ज्या आहेत ह्या शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याचं काम करतात, पचन सुधारायला मदत करतात आणि शरीराला आवश्यक पोषणसुद्धा ते पुरवतात. पूर्वीच्या काळी रानभाज्या हे केवळ अन्न नव्हतं तर ते एक जीवनशैलीचाच एक भाग होतं. शेतात काम करणाऱ्या कुटुंबापासून ते साध्या घरापर्यंत या भाज्या ज्या होत्या त्यांनी अनेकांना पोषण दिलेलं आहे आणि आज आधुनिक काळातसुद्धा त्यांच्या आरोग्यदायी मूल्यामुळे त्यांचं महत्त्व जे आहे हे अबाधित आहे.
1: रानभाज्या ओळखायच्या कशा?
2: तर रानभाज्या ज्या आहेत ह्या वापरात किंवा उपयोगात आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ओळख करणं. कारण पावसाळ्यात अनेक झाडं, पाने, वेली यांच्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं. मग काही भाज्या ज्या असतात ह्या खाण्यालायक असतात तर काही ह्या विषारी असू शकतात. त्यामुळं कोणतीही रानभाजी स्वतःहून तोडून खाण्यापूर्वी तिची अचूक ओळख असणं हे गरजेचं आहे. यासाठी स्थानिक जाणकार, शेतकरी, वयोवृद्ध माणसं किंवा महिला किंवा मग अनुभव संपन्न व्यक्ती यांच्याकडूनच रानभाजी ही ओळखून घेणं गरजेचं आहे. आता बाजारात सुद्धा आपण विक्रीसाठी आलेल्या भाज्या सुद्धा आपण पाहतो, मात्र त्या विश्वासार्ह ठिकाणाहूनच घेणं हे गरजेचं आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये रानभाज्यांच्या जवळ चिखल, जनावरांचा वावर, घाण किंवा पाणी साचलेलं असण्याची शक्यता असते आणि ह्या रानभाज्या ह्या नाशिवंत सुद्धा असतात.
1: बरोबर.
2: त्यामुळं भाज्यांच्या उपलब्धतेचा कालावधी, त्यांची स्थिती म्हणजेच कोवळ्या आहेत किंवा जून आहेत आणि स्वच्छता, सुरक्षितता ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
1: बरं, रानभाज्यांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
2: रानभाज्यांची निवड करताना आपल्याला काही गोष्टी ज्या असतात ह्या मुख्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपले जी काही भाजी आपण निवडणार आहोत तर त्याची पानं ही कोवळी आणि ताजी असली पाहिजे.
1: बरं.
2: दुसरी गोष्ट म्हणजे पानांवरती कूज, बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव नसला पाहिजे. त्याचबरोबर तीव्र दर्पयुक्त किंवा वासयुक्त आणि त्या कुचक्या नसल्या पाहिजेत. फुललेली, सडलेली किंवा मऊ पडलेली पानं जी आहेत ही आपल्याला टाळणं गरजेचं आहे.
1: बरं.
2: त्याचबरोबर प्रत्येक भाजीचा हंगाम म्हणजेच मिळण्याचा कालावधी, काढणीची योग्य स्थिती हे सुद्धा माहिती असणं हे गरजेचं आहे.
1: रानभाज्या व रानातून गोळा करताना काय काळजी घेतली पाहिजे?
2: रानभाज्या गोळा करताना आपल्याला पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धत वापरणं हे गरजेचं आहे. त्यामुळंच रानभाज्या काढताना म्हणजेच आपल्याला समजा झाडाची पानं हवी असतील, फुलं हवी असतील किंवा आपल्याला ते वनस्पती किंवा पूर्ण झाडच काढायचं असेल तर ते उपटून टाकण्याऐवजी फक्त आवश्यक तेवढं भाग काढणं गरजेचं आहे. यामुळं काय होईल की आपण जे काही रानातून जे काही वनस्पती गोळा करतोय ती नामशेष न होता त्यांची पुनरुत्पत्ती होईल आणि पुढच्या काळातसुद्धा त्या भाज्या उपलब्ध असू शकतील. त्याचबरोबर संकलन करताना किंवा त्या गोळा करताना सकाळची वेळ ही योग्य मानली जाते. कारण त्यावेळी पानं जी असतात ही ताजी असतात आणि उष्णतेमुळे त्यांची गुणवत्ता सुद्धा कमी झालेली नसते. मात्र अति पाऊस असेल किंवा साचलेलं पाणी जर असेल तर अशा वेळेला भाज्या तोडू नयेत, कारण की त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका त्या ठिकाणी वाढतो. त्याचबरोबर शक्यतो स्वच्छ जमिनीवर आणि प्रदूषणमुक्त ठिकाणच्या भाज्या ह्या घेणं हे गरजेचं आहे. शक्यतो शेताच्या बांधावर किंवा रस्त्याच्या बाजूने औद्योगिक परिसराच्या जवळून भाज्या घेणं हे टाळणं गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी धूळ, प्रदूषण, रसायन किंवा सांडपाण्याचा धोका असू शकतो.
1: रानभाज्या या फक्त पालेभाजी स्वरूपात उपलब्ध असतात की वनस्पतीचे इतर भाग यांचा सुद्धा रानभाज्या म्हणून उपयोग केला जातो?
2: आता रानभाज्या म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की आपण जसं पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला शेवळं बघायला भेटतात बाजारामध्ये, आपल्याला एखाद्या शेंड जे असतात ते भाजीचे शेंडे दिसतात, वालाचं बिर्ड दिसतं आपल्याला, मोडालेले असतात ते. त्याचबरोबर मग आपल्याला कुरडूचं आपल्याला भाजी रानामध्ये दिसायला लागते. त्याचबरोबर तेरीची पानं विकायला आलेली दिसतात. याच्यामध्ये भरपूर वैविध्य आहे. आघाड्याचा पालासुद्धा वापरला जातो, काठेमाठ वापरला जातो. त्याचबरोबर आपण बघितलं तर भोकराची फळं जी आहेत ही सुद्धा रान भाज्यांमध्ये समाविष्ट होतात, त्याचं लोणचं बनवलं जातं.
1: म्हणजे पालेभाज्यांव्यतिरिक्त फळभाज्या किंवा कंद असेही रानभाज्यांमध्ये त्यांचा समावेश
2: होतो. कारण की कसं असतं की काही भाज्या ज्या असतात ह्याची आपण पानं खातो, उदाहरणार्थ भारंगीची पानं आपण रानभाजी म्हणून आपण हमकास खातो किंवा टाकळ्याची कोवळी पानं खातो. त्याचबरोबर काही जे असतात ह्या कंद स्वरूपात असतात, उदाहरणार्थ कोनफळ असेल, सुरणाचा कंद असेल, तर हे काही काही ठिकाणी कधी कधी रानात सुद्धा ते आढळतं. मग त्यावेळेला ते आपल्याला योग्य खाण्यालायक आहे की नाही हे आपल्याला पाहून आपल्याला त्या ठिकाणी ते वापर करणं हे गरजेचं आहे.
1: बरं, आता या रानभाज्या तुम्ही सांगितल्या तर त्या स्वच्छ करण्याच्या काही पद्धती आहेत का?
2: रानभाज्या आपण गोळा केल्यानंतर त्यांची स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, कारण की अनेकदा या भाज्यांमध्ये माती, लहान कीटक, अळ्या, वाळू किंवा इतर कचरा हा अडकलेला असतो. मग स्वच्छता कशी करावी तर सर्वप्रथम आपल्याला पानं असतील किंवा कोवळे भाग जे असतील हे वेगळं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काड्या, खराब भाग, सडलेली पानं हे काढून टाकणं गरजेचं आहे. यानंतर त्या भाज्या ज्या आहेत ह्या 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. शक्य असल्यास भाजी ही थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे, त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि वापरण्यापूर्वी पाण्यातून ते निथळून घेणं हे गरजेचं आहे.
1: बरं,
2: त्याचबरोबर कधी कधी आपण बघतो की भाज्यांचा वापर करताना काही भाज्या ज्या असतात त्या कडू असतात चवीने, काही तुरट असतात, किंवा तेरीसारखी भाजी असेल तर त्याच्यामध्ये खवखवण्याचं प्रमाण अधिक असतं. अशा वेळेला गूळ, चिंच किंवा आमसुलाचा वापर आणि योग्य प्रमाणात उकळवणं, वाफवणं किंवा फोडणी देऊन शिजवणं हे अधिक सुरक्षित आणि चविष्ट ठरतं.
1: बरं, शहरी भागामध्ये भाज्या साठवून ठेवणं खूप गरजेचं असतं, तर या रानभाज्यांचं संकलन कसं करायला हवं?
2: साठवण सुद्धा गरजेची आहे. आता आपण रानभाज्या ज्या म्हणतो त्या ठराविक हंगामामध्येच उपलब्ध होत असतात, पावसाळ्यात उपलब्ध होत असतात, त्यामुळे त्या ताज्या असताना लगेच वापरणं हे सर्वोत्तम असतं. मात्र कधी कधी त्या अल्पजीवी असून कधी एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात त्या मिळतात, अशा वेळेला त्यांचे योग्य व्यवस्थापन करणंही गरजेचं आहे. म्हणजे साठवण करताना आपण काय केलं पाहिजे तर भाज्या धुवून कोरड्या करणं आवश्यक आहे, ओलसरपणा त्याच्यामध्ये राहू देऊ नये, हवाबंद डब्यात किंवा कापडी पिशवीत ठेवाव्यात, फ्रीजमध्ये जर साठवायचे असेल तर कागदात गुंडाळून ठेवायचे आहेत आणि 2 दिवसापेक्षा जास्त साठवण टाळावी, कारण रानभाज्या ह्या लवकर खराब होतात. तर ही काळजी आपल्याला रानभाज्यांची साठवण करताना घेणं गरजेचं आहे. काही काही भाज्या ज्या आहेत ह्या उन्हात वाळवून नंतर सुद्धा वापरता येतात. काही ठिकाणी रानभाज्यांचे वाळवलेले प्रकार, पावडर किंवा मिश्रण तयार केले जाते, यामुळे त्या जास्त काळ टिकतात आणि पुढे आपल्याला हिवाळ्यामध्ये सुद्धा वापरता येतात.
1: बरं, स्वयंपाकात याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे?
2: रानभाज्या शिजवताना त्यांचा नैसर्गिक स्वाद आणि पोषण टिकवून ठेवणं महत्वाचं असतं. फार जास्त वेळ त्यांना आपण जर उकळलं तर त्यांच्या जीवनसत्वांचं प्रमाण कमी होऊ शकतं, त्यामुळे त्या शिजवताना मध्यम आचेवर आणि आवश्यक तेवढ्याच वेळेत त्या शिजवणं गरजेचं आहे. परंपरागत आपल्याला पद्धतींमध्ये त्याची पातळ भाजी किंवा साधी भाजी बनवली जाते, भाकरीसोबत झुणका म्हणून ते वापरलं जातं, डाळीत किंवा वरणात त्यांचा वापर केला जातो, किंवा कधी कधी साधी कांदा आणि लसणाची फोडणी देऊन ते शिजवल्या जातात, किंवा मग ताकात किंवा शेंगदाण्याच्या कोटासोबत त्या वापरल्या जातात. अशा प्रकारे आपण त्यांचा वापर हा करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही भाज्या ज्या आहेत ह्या कडू, तुरट किंवा खवखवणाऱ्या असल्यामुळं त्या भाज्यांमध्ये मीठ, लसूण, कांदा किंवा हलकी मसालेदार फोडणी जर आपण दिली तर त्यांची चव वाढते. मात्र अति मसाला त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे, कारण आपला उद्देश जो आहे हा नैसर्गिक पौष्टिकता जपण्याचा असल्यामुळं त्या साध्या पद्धतीने शिजवणं हे गरजेचं आहे.
1: बरं, आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे कसे फायदे आहेत काय सांगाल?
2: पावसाळ्यामध्ये रानभाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याला मदत करतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळं पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. काही रानभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट्सनी ते समृद्ध असतात. त्याच्यामुळं या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जर केला तर शरीराला ताजेपणा मिळायला मदत होते, पचनक्रिया सुधारते, भूक वाढते, शरीरातील कमकुवतपणा कमी होतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक अन्न संस्कृतीही जपली जाते. ज्यावेळेला आपण त्यांचं सेवन करत असतो त्यावेळेला कोणतीही नवीन भाजी रानभाजी म्हणून खाताना मोठ्या प्रमाणात खाण्यापूर्वी ती सहन होईल का नाही हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं. विशेषतः लहान मुलं असतील, गरोदर महिला असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा पचनसंस्थेचे त्रास असलेल्या लोकांनी रानभाज्यांचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
1: रानभाज्या ज्या आहेत त्यांचा वापर करताना कशी खबरदारी घ्यायला हवी?
2: रानभाज्या जशा उपयुक्त आहेत तशाच त्या अयोग्यरित्या वापरल्यास धोकादायक सुद्धा ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अनोळखी भाजी ही कधीही खाऊ नये. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यात सडलेल्या किंवा कुजलेल्या भाज्या ह्या टाळणं गरजेच्या आहेत. कीटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या भागातून भाज्या ह्या कधी वापरू नयेत. स्वच्छ पाणी वापरावं. शिजवताना अर्धवट कच्च्या भाज्या ह्या टाळणं सुद्धा गरजेचं आहे. काही वेळा रानभाज्या ह्या औषध समजून अतिप्रमाणात घेतल्या जातात तर ते टाळणं गरजेचं आहे. कारण की कोणत्याही अन्न पदार्थाचे वापर हा संतुलित प्रमाणातच असणं ही शरीरासाठी आवश्यक असतं. त्यामुळे विषारी रानभाज्या आपल्या खाण्यात गेल्या तर आपल्याला क्वचित प्रसंगी आपल्याला त्याच्या शरीराला धोके संभवू शकतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला चक्कर येणे, मळमळणे किंवा डोकं जड होणे, डोकंदुखी असे आपल्याला वेगवेगळे धोकेसुद्धा संभवू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला रानभाज्या खाताना काळजी घेणे गरजेचं आहे.
1: रानभाज्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो?
2: रानभाज्यांचं संवर्धन करायचं असेल किंवा त्याचं जर आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर आपलं रानभाजी हे फक्त घरच्या खाण्यापुरतं किंवा स्वयंपाकापुरतं नाही तर ते पर्यावरणाशी सुद्धा निगडीत गोष्ट आहे ही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जर रानभाज्या ज्या आहेत ह्या जास्त प्रमाणातून निसर्गातून आपण जर ओरबाडून घेतल्या तर त्या पुढच्या काळात कमी होऊ शकतात. त्यामुळं शाश्वत पद्धतीने त्यांचं संकलन करणं आणि उपयोग करणं हे गरजेचं आहे. आपल्याला त्याच्याविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रानभाज्या ह्या कशा पद्धतीने ओळखायच्या, कोणत्या भाज्या ह्या खाण्यालायक आहेत, कोणत्या भाज्या विषारी आहेत ह्याचं ज्ञान सर्वसामान्यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी आपल्याला ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत, तरुण आहेत, त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या भाज्या ज्या आहेत ह्यांचं जे आपण आरोग्य संपन्न आपण जे म्हणतो जीवनसत्वाचा खजिना असल्यामुळं त्यांचा बाजारपेठेतसुद्धा योग्य विक्री व्यवस्था आपण जर जमलं तर त्याच्यामध्ये स्थानिकांना सुद्धा रोजगाराची वेगळी संधी मिळू शकेल. त्याचबरोबर याच्यातून जैवविविधतेचं संरक्षण सुद्धा आपल्याला त्याच्यातून करता येईल. या प्रकारे ह्या रानभाज्या ह्या फक्त अन्न न राहता ग्रामीण अर्थव्यवस्था, परंपरा आणि आरोग्य यांचा एक महत्त्वाचा भाग बनलेले आहेत.
1: बरं, ग्रामीण भागामध्ये रानभाज्यांचा सर्रास वापर होतो पण शहरी भागामध्ये मात्र याचा तुटवडा आहे किंवा कदाचित लोकांना याची तेवढी माहिती नाही आहे. तर तरुणांमध्ये या रानभाज्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी किंवा खाण्यास त्यांना उद्युक्त करण्यासाठी काय करता येईल?
2: आज आपण बघितलं तर शहरात सुद्धा जे काही जुनी जाणती माणसं आहेत तर ते आवर्जून रानभाज्या खाताना दिसतात. आज शहरात सुद्धा या भाज्यांना मागणी वाढताना दिसते. कर्टोलीसारखी भाजी जी आहे हे आपल्याला पावसाळ्यात दिसत असते किंवा पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आषाढ महिन्याच्या शेवटी शेवटी आपल्याला अळंबी दिसायला लागतात. ते शहरात सुद्धा या भाज्यांना वाढती मागणी आहे. आरोग्याबद्दल जागरूक लोक हे नैसर्गिक, स्थानिक आणि कमी प्रक्रियुक्त अन्नाला अधिक महत्त्व देतात. मग त्यामुळं रानभाज्या ह्या केवळ जुन्या परंपरेचा भाग नाही तर भविष्यातील आरोग्यपूर्ण आहाराचा सुद्धा ते भाग बनू शकतात. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांच्यामध्ये आरोग्याविषयीची जाणीव आहे तर अशी लोक निश्चितच रानभाज्यांना ही पहिली पसंती देत असतात. आणि प्रत्येक भाजी कुठल्या तरी कुठल्या हंगामात खाणं हे गरजेचं असतं कारण की त्याच्यापासून शरीराला आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. त्यामुळं आपण जर बघितलं तर हल्ली रानभाज्या खाण्याकडे लोकांचा कल वाढत चाललेला दिसतो.
1: कोणकोणत्या भाज्यांचा रानभाज्यांमध्ये समावेश होतो आणि कोणत्या रानभाज्यांचे कोणते अवयव खाल्ले जातात तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा.
2: आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये ह्या ज्या काही रानभाज्या उपलब्ध होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने कर्टोली जी असते तर कर्टोलीची कोवळी फळं ही खाल्ली जातात. त्याचबरोबर आपण जर सुरण बघितलं तर सुरण जे असतं हे पावसाळ्यामध्ये जमिनीतून उगवून येतं. जरी आपण लागवड केलेली असली तरीसुद्धा ते येतं किंवा परसबागेत जर असेल तर त्यावेळेला त्याची कोवळी पानं किंवा कंद हे सुद्धा आहारामध्ये रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याबरोबर टाकळा असेल तर टाकळ्याची कोवळी पानं ही खाल्ली जातात. देंडा म्हणून वनस्पती आपल्याकडे कोकणात सापडते तर त्याची कोवळी पानं किंवा खोड हे खाल्लं जातं. आळंबी आपल्याकडे रानामध्ये सापडते ते खाल्लं जातं. पिंपळाची जी असतात ही कोवळी पानं ही रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. त्याचबरोबर मायाळू जी आहे तर त्याची कोवळी पानं ही खाल्ली जातात. घोळ वनस्पती आपल्याकडे सापडते त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. आंबुशी म्हणून जे आपण तनवर्गीय ज्याला आपण समजतो त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. पाथरी म्हणून वनस्पती आहेत, अळू आहे किंवा तेरी आहेत, केना नावाची वनस्पती आपल्याकडे आढळते त्याची कोवळी पानं खाल्ली जातात. भुई आवळा आहे, कपाळफोडी आहे त्याची सुद्धा कोवळी पानं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. भारंगी आहे, कुरडू असेल, आघाडा आहे, आघाड्याची सुद्धा कोवळी पानं खाल्ली जातात. कुडा असेल तर कुड्याची कोवळी पानं, शेंगा, फुलं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. काठेमाठमध्ये कोवळी पानं ही खाल्ली जातात. तांदूळ ज्या वनस्पती आहे तिची कोवळी पानं खाल्ली जातात. जसं आपल्याकडे शेवगा आहे तर शेवग्याच्या शेंगा तर आपण खातो पण रानभाजी म्हणून शेवग्याची कोवळा पाला असेल किंवा शेवग्याची फुलं आहेत यांचा सुद्धा आपल्या आहारात समावेश करता येतो. भोकरं असतील तर भोकराची कोवळी फळं जी असतात ही रानभाजी म्हणून त्याचा समावेश केला जातो. शतावरी असेल तर शतावरीची कोवळी पानं जी असतील तर ती रानभाजी म्हणून वापरली जाते. बांबूचे कोंब असतात ते कोवळे कोंब जे असतात हे सुद्धा रानभाजी म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर वाघाटी म्हणून वनस्पती असते त्याची कोवळी फळं ही रानभाजी म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर करांद्याचा कंद हा रानभाजी म्हणून वापरला जातं. खाजकुहिरी म्हणून आपण वनस्पती जंगलामध्ये पाहतो त्या खाजकुहिरीच्या कोवळ्या शेंगा ह्या सुद्धा रानभाज्या म्हणून त्या ठिकाणी खाल्ल्या जातात. आपण जसं भोपळा जो म्हणतो त्या भोपळ्याची वेलीची कोवळी पानं असतील, फुलं असतील ही सुद्धा रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याचबरोबर हादगा म्हणून आहे त्या हादग्याची फुलं असतील, कोवळी पानं असतील ती सुद्धा रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. पानांचा ओवा असेल तर त्याची कोवळी पानं जी असतात ती रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. कवळा किंवा चिगूर असतील, फोडशी असेल तर त्याची कोवळी पानं ही अशा वेगवेगळ्या रानभाज्या ह्या आपल्याकडे खाल्ल्या जातात.
1: बरं, खूप वेगवेगळ्या भाज्यांची माहिती आज आपल्याला सरांनी करून दिली आणि मुख्य म्हणजे या भाज्या आपल्या आहारात कशा पद्धतीने वापरायच्या याबद्दलची सुद्धा माहिती दिली. तर सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
2: धन्यवाद.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण रानभाज्यांचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
4: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
5: पुतला बोल रहे?
4: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
5: मतलब?
4: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
5: परम तो सभी डाले.
4: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
5: सच है?
4: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
5: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
6: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: शेतकरी बांधवांनो, आता आपण A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत.
7: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपल्याकडे दुधाला पोषक अन्न समजलं जातं, त्यातही म्हशीपेक्षा गाईच्या दुधाला खूप महत्व दिलं जातं. या दुधामध्ये A1 आणि A2 हे दोन प्रकार असतात. तर आज आपण हे A1 आणि A2 काय आहे आणि याचा मानवी आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो या संदर्भातली सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल देशमुख यांच्याकडून। नमस्कार डॉक्टर।
8: नमस्कार
7: डॉक्टर। A1 आणि A2 दूध म्हणजे नेमकं काय?
8: गायीच्या दुधाचा दर्जा हा शास्त्रीय पद्धतीने दोन प्रकारात विभागला जातो, A1 दूध आणि A2 दूध। गायीच्या किंवा म्हशीच्या दुधामध्ये बीटा केसिन नावाची प्रथिने असतात। दुधातील प्रथिनांपैकी 80% भाग हा बीटा केसिन प्रथिनांचा बनलेला असतो। या बीटा केसिनचे वेगवेगळे 13 ते 15 प्रकार दुधामध्ये आढळून येतात। त्यातील A1 व A2 बीटा केसिन हे दोन प्रकारचे बीटा केसिन मानवी आरोग्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहेत। ज्या गायींपासून आपल्याला A1 बीटा केसिन असलेले दूध मिळते त्या दुधास A1 दूध म्हणतात, तर ज्या गायीपासून A2 बीटा केसिन असलेले दूध मिळते त्या दुधास आपण A2 दूध असे म्हणतो। काही संकरित गायी A1 A2 असे मिक्स प्रकारचे दूध पण देतात।
7: डॉक्टर, हे बीटा केसिन मानवी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातही A1 आणि A2 या दोन्ही दुधामध्ये हा बीटा केसिनचा प्रकार आहे, आणि याचं सेवन आपण केल्यावर त्याचा नेमका परिणाम असा मानवी आरोग्यावर काय होतो?
8: A1 दूध हे मानवी आरोग्यास हानिकारक आहे असे समजले जाते, तर A2 दूध हे फायदेशीर समजले जाते। या अनुषंगाने दुधातील बीटा केसिन ही प्रथिने 209 अमायनो ॲसिड्सच्या साखळीने बनलेली असतात। A1 आणि A2 बीटा केसिनमधील महत्त्वाचा फरक म्हणजे 209 अमायनो ॲसिड्सपैकी 67 नंबरचे जे अमायनो ॲसिड आहे ते A1 दुधामध्ये हिस्टिडीन या नावाचं आहे आणि A2 दुधामध्ये ते प्रोलिन या नावाचं आहे। त्यामुळे A1 मधील हिस्टिडीन हे अमायनो ॲसिडची साखळी तोडून BCM7 नावाचा एक घटक तयार करतं, किंवा ही पण प्रथिनेच आहेत, आणि हा BCM7 नावाचा घटक मानवी आरोग्यास घातक व धोकादायक आहे असे अनेक शोध निबंधाद्वारे सिद्ध झालेलं आहे। BCM7 ह्या घटकामुळे मानवी शरीरावर किंवा पचन संस्थेमध्ये बिघाड होण्यास सुरुवात होते व ती पटकन आपल्या लक्षात येत नाही। पचन संस्थेमध्ये बिघाड होतो म्हणजे काही आजार उद्भवू लागतात, जसे की टाइप 1 डायबिटीस, तसेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, ऑटिझम आहे, मेंटल डिसऑर्डर्स आहे, आणि लहान मुलांमध्ये विशेष करून डिलेड सायकोमोटर डेव्हलपमेंट म्हणून एक डिसऑर्डर आहे ज्यामध्ये ब्रेन टू मसल कोऑर्डिनेशनवर परिणाम झालेला असतो। यासारखे आजार ह्या BCM7 मुळे उद्भवतात। ह्याशिवाय करोनरी हार्ट डिसीज, स्किझोफ्रेनिया सारखे आजारही उद्भवू शकतात असे वेगवेगळ्या संशोधनामार्फत सिद्ध झाले आहे। त्याच पद्धतीने A2 दुधामुळे मानवी शरीरास फायदा होतो, कारण ह्यामध्ये BCM7 नावाचा घटक नसतो। आणि A2 दुधाचा फायदा समजणारे आणि साध्या भाषेत सांगायचे म्हणजे निसर्गाने गायी म्हशीमार्फत आपणास दिलेले हे एक मूल्यवर्धित दूध आहे।
7: सर्वच प्रकारच्या गायी आणि म्हशीमध्ये A2 प्रकारचं दूध असतं।
8: न्यूझीलंडचे एक रायटर आहेत, यांचं एक पुस्तक आहे,

0: त्यांच्या पुस्तकानुसार जगातील सर्वच गाई किंवा आपल्याकडच्या म्हशी हे A2 टाईपचं दूध देत होत्या. परंतु 1000 वर्षापूर्वी पाश्चिमात्य देशातल्या ज्या गाई आहेत त्यांच्यामध्ये हा जनुकीय बदल घडून आला आणि त्यांच्यामध्ये A1 दुधाचं प्रोडक्शन वाढलं. तर ज्या गायींची काही ठराविक ब्रीड्स आहेत जसं की होल्स्टन, फ्रिजन, आयरशायर ह्या पाश्चिमात्य देशातल्या गायी आहेत, त्या A1 प्रकारचं दूध देतात आणि भारतीय वंशाच्या गायी किंवा म्हशी ह्या A2 प्रकारचं दूध देतात असं समजलं जातं. सध्याच्या संशोधनावरून हा निकष पुढे आलेला आहे. आणि आपल्याकडे देशी गायींचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण पाश्चिमात्य देशातून गायी आणून देशी आणि विदेशी गायींचा संकर जो घडवून आणलेला आहे त्यामध्ये पण A2 प्रकारचं दूध मिळू शकतं.
1: तर जेव्हा आपण दूध खरेदी करतो तेव्हा कसं माहिती पडणार?
0: सध्या तरी तसं माहीत होणं म्हणजे फक्त ज्या कंपनीज मार्केटिंग करतात की आम्ही A2 प्रकारचं दूध विकतो अशा कंपनीजना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून दूध घेणे हाच एक पर्याय आहे. अदरवाईज आपल्याला असं समजत नाही की कुठलं दूध A1 आहे कुठलं दूध A2 आहे. भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत, गीर आहे, साहिवाल आहे, देवनी आहे, अशा गायींमध्ये A2 प्रकारचं दूध आपल्याला मिळतं.
1: डॉक्टर, आपण ज्या संकरित गायी दूध उत्पादनासाठी वाढवतो त्या सर्वच A1 दूध देतात?
0: नाही, ह्यामध्ये बऱ्याच गायी A1 A2 हे मिक्स प्रकारचे दूध देतात, बऱ्याच गायी A1 प्रकारचे दूध देतात आणि क्वचित A2 प्रकारचे दूध आपल्याला ह्यामध्ये मिळू शकतं.
1: जर A1 आणि A2 असे मिक्स प्रकारचं दूध देणाऱ्या गायी असतील तर त्या गायीपासून आपण A2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करू शकतो?
0: करू शकतो. ह्यामध्ये आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने वळू व गायींची निवड केली आणि त्यांच्या पैदासीचे शास्त्रशुद्ध तंत्र वापरले तर आपण निश्चितच A2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करू शकतो. पण त्यासाठी प्रथम सर्व पशूंची जनुकीय तपासणी करून ते A1 आहेत A2 आहेत की A1 A2 आहेत हे सिद्ध करण्याची गरज आहे.
1: डॉक्टर, आताच आपण म्हटलं की अशी पशूंची तपासणी करणं गरजेचं आहे, तर A1 आणि A2 दूध देणाऱ्या पशूंची तपासणी करण्याकरता कशाचे आणि काय नमुने आवश्यक आहेत?
0: A1 व A2 दूध देणाऱ्या पशूंची तपासणी सर्वत्र होणे शक्य नाही, कारण त्याकरिता अत्याधुनिक उपकरणे व तज्ज्ञांची आवश्यकता असते. ही तपासणी जनुकीय आहे, त्यामुळे महाराष्ट्रात खासगी प्रयोगशाळा येथे उपलब्ध आहे. तपासणीकरिता त्या गायीचे रक्त किंवा दूध निर्जंतुकीकरण केलेल्या ट्यूबमध्ये पशुवैद्यकामार्फत शास्त्रशुद्ध पद्धतीने गोळा करून बर्फामध्ये प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवावे. साधारण 6-7 दिवसामध्ये ह्याचा रिझल्ट त्यांना मिळू शकतो.
1: आणि शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा असेल तर आपण या संदर्भात काय सांगू शकाल?
0: आज शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पशुधनातून A2 पद्धतीचे दूध उत्पादन करावे व कमी खर्चात जास्तीत जास्त अर्थार्जन करून स्वतःची, राज्याची व देशाची प्रगती करावी. तसेच देशी गायींचे व म्हशींचे संवर्धन करून त्याची उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर द्यावा.
1: A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य या संदर्भात आताच आपण डॉक्टर राहुल देशमुख यांच्याकडून माहिती करून घेतली. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण A1 A2 दूध आणि मानवी आरोग्य याविषयी डॉक्टर राहुल देशमुख यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
4: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
3: ते कसं?
4: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1-800-180-1551.
5: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
4: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
3: आओ भाऊ, तज्ज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
4: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
5: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
4: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं.
6: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1-800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
7: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसान वाणी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. बरे तर श्रोते हो, आज आपण इथेच थांबतोय. किसान वाणी कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची.
2: किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजलेले आहेत.

0: कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालय स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना परदेशातून मिळत असलेल्या निधीची चौकशी राज्य सरकारनं सुरू केली आहे. या निधीचा वापर कशासाठी होतोय हे तपासलं जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. केंद्र सरकारकडून ईडी याची चौकशी करत आहे. चुकीच्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होत असेल तर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.
1: जेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात, निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल.
0: देशातील युवकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. म्हैसूर इथं स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. युवकांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास त्यांची क्षमता राष्ट्राच्या प्रगतीची प्रेरक शक्ती बनते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: स्वामी विवेकानंदी युवाओं की शिक्षा को राष्ट्र निर्माण का मजबूत आधार मानते थे. उन्होंने स्वयं ये देखा था कि कैसे दुनिया के देश अपने युवाओं को शिक्षित बना रहे हैं, लेकिन दुर्भाग्य से तब भारत गुलाम था. उस दौर से लेकर अब तक भारत के युवा ने एक लंबी यात्रा तय की है. आज युवा दुनिया के विकास को गति दे रहा है. आज भारत की अर्थव्यवस्था सबसे तेजी से आगे बढ़ रही है. भारत के युवाओं के सामर्थ्य से.
0: युवकांच्या सामर्थ्यामुळे भारतानं सेमीकंडक्टर उत्पादन, नवोन्मेष आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ मोहिमांमध्ये मोठी झेप घेतल्याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री DK शिवकुमार तसंच रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी गौतमानंदजी महाराज उपस्थित होते. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारिपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी यावेळी झाली. कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता म्हणून केंद्र सरकारनं राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांचं वितरण केलं आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त ही रक्कम आहे. पूरनिवारणाच्या उपाययोजनांकरता केंद्रानं विविध राज्यांना 2,117 कोटी रुपये दिले आहेत. त्यात महाराष्ट्राला 500 कोटी रुपयांचा निधी अग्रिम पहिला हप्ता म्हणून मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे बांधकाम साहित्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विकासकांना प्रकल्प पूर्ततेसाठी 4 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यातल्या रेरा अर्थात रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांना केल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं बांधकाम क्षेत्रातल्या संघटना क्रेडाई आणि नारेडोक

0: यांनी स्वागत केलं आहे. देशातल्या सर्व राज्य रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंतीही या संघटनांनी केली आहे. देशासमोर आजही अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाची अनेक आव्हानं आहेत, त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं राष्ट्रसेवेसाठी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज पुण्यात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. 1,00,000 रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची जवाबदारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: भारत का विकास से सभी लोग बहुत आनंदित हो ऐसा नहीं, भारत का विकास कई लोगों के लिए, कई देशों के लिए, कई इंटरेस्ट के लिए, उनके लिए ये घातक है और हमें उसका मुकाबला करना है. उसके लिए हमारे को एक दृढ़ता के साथ संशय को हटाकर, वो संशय आत्मा विनाशाय, संशय में मत पड़िए, एक बार एक ही चीज को सोचिए, देश के इंटरेस्ट को सोचिए, देश के इंटरेस्ट में काम करिए.
0: भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम आणि अभेद्य बनवण्यात अजित डोभाल यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीत डोभाल यांनी प्रभावी भूमिका बजावल्यानं भारताची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट झाल्याचे गौरवोद्गार अमित शहा यांनी यावेळी काढले.
2: हमारी सेना की सुरक्षा क्षमता और आक्रमक क्षमता को आमूल चूर परिवर्तित करने का काम ये 12 साल में नरेंद्र मोदी जी ने किया है और इसमें डोभाल साहब का बहुत बड़ा योगदान है.
0: कुठल्याही लेखकाला आपल्या देशातून हद्दपार व्हावं लागू नये हे आपलं स्वप्न आहे असं प्रतिपादन लेखिका तस्लिमा नसरीन यांनी आज केलं. कोलकाता इथं झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. 19 वर्षांनंतर तस्लिमा नसरीन यांचं काल कोलकात्यात आगमन झालं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्यासाठी नाही तर महिलांच्या अधिकारांसाठी बोलायला आपण आलो आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात राहणाऱ्या एखाद्या परदेशी नागरिकाच्या मूळ देशानं त्याचं राष्ट्रीयत्व निश्चित करून त्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याशिवाय त्याला देशाबाहेर पाठवता येणार नाही असं निवेदन केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिलं. आसाममध्ये परदेशी म्हणून घोषित केलेल्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची कोणतीही शक्यता नसतानाही अनिश्चित काळासाठी स्थानबद्ध करून ठेवल्याप्रकरणी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र आपलं म्हणणं मांडलं. संबंधित व्यक्तीला हद्दपार करण्यापूर्वी त्याच्या राष्ट्रीयत्वाची पडताळणी करून त्या देशाच्या दूतावासाकडून किंवा उच्चायुक्तालयाकडून आवश्यक दस्तावेज मिळवणं गरजेचं आहे असं यात म्हटलं आहे. सिक्कीममधल्या नथुला पास मार्गानं होणाऱ्या भारत आणि चीन यांच्यातल्या व्यापाराला आज सुमारे 6 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली. दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांसाठी हे एक सकारात्मक चिन्ह आहे. 1962 झालेल्या युद्धानंतर थांबलेला व्यापार 2002 पुन्हा सुरू झाला होता. मात्र 2020 कोविड महामारीमुळे त्याला खीळ बसली होती. नथुला खिंडीतील सीमापार व्यापारासाठीचे विद्यमान नियम, मंजूर वस्तूंची यादी आणि दैनंदिन व्यापार मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहतील. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी 3 सुवर्णपदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मिन लंबेरिया हिनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्यपदक पटकावलं. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात बॉक्सर जदुमनी सिंह यानं रौप्यपदकावर नाव कोरलं. तिहेरी उडीत स्पर्धेत प्रवीण चैत्रवेलनं रौप्य तर सेल्व प्रभू यानं कांस्य पदक जिंकलं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्यपदकासह एकूण 30 पदकं मिळवून 8व्या स्थानी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह इतरांनी पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असणारा कायदा देशभरात लागू. काँग्रेस जनता पार्टीसह इतर संघटनांना मिळत असलेल्या परदेशी निधीच्या उपयोगाची ईडी आणि महाराष्ट्र सरकारकडून चौकशी. करांचा अग्रिम हिस्सा म्हणून केंद्राकडून राज्याला 7,000 कोटी, पूरनियंत्रणासाठीही 500 कोटी रुपये अग्रिम. आणि जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना आज राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर अप्पा कांबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीतं.

आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. 11:11 झालेली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या हवामान वृत्तानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 27 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 91% तर सांताक्रूज इथं 81% नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथं 2.4 मिलीमीटर नोंदवली गेली. सांताक्रूज इथं 0.5 मिलीमीटर नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि हलक्या सरी पडतील. किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. उत्तर महाराष्ट्राच्या किनारी भागात, उत्तर अरबी समुद्र, दक्षिण पश्चिम अरबी समुद्राच्या काही भागात, गुजरात सोमालियाच्या लगतच्या भागात, ओमानचा आखात, पूर्व मध्य अरबी समुद्रात वादळी वाऱ्यासह चा वेग 45 ते 55 किलोमीटर प्रतितास इतका असेल आणि हा वेग पुढे 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारी भागामध्ये, दक्षिण महाराष्ट्र कर्नाटक केरळ किनारपट्टी लक्षद्वीप कोमोरींच्या किनारी भागात हा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास राहील आणि हा वेग पुढे 60 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. ठाणे मुंबई शहर आणि उपनगर, डोंगी ते बेलापूर, पालघर झाई ते वसई, रायगड उल्वा मोहा ते बागमंडला, रत्नागिरी वेसावी बाणकोट ते जांभारी, सिंधुदुर्ग विजयदुर्ग ते तेरेखोल भागात समुद्रात 3 ते 3.4 मीटर्स उंचीच्या लाटा उसळतील. या काळात विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आलेली आहे. मान्सून सक्रिय झाल्याने उत्तर महाराष्ट्र किनारी भागात डहाणू ते श्रीवर्धन पर्यंतच्या बंदरांसाठी सावधगिरीचा इशारा नंबर 3 फडकत ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने वर्तवलेला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:13 झालेली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची डीटीएच उपग्रह वाहिनी. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

पूजा बांदेकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत आपण ऐकू शकाल सुधीर भक्ता यांचं बासरीवादन. आपण ऐकणार आहात राग मारू बिहाग. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे, द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे विभव धुमाळ यांनी. ऐकूया सुधीर भक्ता यांचं बासरीवादन राग मारू बिहाग.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सुधीर भक्ता यांचं बासरी वादन ऐकलं. आपण ऐकलात राग मारू बिहाग. त्यांना तबला साथ केली होती विभव धुमाळ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: आकाशवाणी मुंबई, ऐकूया नभोनाट्य. जबाबदार कोण? लेखिका गिरीजा कीर, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. जबाबदार कोण?

0: अहो मी काय म्हणते?
1: म्हण, तू सतत काहीतरी म्हणतच असतीस, म्हण.
0: पण काहीतरीच नाहीये हो. तुम्ही कधीतरी माझं म्हणणं नीट ऐकून घेणार आहात का?
1: काय ऐकायचं, काय ऐकायचं? सतत काहीतरी तक्रार, मुलाची वकिली आणि माझी निंदा.
0: मी शत्रू आहे का तुमची? अहो तुम्ही जरा सुद्धा सहानुभूतीने विचार कसा नाही हो करत?
1: सहानुभूती कुणाबद्दल? मुलाचे अति लाड करणाऱ्या तुझ्याबद्दल कि कामातून गेलेल्या तुझ्या त्या पोराबद्दल?
0: कामातून नव्हे, घरातूनच गेलाय तो.
1: काय म्हणालीस?
0: तेच तर सांगते, काल तुम्ही त्याला चालता हो म्हणालात आणि तो खरंच परत आला. मला तर काही सुचेनास झालंय हो. त्याच्या सगळ्या मित्रांकडे फोन केला पण मला फार भीती वाटते हो. दीपू शिवायचं काही बरं वाईट तर?
1: रडा रडा, अरे तुम्ही माय लेकरांनी नुसता उच्छाद मांडलाय माझा. मी चालता हो म्हटलं, चिरंजीव चालते झाली. कसली जबाबदारी नाही, स्वतःच्या अपयशाची शरम नाही, ना करतेपणाची लाज नाही.
0: अहो तुम्ही जरा व्याख्यान थांबवाल का? इथे माझ्या जीवाला कोण घोर लागले?
1: दुसरं केलंय काय जन्मभर? त्यानं दिवे लावायचे आणि तुम्ही जीव टांगणीला लावून बसायचं.
0: एक सारखे दिवे लावले, दिवे लावले काय म्हणता हो? 12-20, 97% मार्क मिळवून मेरिट मध्ये आलाच ना.
1: हो म्हणूनच एवढा हुशार मुलगा फुकट जाऊ नये.
0: मी म्हणते या सगळ्याची चर्चा आता या क्षणीच करायला हवी का? तुम्ही चुकला का तो चुकला का? मी थोडं खंबीर राहून त्याची बाजू घ्यायला हवी होती हे सगळं सावकाशीनं ठरवू. आधी तो मुलगा कुठे गेलाय तो शोधून आणा.
1: शोधून आणा? अरे शोधून आणा म्हणाला, मी काही त्याला लपवून ठेवला नाही.
0: पण चालता हो म्हणालात ना?
1: म्हणालो म्हणालो म्हणालो, 100 म्हणालो. अशा नतद्रष्ट मुलाला चालता हो म्हणू नको तर काय? नापास झाला म्हणून हार तुरे घालून त्याचा सत्कार करू?
0: कसे वाकड्यात शिरून बोलता हो. मी नुसता त्याचा शोध घ्यायला.
1: अरे शोध घेऊ म्हणजे काय करू? मी साफ सांगतो, मी पोलिसात जाणार नाही. 2 उपाशी राहिलं की येईल दिवट परत. पोलिसात गेलं की गावभर बोंब, प्रतिष्ठेचा खेळ खंडोबा.
0: तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेची काळजी? माझं सोन्यासारखं मुलगा.
1: हो तुमचं ते सोनं पितळ तांब जरा बाजूला ठेवा. सोन्यासारखी मुलं अभ्यासाची अशी माती करून नापास होत नाही आणि जरा बोलल्यावर घर सोडून जात नाही.
0: तुम्ही अगदी हात जोडायची वेळ आणता. अहो तो मुलगा हाय खाऊन घर सोडून गेलाय आणि तुम्ही इकडे चूक बरोबरचा न्याय निवाडा करत बसलाय. अहो बाप हा की
1: कसाई कसाई. मला दया माया नाही आणि तुमच्या सारखं मिनिटा मिनिटाला गळा काढता येत नाही. सांगितलं ना, अशी वाया गेलेली पोरं फाके पडायला लागले की मुकाट परत येतात खरी. तुम्ही जरा 2 तोंड मिटून बसा, गळा काढून रडत बसू नका, समजलं?
0: जन्मभर तेच तर केलंय.
1: केलत ना, मग आता आणखी 2 पथ्य बाळा. गावभर चर्चा नकोय व्हायला त्याची, समजलं? मी जरा त्याच्या सरांकडे जाऊन येतो.

0: कुठे गेलास? बाबा बोलले म्हणून तू घर सोडलंस, पण जाताना आईचा विचार केलास? आईला किती दुःख होईल हे तुला कळलं नाही रे? खरच खरच चुकले का रे दीपू? तुला फाईन आर्ट्सला जायचं होतं म्हणायचंस.
1: आई आई मला मायकल एंजेलो व्हायचंय, खूप मोठा चित्रकार, तुला अभिमान वाटेल एवढा मोठा.
0: ते सगळं राहून गेलं. मी घेतली होती तुझी बाजू, तुझ्या बाबांना खूप समजावलं, अरे भांडले देखील. पण तुला ठाऊक आहे दीपू, तुझी आई फार दुबळी आहे रे. अरे तुला जर मेडिकलला जायचंच नव्हतं तर तेव्हाच का नाही भांडून बाहेर पडलास? तुम्ही मुलं तरी कशी रे, नको तेव्हा हार पत्करता, ती सुद्धा अशी कि दुसऱ्याला जन्मभर अपराधी वाटत राहावं. यात पराभूत झालीय ती मी, कोणाला सांगू माझी बाजू?

0: दीपू तू अरे असा गप्प का दीपू दीपू लक्ष कुठे आहे तुझं कुठे चालला होतास
1: कुठं नाही पाण्यात पाणी किती सुंदर दिसतंय पण
0: पाणी सुंदरच असतं दीपू पण ते दुरून अरे आपल्याला पोहता येत नाही तर इतकं पुढे जायचंच कशाला माग फिर तू
1: शोध शोध घेत होतो मी
0: शोध कशाचा
1: पाण्याच्या गर्भाचा या समुद्राच्या अंतर्यामी काय असेल का तो एकदम शांत असेल की माझ्या मनातल्या असंख्य वादळांसारखी त्याच्याही पोटात
0: ए डॉक्टर तू कवी व्हायचं ठरवलंयस की काय
1: प्लीज प्लीज चित्रा मला पुन्हा ती शिवी देऊ नकोस
0: शिवी
1: होय प्लीज मला डॉक्टर म्हणू नकोस मी डॉक्टर नाही आणि कधी होणारही नाही
0: मला कळलाय तुझा रिझल्ट अरे पहिल्याच अपयशानं एवढा खचलास
1: अपयशानं नव्हे चैत्राली या सक्तीनं नको असलेल्या लादलेल्या जबाबदारीनं मला कधीच डॉक्टर व्हायचं नव्हतं मला रंग कळतात ते कॅनव्हासवरचे आकाशाचा रंग समुद्राचा रंग निसर्गाचे अनेक रंग माणसाच्या मनाचा रंग आणि तिथं पाहिला तो भळभळणाऱ्या रक्ताचा रंग तरीही 12वी झालो बाबांच्या भीतीनं अभ्यास केला आणि आता माणूसच कापायचा आहे हात पाय शी नको वाटायचं सगळं प्रेतांची चिरफाड माझी काही स्वप्न होती मी मोठा चित्रकार होईन माझ्या चित्रांचं प्रदर्शन भरेन लोक म्हणतील आता लोक म्हणणार आहेत पडून गेलेला मुलगा नापास होणारा मुलगा आमच्या सारख्यांची स्वप्न विरण्यासाठी जन्माला येतात की काय कोण जाणे मला मला कोणाला तोंड सुद्धा दाखवावं असं वाटत नाही
0: म्हणून तू इथं ओ गॉड मी योगा योगानं चाले म्हणायची चल चल आधी माझ्या घरी चल चल ना मी तुझं काही ऐकणार नाही

0: हां घे कॉफी. आता तुला कसं फ्रेश वाटेल बघ. दीपू तू मला तुझी मैत्रीण मानतोस ना?
1: का शंका वाटते की काय तुला?
0: मग माझ्याकडे न येता तू असा भरकटत कुठेतरीच कुठे चालला होतास? अरे आपलं दुःख शेअर करणारं कुणी आहे याची आठवण झाली नाही तुला? तू आपल्या सरळ समुद्रावर.
1: सॉरी सॉरी चित्रा, आय एम व्हेरी सॉरी, पण बाबा असं चमत्कारिक बोलतात इतकं लागत मला नाही सहन झालं.
0: मला कल्पना आहे दीपू, म्हणून म्हणते प्रयत्न करायचा, आपण मार्ग शोधू. तुझा रिझल्ट कळल्यापासून मी विचार करतेच आहे. बघ तुला पटतंय का?
1: काय?
0: तू पुन्हा स्कूल ऑफ आर्ट्सला जायचं.
1: काय काय म्हणालीस?
0: मी काय म्हणाले ते कळलंय तुला? मी पूर्ण विचार करूनच हे बोलले.
1: विचार करण्यासारखं काही शिल्लक राहिलंय का? अगं अगं 12वीला 97.5% मार्क मिळवणारा मी इथं चक्क नापास होतोय. शी, मला माझीच घृणा वाटते. कुणाला तोंड दाखवायला जागा उरली नाही.
0: दीपू असं निराश होऊ नकोस. सोन्यासारखं माणसाचं एक आयुष्य. माहित नाही रे पुढचा जन्म कसा असेल, आपण कोण असू.
1: पुढचा जन्म? तू भलतीच आशावादी आहेस. अगं मला याच जन्माचं ओझं वाटायला लागलंय. पुढं काय ते सुचेनासं झालंय.
0: मी सांगतेय ना, जे मनाशी ठरवलंय तेच करायचं.
1: ठरवल्यासारखं सगळं घडून यायला अगं चैत्राले आयुष्य म्हणजे काय हिंदी सिनेमा आहे काय?
0: ठाऊक आहे रे मला, मी पोरकटपणानं काहीही बोलत नाहीये. मी सकाळीच पप्पांशी बोलले.
1: काय काय म्हणाले पप्पा?
0: पप्पांनी सुचवलं मला तुला फाईन आर्ट्सला पाठवून आयुष्यात पुन्हा एक संधी द्यायची. त्यांचा फार विश्वास आहे तुझ्या बुद्धिमत्तेवर. तुला मेडिकलला पाठवलं तेव्हाच ते म्हणाले होते तुझ्या वडिलांनी चुकीचं डिसिजन घेतलं म्हणून.
1: चैत्राली.
0: दीपू पप्पा आपल्या पाठीशी आहेत.
1: काय खरंच सांगतेस चैत्राली? माझी माझी स्वप्न सगळी खरंच खरी होती?
0: नक्कीच, माझ्या पप्पांची तिथं ओळख आहे. शिवाय 12वीला तू मेरिटमध्ये आलेला मुलगा आहे, त्यांना त्रास नाही पडणार. ते तुझी व्यवस्था करतील. इथलं वातावरण, ओळखीची माणसं, सगळं सगळं पूर्ण विसरून जायचं आणि एक नवं सुंदर आयुष्य सुरू करायचं.
1: नवं आयुष्य? खरंच खरंच असं घडू शकेल चित्रा?
0: होय दीपू.
1: तुझे तुझे पप्पा मला नक्की मदत करतील.
0: का नाही करणार, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांना फार कौतुक आहे तुझं. मात्र तू कष्ट करायला हवेस, तुझं मेरिट तू प्रूव्ह करायला हवंस.
1: नक्कीच करेन चैत्राली, आणि आईला दाखवून देईन तुझा दीपू कोणीतरी आहे. माझ्या आईचा फार जीव आहे ग माझ्यावर, पण बाबांसमोर ती काही बोलूच शकत नाही. चैत्राली आजची तरुण पिढी हा प्रॉब्लेम नाही, त्यांना न समजून घेणारे आई वडील हाच खरा प्रॉब्लेम आहे.
0: खरंय दीपू.
1: चैत्राली मला जगायचं आहे, मी कोणी आहे हे सिद्ध करायचं.
0: दॅट्स अ गुड बॉय. तू आयुष्यात उमेदीने उभं रा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अरे ही 5 वर्ष हा हा म्हणता सरते.
1: होय चैत्राली, मी चित्रकार होईल, मनाचे रंग कॅनव्हासवर उतरवेन, माझं आयुष्य मला घडवायचं आहे.

0: हॅलो हॅलो आई आई आई मी दीपू बोलतोय.
1: हां दीपू, तू अरे कुठून बोलतोय, कसा आहेस? अरे किती दिवस वाट बघितली रे तुझी, न सांगता सवरता घर सोडलं, कुठे शोधायचं तुला? तुम्ही मुलं आमचा विचार सुद्धा करत नाही रे.
0: आई आई प्लीज रडू नको ना आई, मला कळतं ग तू किती काळजी करत असशील तर, पण आई आई माझा जरा विचार कर ना. अगं बाबा किती टाकून बोल.

0: म्हणाले आता कॉलेज सोडा आणि हजामती करा. तुमच्यासारखी मुलं म्हणजे आई वडिलांना कलंकच. फिकट फुकटची येत नाही, कवडी मिळवायची देखील अक्कल नाही, आणि सगळ्यांसमोर फडाफडा बोलले. काय वाटलं ते काय सांगू आई? आणि हातातली फाईल फेकली माझ्या तोंडावर. अगं दुपारी डबा खात होतो तर म्हणाले गोळे मारा आरामात, अभ्यास काय तुझा बाप करेल. आई आई ही शिक्षकांची भाषा. मी आता 18 वर्षांचा झालोय. अगं अगं किती दिवस आहे असं ऐकून घ्यायचं? आई आता पुन्हा फाईन आर्ट्सला जायचं ठरवतो मी.
1: तुला जे जमेल ते कर, पण एकदा पाऊल उचललंस की माघार घेऊ नकोस. बाकी माझ्या सांगण्याला अर्थ तरी काय? मी परसबाधीन बाई दुबरी.
0: आई आई असं नको म्हणूस आहे. अरे अगं या दळमळत्या अवस्थेत तुझे आशीर्वाद हवेत. आई फार मोठं मानसिक धैर्य येतं त्यांना.
1: पण तुझे वडील तुला फीचे पैसे देतील असं वाटतं तुला?
0: नाही आहे, बाबांकडून मला काही एक नकोय. मी त्यांचं घर कायमचं सोडलंय.
1: म्हणजे टिपू तू परत येणार नाहीस? काय मला अशी शिक्षा करतोस दीपू?
0: आई आई मला समजून घे ग. अगं आई मी घरी राहिलो ना तर तुझ्यासारखाच होईन. बाबांच्या नजरेपासून मला दूर जायचं आहे. आई चैतालीच्या पप्पाने मला मदत करायचं कबूल केलंय. अगं देश माझ्याकरता सगळी खटपट करणार आहे. आई आई मी खूप मोठा होईन.
1: दीपू तू खूप मोठा हो, पण दीपू तुझे बाबा दुष्ट नाहीत. त्यांची वागण्याची पद्धत चुकली असेल, पण ते तुझे शत्रू नव्हेत.
0: आई आई मला सगळं मान्य आहे, पण माझ्या बाबांना याबद्दल काहीही सांगू नकोस. ऐकतेस नाही? आई आई शपथ घे.
1: अरे
0: बाबांना काही एक सांगणार नाही म्हणून. अगं कधीतरी त्यांना दुसऱ्यांची मनं कळू दे.
1: खरंय दीपू, मी त्यांना काही नाही सांगणार. मी वचन देते. पण दीपू कधी आईची आठवण आलीच ना तर?
0: आई नको ना असं बोलू.
1: दीपू
0: अगं तुझ्या शब्दांसाठी मी मोठा होईल, तुझ्या आशीर्वादावर जगेल. आई आई विश्वास ठेव, आई विश्वास ठेव तुझ्या दीपूवर. आई
1: दीपू सांभाळून राहा, जिथे असेल ना तिथे स्वतःची काळजी घे बरं बाळा.
0: आई आई ठेवू का फोन मी आता?
1: ठेवा.

0: अहो अहो हे वाचलेस का?
1: काय
0: आपल्या दीपूचं नाव आलंय पेपरात, तो तो पहिला आलाय आर्ट मास्टरला गोल्ड मेडल.
1: होय वाचलं मी. मी त्याचा ठाव ठिकाणा शोधत होतो, कळलं मला सगळं. कुणाच्या तरी सावलीत वाढतोय ना, बापाला त्यानं केव्हाच पुसून टाकले. असू दे, कुठे का असे ना, सुखात असला म्हणजे झालं. आपल्याला आणखी काय हवं?
2: आई आई
0: टिपू.
2: होय
0: बाळा तू आलास बाळा.
2: हो आई नमस्कार करतो.
0: औक्षवंत हो बाळा.
2: आई तुझ्या आशीर्वादामुळे मला यश मिळालं. बाबा नमस्कार करतो.
1: अरे मला कशाला, तुझ्या आईलाच कर. माझा आशीर्वाद देण्याचा अधिकार केव्हाच संपलाय?
3: नाही नाही मिस्टर सुखात्मी, तुमचा अधिकार कधीच संपलेला नाही. अहो त्याला ठाऊक नाही, पण दीपू बरं का, तुझा सर्व खर्च तुझे बाबाच देत होते.
2: काय?
3: अरे मीच त्यांना सगळं कळवलं होतं दीपू. अरे त्यांच्या वागण्याचे मार्ग चुकले असतील, पण त्यांची माया खोटी नव्हती बरं का. अरे शेवटी ते तुझे वडील आहेत मिस्टर सुखात्मी. नाही म्हणजे आपण चुकत असू तर कबूल करायला काय हरकत आहे? हा अहो मुलं आपलीच आहेत ना.
1: तुम्ही होतात म्हणूनच दीपू हाती लागला.
3: पण याच सगळं क्रेडिट आमच्या चित्राला बरं का. अहो तिने केस अशी मांडली की बस. तेव्हा चैत्राली, नाही म्हणजे आता पार्टी तूच द्यायला हवी.
0: थांबा हो पार्टी देईल, आधी तोंडात साखर टाका.
1: बरं बरं.
0: माझ्या दीपून आपले शब्द

आत्ताच आपण नभोनाट्य ऐकलं, जबाबदार कोण? लेखिका गिरीजा कीर. पात्र परिचय: दीपू शेखर जोशी. बाबा सुधाकर भानुशे. चैत्राली स्मिता तांबे. पपा अवधूत भिसे. आई निलिमा दामले. निर्मिती सहाय्य योगेश कोलते. सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आशा भोसले, सुधीर फडके यांच्या स्वरातील गीतरचना थापण ऐकलीत. आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील ही गीतरचना होती. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी 12:00 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतरचना होती प्रवीण दवणे यांची. यानंतर गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया. बाळागाव कशी अंगाई या चित्रपटातील गीत आशा भोसले महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीत दिलं आहे दत्ता नाईक यांनी.

आशा भोसले महेंद्र कपूर यांच्या स्वरातील या गीतानंतर प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटातील गीत ऐकूया. पद्मजा फेणानी यांच्या स्वरात, गीतरचना शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत दिलं आहे श्रीकांत तेलंग यांनी.

पद्मजा फडणनी यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीतबहारा हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1 वाजलेला आहे. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत ऐकूया मिनल देशपांडे यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया राग सुरमल्हार. त्यांना तबला

केले संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियम वसात सुप्रिया जोशी यांची. विलंबित आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत गरजेत आई आणि बदरवा बरसन. ऐकूया मिनल देशपांडे यांचं शास्त्रीय गायन राग सुरमल्हार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिनल देशपांडे यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग सुरमल्हार. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमवर साथ सुप्रिया जोशी यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचं 1:30 वाजलेलं आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
2: श्रोत्यांनो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित 45वा भाग आपण ऐकणार आहोत. आपण आतापर्यंत बघितलं की अनेक चित्रपटांच्या निर्मितीमध्ये राम कदम यांचा सहभाग होता. अनेक कलावंतांना त्यांनी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे नवनवीन गायकांना देखील विविध गाण्यांमध्ये आपलं गाणं सादर करण्याची संधी दिली. गोपाळ टाकळकर यांच्याकडून पवळा या चित्रपटासाठी त्यांनी अनेक वेळेला संवाद लिहून घेतले. कारण प्रत्येक वेळेला त्यांनी संवाद लिहिले की त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी हवंय असं राम कदमांना वाटायचं. बऱ्याच वेळेला गोपाळ टाकळकर हे त्रासून जायचे. पण जसं की शांताराम बापू हे एखादी गोष्ट पूर्ण समाधान होईपर्यंत करायला लावायचे, तेच गुण राम कदम यांच्याकडे देखील आले होते. आणि राम कदमांनी देखील पवळा या चित्रपटाच्या संवादासाठी गोपाळ टाकळकर यांच्याकडून अनेक वेळेला संवाद बदलून घेतले. त्यामुळे काय झालं की पवळा चित्रपटाचे संवाद इतके अप्रतिम झाले होते. त्यावेळेला राम कदम टाकळकरांना म्हणायचे की पवळा जर चित्रपट प्रदर्शित झाला ना, तर संवाद लेखनाचं प्रथम पारितोषिक तुम्हालाच मिळेल याची मी गॅरंटी देतो. राम कदमांबद्दल अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. छंदप्रीतीचा चित्रपटातली एक लावणी ऐकूया. आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये, रचना पी सावळाराम यांची आहे.

उमराव जान या हिंदी चित्रपटासाठी ज्याप्रमाणे अभिनेत्री रेखानं स्वतःचे दागिने वापरले होते असा उल्लेख आहे, त्याचप्रमाणे पवळा चित्रपटाची नायिका मेनका यांनी देखील जवळपास त्या काळामध्ये 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने, भरजरी शालू, पैठण्या हे सगळं पवळा चित्रपटासाठी वापरलं होतं। खरं तर मराठी चित्रपटातला हा एक विक्रमच म्हणावा लागेल। पवळा चित्रपटाच्या सगळ्या गाण्यांचं ध्वनिमुद्रण फेमस रेकॉर्डिंग रूममध्ये झालं, पण हा चित्रपट बराच काळ रेंगाळला, कारण त्यातल्या एका गाण्याचं ध्वनिमुद्रण राम कदमांनी घरीच केलं होतं आणि त्या गाण्याचं चित्रण करायचं राहून गेलं। दरम्यानच्या काळात या चित्रपटाचे निर्माते अरुण सिंहासने यांचं निधन झालं, त्यामुळं पवळा निर्मितीचं राम कदमांचं स्वप्न अपूर्णच राहिलं। पवळा चित्रपट अपूर्ण राहिल्यामुळं राम कदमांना थोडंसं वाईट वाटलं, ते नाराजही झाले आणि एक प्रकारची त्यांना विरक्ती आली। विजय कोंडके त्यानंतर त्यांना नवीन चित्रपटासाठी भेटले देखील, पण मुळातच नाराज झालेल्या राम कदमांनी त्यांना नकार दिला। त्याच्यानंतर श्रीनिवास भणंगे यांचा सुगंधा चित्रपट मात्र राम कदमांनी त्यांच्या प्रेमामुळे स्वीकारला खरा, पण राम कदम यांच्याकडून बऱ्याच वेळेला गाण्यांसाठी दिरंगाई होत होती आणि त्यामुळं स्वतः राम कदम यांनी तोच चित्रपट विलास अडकर यांच्याकडे संगीत देण्यासाठी सोपवला। पुढं काय झालं ते ऐकूया एका ढंगदार लावणीनंतर। आता 1982 साली आलेल्या कायग सखू चित्रपटातली एक लावणी आपण ऐकणार आहोत माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये।

0: खट मिर्ची लांगी।
1: आओ भाई काय हे टिकी टिकी टिकी टिकी लावलिया, आओ जरा तलवारीच्या धारवानी हो उद्या की।
0: नाही मी भटीण नाही कोल्हाटीण, हातावर भाकर थापीन।
1: मग हायस्तरी कोण
0: मराठ।

राम कदमांनी चित्रपटांना संगीत देणं थोडंसं कमी केलं, पण पुन्हा त्यांच्या मनात विचार आला की आपण काम बंद केलं तर आपल्या मिळकतीचं साधन काय, स्वतंत्र कार्यक्रम करणं आता त्या वयात झेपेल की नाही अशी त्यांना शंका होती. राम कदमांनी पूर्वी राम कदम प्रेझेंट्स या नावाचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला होता. या ऑर्केस्ट्रामध्ये चंद्रशेखर गाडगिळांबरोबर ते गाणी सादर करत असत. पुढं अनेक कार्यक्रम झाल्यानंतर चंद्रशेखर गाडगिळ आणि राम कदम यांच्यातही जरा मतभेद झाले. त्यानंतर संगीतकार राम कदम यांनी स्वतःच आतापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या गाण्यांच्या चाली कशा सुचल्या हे सांगणारा एक कार्यक्रम स्टेजवर करायला सुरुवात केली. त्या कार्यक्रमाचं नावच होतं चाली कशा सुचतात. आता आपण ऐकूया पाटलाची सून या चित्रपटातली एक लावणी. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही रचना सोलापूरचे कवी संजीव यांची आहे.

0: संगीतकार राम कदम हे विविध कार्यक्रम स्टेजवरती सादर करायचे. जसा त्यांचा चाली कशा सुचतात हा एक कार्यक्रम होता, तसाच राम कदम संगीत रजनी हाही कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता. आणि या दोन्ही कार्यक्रमाचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोगही झाले होते. याशिवाय मराठी चित्रपट संगीताचा इतिहास हा कार्यक्रम देखील अगदी मराठी चित्रपटाच्या प्रारंभापासून आजपर्यंत संगीतामध्ये कसा काय बदल होत गेला हे प्रात्यक्षिकांसह राम कदम सादर करत असत. आणि या कार्यक्रमामध्ये साधारणपणे 60 ते 70 गाणी होती. अर्थात काही गाण्यांचे मुखडे ते गाऊन दाखवत, काहींचे अंतरे असत. पण आजपर्यंत एवढे ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम होत होते त्यामध्ये कोणत्याही ऑर्केस्ट्रामध्ये 70 गाणी गायली नसतील असा राम कदमांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. पाटलाची सून चित्रपटातच आणखीन एक गाणं आपण ऐकूया, आता लगीन माझं ठरलं ग.
1: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे होय का ग,

1990 साली पुण्यामध्ये गणेशोत्सवामध्ये राम कदम आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुना फेस्टिवल सुरू केलं. अर्थात या कार्यक्रमाचं राष्ट्रीय स्वरूप होतं आणि पहिल्याच वर्षी राम कदम यांनी मुजरा लोककलेचा हा कार्यक्रम सादर केला. दयानंद घोटकर या तरुण गायकाला त्यामध्ये त्यांनी शाहीर बनवलं आणि अकट विकट यासारखं पद त्याच्याकडून त्यांनी बसवून घेतलं. या कार्यक्रमामध्ये लावणीचे देखील अनेक प्रकार राम कदमांनी सादर केले होते. बैठकीच्या लावणीसाठी चौफुल्याच्या शोभा सातारकर आणि सरोज सातारकर या दोघीजणी गायन करायच्या आणि नृत्यही करायच्या. प्रत्यक्ष बोर्डावरची लावणी काय असते हे देखील या कार्यक्रमामुळं लोकांना कळू लागलं. शाहीर लहरी हैदर यांची आशुक माशुक ही पारंपरिक लावणी देखील या कार्यक्रमात सादर व्हायची आणि ती सादर करत असताना खूप मजा यायची असंही राम कदमांनी सांगितलेलं आहे. पाटलाची सून या चित्रपटातलं आणखीन एक गाणं दगा दिला डोळ्यानं.

0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: लावण्य रंग हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. मालिका विशेष या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकलात भाग 33.

श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

आभाळाची वारी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. पद्मनाभ गायकवाड, शरयू दाते यांच्या स्वरात. गीत होतं रेखा गंधेवार यांचं आणि संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो वनिता मंडळ, या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल, वाहन वेगानं चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता। पहाटेचे 3 वाजलेले आहेत। प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा। सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत। गीतरचना आहे गदी माडगुळकर यांची आणि संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी।

आशा भोसले यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीतरचना ही मधुसूदन कालेलकर यांची. संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील या गीतानंतर इलाही जमादार यांची गीतरचना भीमराव पंचाळ यांच्या स्वरात आपण ऐकूया.

भीमराव पांचाळे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 3:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली पदरचना आत्ताच आपण प्रसाद सावकार यांच्या स्वरात ऐकली. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. यानंतर ऐकूया रसिका करमळेकर यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे विमल लेले यांची, संगीत दिलं आहे मनीष उपाध्ये यांनी.

रसिका करमळकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातील गीतरचना. सुरुवातीला ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना आणि त्यानंतर संत नामदेव महाराजांची रचना.

अजित कडकडे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 4 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत आता आपण ऐकू शकाल स्वीकार कट्टी यांचं सतारवादन राग परमेश्वरी. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया स्वीकार कट्टी यांचं सतारवादन राग परमेश्वरी.

आत्ताच आपण स्वीकार कट्टी यांचं सतारवादन ऐकलं. आपण ऐकलात राग परमेश्वरी, त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर.

श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात या रविवारी आपण ऐकणार आहोत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वात्सल्याच्या उदात्त भावनेतून अनेक नवजात बालकांसाठी दूध माता बनलेल्या वरदा भिडे अंदुरकर यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर प्रिया जोशी यांनी सांगितलेल्या पाककृती. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास, तेव्हा अवश्य ऐका.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत अमिता गोखले यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल, राग देवगिरी बिलावल. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ जयंत फडके यांची. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत आज बधाई माई. ऐकूया अमिता गोखले यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया राग देवगिरी बिलावल.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अमिता गोखले यांचं शास्त्रीय गायन आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकलात राग देवगिली बिलावल, त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओमकार फडतरे यांचा प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 2 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

काळी बायको या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं, कृष्णा कल्ले आणि सहकारी यांच्या स्वरात. गीत जगदीश केबुडकर यांचं होतं आणि संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी. यानंतर ऐकूया एकतारा या चित्रपटातील गीत विदित पाटणकर यांच्या स्वरात, गीत आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं.

विदित पाटणकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे गंगाधर म्हांबरे यांची, संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. चित्रपटाचं नाव आहे सोबती.

महादेवाचा नंदी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. गीत होतं चिंतामणी पोद्दार यांचं, संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुकाराम चित्रपटातील गीत ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरुद्ध जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात. रचना आहे संत तुकाराम महाराजांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

तुकाराम या चित्रपटातील या गीतानंतर उमंग या चित्रपटातील गीत ऐकूया. ऋतुजा माफ करा ऋतुज घोटगी यांच्या स्वरात. गीतरचना आहे बाबासाहेब सौदागर यांची, संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी.